श्रोतेहो सुप्रभात. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 15, ज्येष्ठ शके 1948, 5 जून 2026. पहाटेचे 5:55:45 झाले आहेत. आजच्या या पहिल्या प्रसारणसभेत मी अमृता हर्षे आपणा सर्वांचं स्वागत करते. सभेची सुरुवात करूया सनईच्या मंगलसुरांनी.

उस्ताद बिस्मिल्ला खां आणि सहकाऱ्यांनी वाजवलेली मुलतानी लागातली धून आपण ऐकलीत. आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 5:59 आणि 35 सेकंद झाले आहेत. यानंतर काही क्षणात म्हणजेच ठीक 6 हिंदीतून बातम्या आणि 6:05 भक्तिगीत आणि चिंतनाचा कार्यक्रम वंदनवार आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड। कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट।
3: रोज सकाळी 8:15 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, गंमत गाणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
4: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
5: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये, बिझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे।
6: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
0: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
6: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज।
4: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती। प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827।

0: वाचून परंपरा तीच रूप नवे.
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सहंज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
2: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
0: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मुलाची साथ.
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट. कल रात 7 बजे सुनिए विशेष जयमाला. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक देवदर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.
4: आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. श्रोतेओ, ऐकवत आहोत आमच्या कार्यक्रमाविषयीचं एक निवेदन.
5: श्रोते हो, रंग वेगळा असला तरी स्वप्नांना रंग असतातच. त्वचा आणि केसांमध्ये रंगद्रव्याची कमतरता असलेली विवर्णता म्हणजेच अल्बिनिझम ही केवळ एक शारीरिक अवस्था असते की त्यामागे अनेक आरोग्यविषयक आव्हानं दडलेली असतात. सूर्यप्रकाशाशी संवेदनशीलता, दृष्टीदोष, त्वचेचं संरक्षण, सामाजिक गैरसमज आणि आधुनिक उपचार पद्धती यावर आपण सखोल चर्चा करणार आहोत. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात मंगळवार दिनांक 9 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202-553-1705 किंवा 6. विवर्णतेबद्दलचं विज्ञान, वास्तव आणि सामाजिक जबाबदारी याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे त्वचा विकारतज्ञ डॉक्टर संध्या हिप्परगेकर. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: श्रोते हो, सकाळचे 6:34 आणि 30 सेकंद झाले आहेत. यानंतर काही क्षणात म्हणजे 6:35 श्री रामचरित मानस आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.
1: लीजिए, अब प्रस्तुत है श्री रामचरित मानस गान का भाग 210.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 6:45 आणि 10 सेकंद झाले आहेत. प्रसारित करत आहोत यानंतरचा कार्यक्रम.
1: श्रोते हो, क्रिसंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन. भगवत गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग.
2: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून.
1: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा.
2: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं.
1: संपर्क 97-64-12-55-33,
2: 9764125533.
3: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.

क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 63वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे माधवी जोशी यांनी. श्लोक गायन केलं आहे अनुजा चोपडे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

0: प्रणश्यति।
1: भगवद्गीतेतल्या दुसऱ्या अध्यायातला हा 63वा श्लोक, याचा अर्थ असा आहे, क्रोधापासून अविवेक निर्माण होतो, अविवेकाने स्मरणशक्ती भ्रष्ट होते, स्मरणशक्ती भ्रष्ट झाली की बुद्धीचा म्हणजे ज्ञानशक्तीचा नाश होतो, आणि एकदा का बुद्धीचा नाश झाला म्हणजे हा पुरुष आपल्या श्रेय साधनांपासून च्युत होतो। अशी ही आत्मनाशाची कारणं अधिक सहज सोप्या समश्लोकी गीताईमध्ये आचार्य वेणुबांनी वर्णन केलेली आहेत। ते म्हणतात, क्रोधातूनही जडे मोह, मोहाने स्मृती लोपली, स्मृती लोपे बुद्धिनाश म्हणजे आत्मनाशची, विषयांच्या चिंतनातून आसक्ती किंवा ममत्व वाढतं, हे ममत्व त्याच्याबरोबर कामनांना बोलावणं करतं, मनात कामना असली की तिच्या पूर्ततेचा ध्यास लागतो, कधी इच्छा पूर्ण होते तर कधी होत नाही, मात्र दोन्हीमधून विकार उद्भवतात हे मात्र निश्चित, कामनांची पूर्ती झाली तर मद अहंकार गर्व वाढीला लागतो, स्वतःच्या क्षमतेविषयी अवास्तव वल्गना केल्या जातात, त्यातून इतरांना तुच्छ लेखण्याची वृत्ती आणि त्याचबरोबर दरपोक्ती वाढत जाते, मात्र याच्या विपरीत काही झालं म्हणजे कर्मधर्म संयोगाने त्या इच्छेची पूर्ती झाली नाही तर मात्र रोग उफाळून बाहेर येतो, संपूर्ण जग हे शत्रूपणे भासायला लागतं, कुठेतरी सूड घ्यावा अशी भावना वाढीला लागते आणि इथपासून या सर्व नाशाच्या घसरगुंडीला प्रारंभ होतो। उतरणीच्या रस्त्यावरून वेगाने खाली येणारं वाहन जसं कुठेतरी आदळल्याशिवाय थांबत नाही, तसं या वरवर शुल्लक वाटणाऱ्या विषय चिंतनेमुळे सुरू झालेली अधोगती आत्मनाश झाल्याखेरीज थांबत नाही, आणि जर बुद्धीचा ब्रेक लागला नाही तर सर्वनाश हा निश्चित आहे। ज्ञानेश्वर माऊलींनी यासाठी दोन अप्रतिम दृष्टांत दिलेले। ते म्हणतात, का अस्थमानी निशी जैसी सूर्य तेजाने ग्रासी, तैसी दशा स्मृतिभ्रांशी प्राणी असी, म्हणजे जशी सायंकाळ ही सूर्याच्या प्रकाशाला गिळून टाकते त्याप्रमाणे स्मृतीनाश झाल्यावर प्राण्याची अगदी दुर्दशा होते। दिवसा सूर्य मोठ्या तेजानी तळपत असतो, परंतु त्या सहस्त्र रश्मी सूर्याचं तेज जसं रात्रीमुळे झाकून जातं, तसा एरवी बुद्धिमान सुज्ञ असणारा मनुष्य देखील स्मृतीभ्रंशामुळे दुर्बल होतो, काय योग्य काय अयोग्य याचं भानही त्याला उरत नाही। आणखीन एक उदाहरण देताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, जैसे जात्यांधा पळणी पावे, मग ते काकुळती सैरा धावे, तैसे बुद्धीशी होती भवे धनुर्धरा। हे धनुर्धर अर्जुना, ज्याप्रमाणे जन्मांधाला धावण्याचा प्रसंग आला तर दिशांचं ज्ञान नसल्यामुळे तो केविलवाणा होऊन सैरावैरा धावत सुटतो, त्याचप्रमाणे अविचारामुळे बुद्धीला नीट निर्णय घेता येत नाही आणि तेव्हा ती संभ्रमित होते। क्रोध हा माणसाचा फार मोठा शत्रू आहे। क्रोधामुळे माणसाचं जनावरात रूपांतर होतं, आपण काय करतो आहोत हे समजेनासं होतं, त्या रागाच्या भरात त्याच्या हातून एखादं दुष्कृत्य घडून जातं, नंतर रागाचा पारा ओसरला की कधी कधी पश्चात्तापाचा प्रसंग येतो, परंतु तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते, अशा वेळी झालेलं नुकसान काही केल्या भरून काढता येत नाही। म्हणूनच आपल्याकडे पूर्वीपासून असं सांगितलं जातं की खूप राग आला तर 100 आकडे मोजावेत, कारण काही काळ गेला तर क्रोधाची धार बोथट होते।

अगदी पूर्ण नाही तरी काही प्रमाणात विचार योग्य मार्गावर आणता येतात. परंतु सर्वसामान्यांना हा प्रश्न पडतो की खरोखर क्रोधावर ताबा मिळवणं शक्य आहे का? तर याचं उत्तर आहे हो. राग नियंत्रणात आणता येतो आणि त्यासाठी संतांची चरित्र आपल्याला मार्गदर्शक ठरतात. ज्ञानेश्वर माऊलींना समाजाने त्रासच दिला, त्यांना उपनयनाचा अधिकार नाकारला, या चार भावंडांना वाळीत टाकलं. परंतु कोणत्याही क्षणी माऊलींची शांतता ढळली नाही. त्यांनी तो राग कोणावरही काढला नाही. उलट पसायदान मागताना सुद्धा त्यांची सौम्य शीतलवाणी म्हणते, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. जगद्गुरु तुकाराम महाराजांना देखील गावकऱ्यांनी पुष्कळ त्रास दिला. मुंबाजींनी तर त्यांना काटेरी झोडपानी मारलं. परंतु त्यावर तुकोबराय म्हणतात, मला मारून मारून तुमचे हात तर दुखले नाहीत ना. आणि हे अगदी त्यांच्या अंतरीचे उद्गार होते. क्रोधावर पूर्ण विजय मिळवणारे संतच असं बोलू शकतात. असंच अंतःकरणात क्रोधाला तसुभर देखील जागा न देणारे आपले थोर संत म्हणजे शांती ब्रह्म एकनाथ महाराज. गोदावरीवर स्नान करून परत येत असताना एक यावल त्यांच्या अंगावर वारंवार थुंकत होता, तरी देखील नाथांची सौम्य मुद्रा बदलली नाही किंवा त्यांचा नेहमीचा शांत स्वर किंचितही चढला नाही. ते त्यांच्या नेहमीच्याच शांत स्वरात म्हणाले की बरं झालं, आज मला 108 वेळा गंगा स्नान घडलं. हा आहे क्रोधावर मिळवलेला विजय. कारण आपण लोकांच्या तोंडावर हात ठेवू शकत नाही, परंतु आपली वृत्ती शांत राखणं हे तर आपल्याच हातात आहे. याविषयी संत कबीरदास म्हणतात, आवत गारी एक है जावत होय अनेक, कहे कबीर नहीं उलटी ये वही एक ही एक. इतरांनी कितीही निंदा केली, अपशब्द उच्चारले, तरी जर का आपण ते स्वीकारलेच नाहीत तर ते बोलणाऱ्याकडे परत जातात. जसं एखादं पत्र जर का आपण घेतलंच नाही तर ते पाठवणाऱ्याकडे पुन्हाच परत जातं. अपशब्दांचं सुद्धा तसंच आहे. मात्र एकदा रागाचा पारा चढला की हे सारं तत्वज्ञान काहीही उपयोगाचं नाही. म्हणून अगदी विषय चिंतनाच्या पहिल्या पायरीवरच त्याला अडवायला हवं. कोणत्याही भोगाचा अतिरेक झाला की त्यातून दुःखच वाट्याला येणार हे निश्चित. शिवाय भोग भोगण्यामध्ये मनुष्याच्या शक्तीचा अपव्यय होत असतो, त्यामुळे त्याची शरीर प्रकृती देखील बिघडत जाते. पुरुषार्थ प्रबोधिनी या ग्रंथामध्ये पंडित सातवळेकर यांनी क्रोधाच्या परिणामांचं अचूक विश्लेषण केलंय. ते म्हणतात, क्रोधामुळे मनुष्याचा मेंदू बिघडतो, त्याची विचारशक्ती नष्ट होते, मन ध्यान मोहित होतं, स्वकर्तव्यापासून च्युत होतं, सारासार विवेक उरतच नाही, स्मरणशक्ती क्षीण होते आणि मग जवळ असलेल्यांच्यावर उगीचच राग काढला जातो. आधुनिक विज्ञान देखील हेच सांगतं की अतिरागीटपणामुळे रक्तदाब, अल्सर यासारखे विकार बळावू शकतात. क्रोधाविष्ट झालेली व्यक्ती मनुष्य राहतच नाही, तो राक्षस बनतो. इतका अनर्थ या क्रोधामुळे घडतो. त्यासाठी अगदी लहानपणापासूनच नकार पचवण्याची सवय लागायला हवी, मनावर संयम ठेवणं शिकायला हवं, तरच रागद्वेषासारखे प्रसंग आजूबाजूला घडत असताना सुद्धा मनाची प्रसन्नता टिकवून ठेवता येईल. आजच्या संदर्भात हा श्लोक बुद्धी ही किती श्रेष्ठ आहे याचं महत्व पटवून देत असतानाच बुद्धिनाश हा किती घातक ठरू शकतो हे दाखवून देणार आहे. जेव्हा आपल्याला प्रचंड राग येतो तेव्हा बुद्धी लॉक होते, चांगलं वाईट हा विचार करणंच बंद होतं, स्मृतीभ्रम होतो, आपण संस्कार विसरतो आणि मग आपण आपलाच विनाश ओढवून घेतो. कुठल्याही परिस्थितीत रागाच्या भरात तोंडातून बाहेर पडणारा चुकीचा शब्द, हातून घडणारी चुकीची कृती तुमचं करिअर संपवून टाकते, नाती तोडते, कधी कधी विनाशही ओढवून घेते. मानसिक ताणामुळे होणारे शारीरिक, कौटुंबिक दीर्घ परिणाम थोपवायचे असतील तर भगवान श्रीकृष्णांसारख्या समुपदेशकांनी भगवद्गीतेतून केलेलं मार्गदर्शन अतिशय महत्वाचं ठरतं.

0: प्रणश्यति श्रीकृष्णार्पणमस्तु।
1: श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 63वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं माधवी जोशी यांनी. श्लोक गायन केलं होतं अनुजा चोपडे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण .pune@gmail.com या ईमेल आय डी वरती, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर पुणे 411005 या पत्त्यावरती. श्री

0: श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे 7 वाजले आहेत.
2: उन्हाळा हिवाळा असो पावसाळा, जीएस चहा परिवाराचा जिव्हाळा.
1: श्रोतो, यानंतर भुले बिसरे गीत कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.
3: इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

श्रोते हो, आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:09:40 झाले आहेत. यानंतर काही क्षणात आम्ही पुण्यावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी पुणे, स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 6 जागांवर महायुतीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित. अनेक ठिकाणी लढतींचं चित्र स्पष्ट. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कारांमध्ये पुणे, नंदुरबार आणि सांगलीच्या डिजिटल उपक्रमांची निवड. ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचं पुण्यात निधन. आणि नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल, येत्या 2-3 दिवसात राज्यात पोहोचण्याचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या 17 जागांसाठी तसंच एका पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता. अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर

राज्यातल्या 6 मतदारसंघांमध्ये उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे, तर अन्य ठिकाणचं निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. पुणे मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे आणि भाजपाचे प्रदीप कंद यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं महायुतीचे विक्रम काकडे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे शिवसेनेचे रवींद्र फाटक बिनविरोध विजयी झाले आहेत. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अरविंद म्हात्रे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार बाळ माने यांनी अर्ज मागे घेतले, तसंच अपक्ष मानसी म्हात्रे आणि अनिल चोपडा यांनीही आपापले अर्ज मागे घेतले, त्यामुळे अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी आधी माघार घेतली आणि काल भाजपाचे नितीन भुतडा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे साजिद बेग यांनीही माघार घेतल्यामुळे शिवसेनेच्या दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विजयाचा मार्ग आता खुला आहे. चंद्रपूर वर्धा गडचिरोलीमध्ये काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांनी माघार घेतल्यामुळे भाजपाचे शैलेश लखाणी यांचा विजय निश्चित मानला जात आहे. अहिल्यानगरमध्ये नाट्यमय घडामोडींनंतर भाजपाचे प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. या ठिकाणी अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांनी आपला अर्ज मागे घेतला. 6 मतदारसंघांमध्ये बिनविरोध निवड निश्चित झाल्यानंतर आता 11 ठिकाणी 18 जून रोजी निवडणूक होणार आहे. त्या लढतींचं चित्रही आता स्पष्ट झालं आहे. सोलापूरमध्ये भाजपाचे राजेंद्र राऊत आणि महाविकास आघाडीचे वसंतराव देशमुख यांच्यात लढत होणार आहे. नाशिकमध्ये शिवसेनेचे नरेंद्र दर्डे आणि अपक्ष गोकुळ गीते यांच्यात लढत होईल. परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे सईद खान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विवेक नावंदर आणि अपक्ष सुशील देशमुख अशी तिरंगी लढत होणार आहे. सांगली सातारा मतदारसंघात भाजपाचे धैर्यशील पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभयसिंह जगताप आणि अपक्ष किशोर धुमाळ निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जळगाव मतदारसंघात भाजपाचे नंदकिशोर महाजन, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शरद तायडे, शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे आणि अपक्ष उमेदवार अनिल चौधरी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, भंडारा गोंदिया, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड या मतदारसंघातल्या निवडणुकीचं चित्रही स्पष्ट झालं आहे. तर नागपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे राजीव पोतदार आणि काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यामध्ये लढत होणार आहे. संपन्न महाराष्ट्रासाठी पायाभूत सुविधांच्या निर्मिती प्रकल्पांची कामं गतीनं पूर्ण होणं गरजेचं आहे. संबंधित यंत्रणांनी प्रकल्प पूर्णत्वातल्या अडचणी दूर कराव्यात असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुंबईत काल झालेल्या पायाभूत सुविधांच्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते. विलंबानं काम पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारांना पुढील कुठलंही नवीन काम संबंधित यंत्रणेनं देऊ नये अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या आहेत. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मुंबई तसंच पुण्यातल्या मेट्रो प्रकल्पांचाही आढावा घेतला. 29वे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार काल जाहीर करण्यात आले. यामध्ये 10 सुवर्ण, 6 रौप्य आणि परीक्षकांतर्फे दिल्या जाणाऱ्या एका विशेष पुरस्काराचा समावेश आहे असं केंद्रीय कार्मिक विभागानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. यावर्षीच्या राष्ट्रीय विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हा परिषद, पुणे महानगरपालिका आणि सांगली जिल्ह्यातील कडेपूर ग्रामपंचायत यांच्या महत्वपूर्ण डिजिटल उपक्रमांचा समावेश आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या आदिवासी आणि दुर्गम भागातल्या नागरिकांना जलद, दर्जेदार आणि तंत्रज्ञानस्नेही आरोग्यसेवा उपलब्ध करून देणाऱ्या आरोग्य विभागाच्या ई आरोग्य धमनी या उपक्रमाला राष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात येणार आहे. तसंच नागरी प्रशासनात पारदर्शकता वाढवून महापालिकेच्या विविध सेवा नागरिकांना एकाच डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध करून देणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या पुणे 360 या नाविन्यपूर्ण उपक्रमाचीही राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. तर ग्रामपंचायत डिजिटायझेशन क्षेत्रातल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सांगली जिल्ह्यातल्या कडेपूर ग्रामपंचायतीलाही राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. राजस्थानातल्या जयपूरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषदेत हे पुरस्कार प्रदान केले जातील. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. आज जागतिक पर्यावरण दिन आहे. यानिमित्तानं राज्यात विविध ठिकाणी आज पर्यावरण

0: वृक्षारोपणविषयक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. चंद्रपूरमध्ये महावृक्षारोपण अभियान राबवलं जाणार आहे, तर पुणे महानगरपालिका आजपासून हरित पुणे समृद्ध पुणे हे अभियान सुरू करत आहे. या अभियानात सर्व नागरिक, संस्था आणि संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असं आवाहन आयुक्त नवल किशोर राम यांनी केलं आहे.
1: 5 जून 2026 पासून आपला पूर्ण शहर मध्ये एक वृक्ष लागवड मोठा अभियान सुरू करणार आहोत आणि त्याच्यामध्ये प्रत्येक नागरिकांचा सहभाग व्हावा अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. आणि मी एवढे सांगतो की जर आपल्याला काही लागवड करायचं असेल तर तुम्ही खूप उत्साहाने तुम्ही याच्यामध्ये सहभागी व्हावा. तर मी आता सूचित करू इच्छितो की हा जो आपला मोहीम आहे, वन महोत्सव उपक्रम आहे, त्याच्या अंतर्गत आम्ही स्थानिक जो प्रजाती आहे त्याचं 1 ते 1.5 वर्षाचे झाड जे आहे आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करून देतो. आणि खूप कमी पैसे मध्ये छत्रपती संभाजीराजे उद्यान आहे या ठिकाणी हे सगळे झाडे उपलब्ध असतील. आपण मोठ्या संख्येने इथे येऊन हे झाडाची खरेदी करून तुम्ही आपापल्या सोयीने झाडे तुम्ही लागवड करा. मी एवढी आपल्याला विनंती करतो.
0: मराठी भाषा शिकण्याची इच्छा असणाऱ्यांना किंवा नव्या पिढीतील मुलांना मराठी भाषेबद्दल उत्सुकता निर्माण व्हावी या उद्देशानं बी बिरबल डिजिटल मीडियानं म्हणजे हा छोटा पण वेगळा शब्दखेळ तयार केला आहे. www.mhanje.net या संकेतस्थळावर हा खेळ उपलब्ध आहे. याबाबत आकाशवाणीला अधिक माहिती देताना बी बिरबलचे संचालक गंधार संगोराम म्हणाले,
2: भाषा आपली वाटण्यासाठी आधी भाषक आपले वाटायला हवेत असं मला वाटतं. मराठी भाषेच्या प्रेमापोटी आम्ही म्हणजे नावाचा हा एक छोटासा खेळ तयार केला आहे. म्हणजे या खेळामध्ये भाषा शिकवण्यापेक्षा भाषेशी मैत्री करण्यावर आम्ही जास्त भर दिला आहे. यात फक्त कठीण आणि पुस्तकातले अवघड शब्द नाहीत, तर आपण अनेकदा ऐकलेले, वापरलेले पण कदाचित नीट समजून न घेतलेले शब्दसुद्धा आहेत. लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत मराठी आणि अमराठी अशा सगळ्यांसाठी हा खेळ तयार केला आहे. तुम्हाला खेळ आवडला तर तो आपल्या मित्रपरिवारात आणि तुमच्या सोशल मीडियावर जरूर शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याला नवीन शब्द सापडेल, एखादी जुनी आठवण जागी होईल किंवा कदाचित मराठीशी मैत्री होईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा खेळ सर्वांसाठी पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध आहे. कोणत्याही आर्थिक अपेक्षेशिवाय केवळ मराठी भाषेवर आणि भाषकांवर असलेल्या प्रेमापोटी आम्ही हा प्रयत्न केलेला आहे.
0: ज्येष्ठ इतिहासकार आणि शाहू विचारांचे गाढे अभ्यासक डॉ जयसिंगराव पवार यांना 40वा राजर्षी शाहू पुरस्कार मरणोत्तर जाहीर झाला आहे अशी माहिती कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांनी काल दिली. ज्येष्ठ चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचं काल मुंबईमध्ये निधन झालं. ते 76 वर्षांचे होते. हथखडी या चित्रपटाद्वारे निर्माते म्हणून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. जानेवारी 2015 निहलानी यांची केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव थोपटे यांचं काल पुण्यामध्ये अल्पशा आजारानं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. भोर मतदारसंघामधून ते 6 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. 1972 ते प्रथम आमदार झाले. राज्याचे शिक्षण मंत्री, दुग्धविकास, पशुसंवर्धन, उच्च आणि तंत्रशिक्षण, परिवहन, पुनर्वसन, रोजगार हमी, मत्स्यव्यवसाय, फलोत्पादन, विधिमंडळ कामकाज अशा विविध खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी 14 वर्ष मंत्रिमंडळात काम केलं. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तसंच सहकार परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं. महानंद अर्थात महाराष्ट्र राज्य सहकारी दूध उत्पादक संघाच्या उभारणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या पार्थिव देहावर आज भोर इथं 10:30 अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी कळवलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनचं काल केरळमध्ये आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पुढच्या 4 ते 5 दिवस दक्षिणेकडच्या राज्यांच्या बऱ्याच भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 6 जागांवर महायुतीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित. अन्य ठिकाणी लढतींचं चित्र स्पष्ट. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कारांमध्ये पुणे, नंदुरबार आणि सांगलीच्या डिजिटल उपक्रमांची निवड. ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचं पुण्यामध्ये निधन. आणि नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल, येत्या 2-3 दिवसात राज्यात पोहोचण्याचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
3: पुणे केंद्रावरून प्रसारित झालेल्या प्रादेशिक बातम्या आपण ऐकल्यात. आता ऐकूयात भुले भिसरे गीत कार्यक्रमाचा उर्वरित भाग आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.

परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25.

0: इस कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। सकाळचे 7:30 वाजतात, प्रसारित करत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून।
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।

0: मंडळी लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं रोशन यांनी संगीतबद्ध केलेलं साहिर लुधियानवी यांचं हे गाणं ऐकल्यावर तुमच्या लक्षात आलं असेलच की आज आपण बरसात की रात या चित्रपटाबद्दल बोलणार आहोत. 1960 पी एल संतोषी यांनी दिग्दर्शित केलेला हिंदी भाषेतला हा एक रोमॅन्टिक म्युझिकल मूव्ही. या चित्रपटात मधुबाला, भरत भूषण आणि श्यामा यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या आणि चित्रपटाची निर्मिती केली होती आर चंद्रा यांनी. मधुबाला यांनी साकारलेली शबनम आणि भूषण यांनी साकारलेला अमान या दोघांच्या भोवती हा चित्रपट फिरतो. दोघांचंही एकमेकांवर प्रेम असतं पण समाज त्या प्रेमाला मान्यता देत नाही अशी नेहमीप्रमाणे साधी सरळ कथा. पण तरीही हा चित्रपट ब्लॉकबस्टरवर यशस्वी ठरला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 1960 सर्वाधिक कमाई करणारा हा 21 चित्रपट ठरला. मंडळी, बरसात की रात या चित्रपटात रोशन यांनी संगीतबद्ध केलेलं संगीत भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट संगीतांपैकी एक मानलं गेलं, ज्याचं समीक्षकांनीही खूप कौतुक केलं. विशेषतः जे गाणं आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकलं, जिंदगी भर नाही भूलेगी वो बरसात की रात, आणि दुसरं गाणं ना तो कारवा की तलाश है ही कव्वाली, त्यावर्षी चित्रपटसृष्टीमध्ये भरपूर गाजली. तुम्हाला आठवतंय का मंडळी, त्या काळात रेडिओवर बिना का गीतमाला हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय होता आणि रसिकांना आवडणारी गाणी या बिना का गीतमालेमध्ये वारंवार वाजवली जायची. याच बिना का गीतमालेमध्ये जिंदगी भर नाही भूलेगी वो बरसात की रात हे गाणं त्यावेळेला अव्वल स्थानावर होतं. या चित्रपटाबद्दलच्या अजूनही काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. 1960 प्रदर्शित झालेल्या बरसात की रात या चित्रपटाबद्दल आपण

वेगळ्या धाटणीचं शास्त्रीय संगीतावर आधारित होतं, जे गायलं होतं सुमन कल्याणपूर आणि कमल बरोट यांनी. तर याच चित्रपटातलं दुसरं सर्वाधिक गाजलेलं गाणं म्हणजे ना तो कारवा की तलाश है ही कव्वाली. बॉलिवूड मधल्या सर्वोत्कृष्ट कव्वालींपैकी एक अशी ही कव्वाली मानली जाते. आणि या कव्वालीमध्ये आशा भोसले, शिवदयाल बटीश, मन्ना डे, सुधा मल्होत्रा आणि मोहम्मद रफी यांच्यासारख्या दिग्गज गायकांनी एकत्र गायन केलेलं आहे. चित्रपटांमध्ये ही कव्वाली जवळजवळ 2 ते 3 वेळा येते. चित्रपटाच्या उत्तरार्धात तर अंदाजे 40 मिनिटं कव्वालीची स्पर्धा दाखवली गेली आहे. हा चित्रपटाचा पीक पॉइंट मानला जातो. आणि तुम्हाला माहिती आहे मंडळी, या 40 मिनिटाच्या कालावधीमध्ये मुख्य नायिका असून सुद्धा मधुबाला चित्रपटाच्या पडद्यावर कुठेही दिसत नाही. मंडळी, मधुबालाच्या अभिनयाची आणि संगीताची समीक्षकांनी खूप प्रशंसा केली आणि म्हणूनच हा चित्रपट लोकांच्या मनात घर करून राहिला. चित्रपटाच्या अशा अजूनही गोष्टी तुम्हाला सांगणारे देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. जाता जाता ऐकूयात मोहम्मद रफी, आशा भोसले, मन्ना डे, सुधा मल्होत्रा आणि बतीश यांच्या आवाजातली रोशन यांनी संगीतबद्ध केलेली बरसात की रात या चित्रपटातली ही

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू।
1: आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे। सकाळचे 7:39 आणि 35 सेकंद झाले आहेत। यानंतर प्रसारित करत आहोत आमचा एक ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले।
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक
3: सूचना, या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
4: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात। आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि

0: बेडेकर सन 1910 पासून बेडेकर तयार
1: मसाला। श्रोते हो नमस्कार, बेडेकर मसाले वाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात मी चित्रा खरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। बेडेकर मसाले वालेचे संचालक अजित बेडेकर सर आपल्याशी गप्पा मारतायत। अजित सर नमस्कार।
2: नमस्कार नमस्कार।
1: आज मला तुम्हाला अजून एक प्रश्न असा विचारायचा की आपण कैरी, लिंबू, मिरची पण ही सोडून सुद्धा अजून काही प्रकारची लोणची असतात ती कशी बनवता येतात, त्यासाठी बेडेकर लोणचे मसाला कसा वापरता येतो?
2: लोणचं हे लोणचं जेव्हा आपण म्हणतो ना त्यावेळेला ते अगदी भरपूर वस्तूंचं लोणचं बनवता येतं। तर कैरी, लिंबू, हिरवी मिरची ह्यांची जी लोणची सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहेत त्याच्याशिवाय म्हणजे गाजराचं, फ्लॉवरचं, वाटाण्याचं, काकडीचं किंवा तुम्हाला हवं असेल तर ह्या सगळ्या भाज्यांचं एकत्रित लोणचं हे फार छान लागतं। ह्या सगळ्या भाज्यांच्या छोट्या छोट्या अगदी बारीक फोडी करायच्या, त्या फोडींवरती आपल्याला हवं त्याप्रमाणे त्या चवीप्रमाणे बेडेकर लोणच्याचा मसाला घालायचा, मीठ घालायचं, आणखीन ते सगळं कालवून

0: लोणचं तयार होतं. ह्याची एक टिप म्हणजे ह्या कुठचीही भाज्या ह्या आंबट नसतात म्हणून त्याला आंबटपणासाठी वरती लिंबू पिळायचं की भाज्यांचं लोणचं तयार. शक्यतो हे लोणचं आपल्याला 8 दिवस पुरेल एवढंच छोट्या प्रमाणात बनवावं आणि ताजं असताना संपवावं.
1: अच्छा श्रोते हो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादनं आता आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध. कैरी, लिंबू यासह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, संडे मसाला यासह 15 प्रकारचे मसाले, लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतर चटण्या, शिवाय गौरी गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादने. 114 वर्षांची परंपरा. ऑनलाइन ऑर्डर साठी संपर्क करा 99-877-98-747, 99-877-98-747, 9987798747, आमची वेबसाईट www.vpbedekar.com. आता अजून एक प्रश्न आहे की लोणचं घरी जेव्हा बनवतो ना आपण तेव्हाही बरेचसे प्रश्न असतात समोर, की मग कैरीला आधी मीठ लावायचं का, आधी हळद लावायची, किंवा फोडी उन्हातच ठेवायच्या का, असे अनेक प्रयोग केले जातात याबद्दल.
0: हो नाही काय माहितीये का चित्रा, की लोणचं बनवणं हे ना पूर्वी एक कला होती, आणखीन त्याच्यानंतर त्याच्या संदर्भात बरेच समज गैरसमज असे बाजारात आहेत. खरं सांगायचं झालं तर लोणचं कशाला बनवलं, तर कैरीची आंबट चव आपल्याला वर्षभर चाखता यावी म्हणून.
1: बरोबर.
0: आणखीन मग काय व्हायचं की कोणाची तरी मावशी, कोणाची तरी आजी, शेजारच्या काकू ह्या चांगल्या लोणचं घालतात अशी माहिती असायची, आणि मग त्या कसं घालतात त्यांची कृती विचारून घे. असं सगळं झाल्यामुळे मग त्यांचे जे वेगवेगळे कृती असायच्या त्याच्यातनं हे मीठ लावून ठेव, पाणी काढून टाक, उन्हात सुकवून घे, ह्या अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ऍड झाल्या म्हणूया किंवा असे प्रचलित झालं.
1: ओके.
0: ऍडिशनल टिप म्हणून सांगतो, आपण बटाट्याची भाजी करतो ना, बटाटा सुकी भाजी, त्याच्यामध्ये 1 चमचाभर लोणच्याचा मसाला घाला, अतिशय वेगळ्या चवीची बटाट्याची भाजी बनते, आणखीन ती तुम्हाला नक्की आवडेल असं मला खात्री आहे.
1: ही एक छान टिप मिळाली. याबरोबरच इथंच थांबूयात. बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात पुन्हा भेटूयात अजित बेडेकर सर यांच्यासोबत. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात, लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि

0: मसाला
1: बेडेकर सन 1910 पासून
0: बेडेकर तयार मसाला।
2: निर्मिती संकल्पना बाळ एम जोगळेकर अमेय जोगळेकर।
3: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक
0: बेडेकर तयार मसाला।
4: उफो, घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है, सफाई भी शॉपिंग भी। एक किलो शुद्ध नमक देना, शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक सफेद स्वच्छ फ्री फ्लो वैक्यूम ड्राइड के हर दाना समान।
5: तो ऐसा बोलो ना,
4: निर्मा शुद्ध नमक, ये हुई ना बात।
6: क्यों छोटे साहब?
4: मम्मी मैं तो
6: निर्मा शुद्ध नमक, इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण।
7: श्रोतो, सकाळचे 7:45 आणि 10 सेकंद झाले आहेत। प्रसारित करत आहोत जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी हा कार्यक्रम।
8: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
9: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं।
10: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
9: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं,
10: होऊ दे ना पूर्ण
9: आमचं बाळाचं स्वप्न।
10: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। संपर्क 866-91-676-72।

0: 95 95 24 25 59 डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अहो सकाळी सकाळी मी छान चहा केलाय तो घ्यायचा, तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
2: अगं मी तरुण भारत ची वाट बघतोय, माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे. आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय तरुण भारत, वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ.
1: आता घराघरात सकाळच्या वेळी हात संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत. राष्ट्रीय विचारांचा बसा, तसंच शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी.
2: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूजपेपर.
3: श्रोते हो, आज पर्यावरण दिवस, त्या अनुषंगानं ऐकूयात एक बालगीत फैयाज आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. गीतकार आहेत ग. ह. पाटील.

परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क

0: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
1: श्रोते आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे। सकाळचे 7:50 होत आहेत। प्रसारित करत आहोत आमचे काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम।
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनल याच्याशी सहमत असेलच असं नाही।
3: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगिळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह।
4: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगिळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला।
5: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
4: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज,
5: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स।
4: आजच भेट द्या पूना गाडगिळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत।
3: श्रोते हो नमस्कार। दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स। या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत। श्रोते हो अधिक महिना आलाय आणि सर्वत्र धार्मिक वातावरणही दिसतंय। या पुरुषोत्तम महिन्यात अनेक ठिकाणी पूजा अर्चा होतात, 33 मेहून जेवणावळी असतात, तसंच आपल्या विष्णुरूप जावयाला अधिक मासानिमित्त दानही दिलं जातं। आज आपल्याला कोणकोणत्या चांदीच्या खास वस्तू आहेत ज्या या महागाईतही देणं परवडतं आणि जावयालाही आवडतं, याविषयी आपल्याला माहिती देणार आहेत पूना गाडगे आणि सन्सचे संचालक श्रीयुत अमित मोडक। मोडक साहेब नमस्कार।
6: नमस्कार। अधिक महिना म्हणजे पुरुषोत्तम मास।
7: हो,
6: भगवान विष्णूंनी त्या महिन्यालाच नाव दिले पुरुष।

0: मास, कारण पुरुषोत्तम
1: पुरुषांमधला उत्तम.
0: जेव्हा आपण आपली मुलगी एखाद्या मुलाला देतो तर तो उत्तम असणार, पुरुषातला उत्तम असा आपण निवडून आपल्या मुलीला देतो, त्यामुळे तो पुरुषोत्तम मास. आणि मग पुरुषोत्तम मासात काय करायचंय, तर दानधर्म करायचंय. आणि मग दानधर्म करायचंय तर पुरुषोत्तम आपल्या समोर असताना दुसरा कोण शोधायचा आहे, म्हणून आपण जावायला ते दान देतो.
1: खरंय खरंय.
0: आणि दान देताना प्युरिफिकेशन करायचंय, म्हणजे सेल्फ प्युरिफिकेशन करायचंय, त्या महिन्यामध्ये चांगले सत्कार्य करायचे, देवदेवतांचं स्मरण करायचंय, म्हणून आपण ते अनरसे छिद्राचे, छिद्रातून प्युरिफिकेशन होतं. आणि त्याच्यावरती दिवा ठेवायचा की ते लावून जावायला द्यायचं, कारण पुरुषोत्तम आहे, त्याचं औक्षण होणं गरजेचं आहे.
1: बरोबर. श्री विष्णूंचं,
0: विष्णूंचं स्वरूप. आता दिवे वेगवेगळे येतात, नंदादीप आपल्याला माहिती आहे, तेलवात ज्याच्यामध्ये तेल असतं, वरती वाती करता रॉड असतो, लक्ष्मी दिवा असतो त्याच्यामध्ये पिंपळ पान असतं, कमळ असतं आणि लक्ष्मीची प्रतिमा असते, त्यासमोर समईचे सारखी आकार किंवा दिव्याचा आकार किंवा तेल दिव्याचा आकार किंवा निरांजनाचा आकार केलेला असतो, त्याच्या मागे प्रतिमा असते लक्ष्मीची, गणेशाची, त्याच्यापुढे दिवा असतो. त्याच्यामध्ये वेगवेगळे म्हणजे आता ऑक्सिडाईज पण निघालेत, जड वजनाचे निघालेत, ज्याला कास्टिंगचे असतात, पूर्ण मोराचा आकार असलेले आणि पुढे तेलाचा दिव्याचा आकाराचं असा दिवा, तो मोर दिवा म्हणून येतो. त्यानंतर कमळावरती पण एक निरांजन करायची आता नवीन फॅशन निघाली, की खाली कमळाचा आकार आणि वरती निरांजनाचा दिवा. आता हे सगळे जे दिवे आहेत हे साधारणपणे 10-20 ग्रॅम पासून 70-80 ग्रॅम पर्यंत येतात.
1: बरं.
0: आता वाढलेल्या चांदीच्या किमतीच्या बाबत ताट मिळणं जावायला म्हणजे फार दुर्लभ गोष्ट झाली, त्याच्यावर का लकी तोच. साधारणपणे या दिव्यांची वगैरे जर मजुरी बघितली तर 4-5% असते किमतीच्या, 4-5% असते. जास्वंद दिवा म्हणून फार प्रसिद्ध आहे, कारण तो गणपतीला जास्वंद प्रिय असतो, त्यामुळे गणपतीच्या काळात वापरता येतो. त्याच्यामध्ये कसं असतं, जास्वंदाचं फुलाच्या याच्यावरती गणपती लक्ष्मी विष्णूचं हे केलेलं असतं बाजूला, म्हणजे जास्वंदाचं फुल, त्याच्यासमोर दिवा, त्या दिव्याच्या कडेला लक्ष्मी गणपतीच्या मूर्त म्हणजे प्रतिमा, आणि तो साधारण 30-50 ग्रॅम पर्यंत असतो. जास्वंद दिवा हा पॉप्युलर प्रकार आहे.
1: बरं.
0: तर आता अधिक मासामध्ये चांदी ही दान करायला सर्वोत्तम, आणि ती द्यायची कोणाला, तर पुरुषोत्तमाला, म्हणजे आपल्या दृष्टीने सासू सासऱ्यांच्या दृष्टीने त्या पुरुषोत्तम कोण, तर त्यांच्या लेखीचा नवरा.
1: बरोबर.
0: तर पुरुषोत्तमाचं दान हे करण्याकरता म्हणून जावायला ते दिलं जातं, आणि साधारणपणे दर 3 वर्षांनी एकदा अधिक मास येतो. त्यामुळे जावायला साधारणपणे 16-17 वेळा तर अधिक मास त्याच्या लग्नाच्या आयुष्यामध्ये मिळतोच मिळतो. पण निदान चांदी किती महाग झालेली असली तरी मला तरी असं वाटतं की एकदा तरी लाडका जावंही ठरावा प्रत्येकच घरामध्ये, आणि त्यांनी त्याला ताट वाटी भांड्याचं द्यावं, आणि नंतर मग असे छोट्या छोट्या वस्तू द्याव्यात. त्यामुळे जावंही लोकांनी लक्षात ठेवा की सासू सासऱ्यांना सांगा की एकदा तरी मला तुम्ही लाडका म्हणा आणि मला ताट वाटीचं वाण द्या.
1: मोडक साहेब, अधिक मासानिमित्त जावयाला दान देण्यासाठी बजेटमध्ये बसतील असे दिवे, समई आणि अन्य उपकरणांची आपण आमच्या श्रोत्यांना माहिती दिलीत. मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.

0: Amphire registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: गुड मॉर्निंग श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचा आनंद द्विगुणित होतो आणि म्हणूनच आम्ही करतोय स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा. त्यासाठी आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग वाणी सर.

0: गुड मॉर्निंग मॅडम, गुड मॉर्निंग श्रोते हो.
1: सर, आपण बघतो की आजकाल जर का सुखी राहायचं असेल, गरजा भागवायच्या असतील, ऐशो आरामात जगायचं असेल तर पैसा महत्वाचा असतो. आणि हा पैसा कमवण्यासाठी प्रत्येक कुटुंब, प्रत्येक फॅमिली वेड्यासारखी धावत असते. ही रॅट रेस सुरू असतेच, पण मग या पैशाचा आणि आपला आपल्या मनाशी काही संबंध आहे का, याबद्दल आज बोलूयात.
0: काय प्रश्न विचारलाय मॅडम तुम्ही, फंटास्टिक. पैसा, मन आणि आपण, गुंतवणूक करणं म्हणजे केवळ आकडेमोड किंवा गणित सोडवणं आहे का हो? तर नक्कीच नाही. जर गुंतवणूक ही केवळ गणितावर अवलंबून असती तर जगातले सर्व गणित तज्ज्ञ हे अतिश्रीमंत कॅटेगरीत असते. पण तसं खरंच आहे का याचा जर आढावा घेतला तर आपल्याला दिसेल तसं नाहीये. सो गुंतवणुकीचा खरा खेळ हा अंकांशी नसून हा खरा आपल्या मनाशी असतो.
1: बर,
0: की आपल्याला वाटत असतं की आपण शहाणे आहोत, आपण रॅशनल विचार करतो, रॅशनल निर्णय घेतो, पण प्रत्यक्षात आपले सर्व निर्णय हे भीती, लोभ आणि इतरांच्या प्रभावाखाली असतात. आता असं जेव्हा आपण करतो तेव्हा खरंच आपण रॅशनल निर्णय घेतो का? म्हणजे आपल्या आयुष्यात पैशाचं महत्व जे आहे ते आपण अचीव करायला सक्सेस आपल्याला तो मिळतो का? तर मला डेफिनेटली वाटतं नाही. म्हणून पैसा, मन आणि आपण हे नाजूक नातं आहे.
1: ओके.
0: हे सांभाळताना आपलं मन पैशावर हावी होणार नाही आणि पैसा आपल्या मनावर हावी होणार नाही, याचा बॅलन्स, याचा सुवर्ण मध्ये साधणं हे गरजेचं आहे. म्हणजेच काय की आपल्याला रॅशनल विचार करायचा आहे. कायम भीतीयुक्त इन्व्हेस्टमेंट नको, कायम लोभापोटी इन्व्हेस्टमेंट नको, किंवा कायम इतरांशी तुलना करून त्या प्रभावाखाली निर्णय घेणं नको. अशा पद्धतीने पैसा, मन आणि आपण ही सांगड आपण जोडली पाहिजे, तर आपण एक यशस्वी गुंतवणूकदार म्हणून पुढे येऊ शकतो.
1: अर्थातच, आणि या सगळ्यासाठी आपल्याला गरज असते योग्य मार्गदर्शनाची. म्हणूनच श्रोते हो, तुम्हाला सुद्धा गुंतवणुकीच्या बाबतीत योग्य मार्गदर्शन हवं असेल तर जरूर संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97 64 12 55 33, 9764125533. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमात भूषण वाणी सर यांच्यासह उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार मॅडम, नमस्कार श्रोते हो, पुन्हा भेटूयात. धन्यवाद, बाय बाय, गुड डे.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन.

0: Ampere Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत ठळक बातम्या.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: विविध भारती पुणे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्ली इथं व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिक्स यांच्याशी चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांच्या विविध मुद्द्यांचा आढावा घेतला. या बैठकीत ऊर्जा, महत्वपूर्ण खनिज, तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य यासह अन्य क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर विस्तृत चर्चा झाल्याचं पंतप्रधान मोदी यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. अहमदाबादमध्ये कालपासून जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्पर्धेच्या उद्घाटन सत्राला दूरस्थ माध्यमातून संबोधित केलं. या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंनी योग 365 या मोहिमेचे जागतिक राजदूत म्हणून योगदान द्यावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. येत्या 8 जूनपर्यंत होणाऱ्या या स्पर्धेत 60 देशातल्या 400 स्पर्धकांनी भाग घेतला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आज आपलं द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार आहे. बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा आज सकाळी पतधोरण समितीनं घेतलेले निर्णय जाहीर करतील. वाढती महागाई

0: महागाई आणि कच्च्या तेलाच्या किमती, घसरणारे रुपयाचं मूल्य आणि संभाव्य कमकुवत मॉन्सून यासारखी आव्हानं असली तरी रेपो दरात वाढ करणं हा योग्य मार्ग ठरणार नाही. त्याऐवजी वित्तीय स्थिरतेला पाठिंबा देण्यासाठी बँक अल्पमुदतीचे व्याजदर आणि तरलतेचे उपाय वापरू शकते असं SBI प्रसिद्ध केलेल्या याबाबतच्या अहवालात म्हटलं आहे. आज जागतिक पर्यावरण दिन आहे. यानिमित्तानं पुणे महानगरपालिका आजपासून हरित पुणे समृद्ध पुणे हे अभियान सुरू करत आहे. या अभियानात सर्व नागरिक, संस्था आणि संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असं आवाहन आयुक्त नवल किशोर राम यांनी केलं आहे. पुरुषांच्या 18 वर्षांखालील आशिया चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेला उपांत्य फेरीत आज भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. जपानमध्ये काकामिगाहारा हॉकी स्टेडियममध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार 3:30 सामना सुरू होईल. महिलांच्या 18 वर्षांखालील आशिया चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताची लढत चीनशी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 9:30 हा सामना सुरू होईल. या होत्या आत्तापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या 8:58.
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांची अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: श्रोते, सकाळचे 8:03:15 झाले आहेत. प्रसारित करत आहोत लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीत.
6: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
7: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझेलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.

0: साधना सरगम यांच्या स्वरातलं सुरुवातीचं गीत आपण ऐकलं. गीतकार होते आशिष विळेकर आणि संगीत होतं शैलेश दाणी यांचं. श्रोत्या कार्यक्रमात परत येत आहोत एका व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
3: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक.
2: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
3: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.

0: स्वामी।
1: स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
2: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी
1: स्वामी। स्वामिनी बिझलँड बिल्डिंग, कुंभेकर रोड, पुणे। साड्यांची महाराणी स्वामिनी।

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: हर

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅग साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आता जवळच्या शाखेस भेट द्या.
1: चकाचक चकाचक घर आमचे चकाचक, डीके केमिकल्स मुळे घर होते चकाचक.
2: घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंती दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट.
3: लिक्विड सोप, फिनाइल, डिटर्जंट पावडर, परफ्यूम्स, रूम फ्रेशनर्स, अत्तर, लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट.
2: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. विजय टॉकीज शेजारी लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी सिंहगड रोड. दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. घराघरात स्वच्छता, मनामनात प्रसन्नता.
4: सुंदर.

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, चळक रोड पुणे.
3: जून महिना म्हणजे शाळा कॉलेजेस सुरू होण्याचा महिना. उज्ज्वल करिअरच्या दिशेने होणाऱ्या तुमच्या वाटचालीत विश्वेश्वर बँकेचाही छोटासा हातभार.
4: विश्वेश्वर बँक देते अतिशय किफायतशीर व्याजदरावर तुमच्या पाल्याच्या सर्व शैक्षणिक गरजांसाठी सुलभ शैक्षणिक कर्ज.
3: विश्वेश्वर बँकेचा छोटासा प्रयास, शिक्षण होईल विनासायास.
4: अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक
3: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे.

0: आत्ताचं गाणं जे आपण ऐकलं त्याचे शब्द, संगीत आणि स्वर होता श्यामला जोशी यांचा.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड.

0: निगडी प्राधिकरण पिंपरी चिंचवड, संपर्क 9130089221।
1: अहो, रिझल्ट लागले. आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षणाविषयी काही विचार केलाय का तुम्ही?
2: अगं, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजमध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम, एमकॉम, बीए, एमए, बीएससी, बीबीए, बीएससीसीएस अशा व्यवसायभिमुख अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन जोरात सुरू.
1: संपर्क 9404598-9975.
2: वेबसाईट siddhivinayakcollege.org.
3: 5,000 रुपये जिंकण्याची संधी फक्त एक जोडी अंडर गार्मेंटच्या खरेदीवर.
0: गुडविल दुकान, लकडी पूल, विठ्ठल मंदिरासमोर, अटी लागू.
3: सदर ऑफरचा आकाशवाणी आणि ऍड एजन्सीशी काहीही संबंध नाही.
4: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796-999-1827.
5: कार्यक्रमात यानंतर ऐकूयात कृष्णा कल्ले यांच्या स्वरातलं गीत. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
2: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक.
1: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
2: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.
3: अहो बहिणबाई विचारत होत्या लग्नाचा बस्ता कुठे आणि कधी बांधायचा ते.
4: अगं मग सांगायचंच की 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि आपल्या लग्नाचा बस्ता जिथे बांधला होता त्या स्वामिनी मध्येच बांधायचा बस्ता.
3: स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीने बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो म्हणे.
4: तर मग स्वामिनी मध्येच बस्त्याला जायची तयारी करा म्हणावं.
3: स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझी लँड बिल्डिंग.

0: पुणे स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
1: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा. रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये आमरसासह दोन स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी. जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
2: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं गीत. शब्द आहेत अशोक परांजपे यांचे, तर संगीत आहे कमलाकर भागवत यांचं.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
2: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 18% अधिक.
1: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
2: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.
3: संद

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संत तुकारामांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. या गीताबरोबरच हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि
3: लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
0: आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत
4: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
5: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा सहज सोपी आणि सुरक्षित.
6: इंटरनेट बँकिंग,
5: मोबाईल बँकिंग,
6: व्हॉट्सअप बँकिंग,
5: ई KYC,
6: NEFT, RTGS,
5: IMPS,
6: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
5: UPI अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मॉस बँकेत हवंच.
6: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20
1: 7823 84 1120.

0: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055775 9921057575. आंबेकर लॉन्स. शाही समारंभासाठी
1: आंबेकर लॉन्स. अहो सकाळी सकाळी मी छान चहा केलाय, तो घ्यायचा. तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
2: अगं मी तरुण भारतची वाट बघतोय. माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे. आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय तरुण भारत. वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ.
1: आता घराघरात सकाळच्या वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत. राष्ट्रीय विचारांचा वसा, तसंच शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी.
2: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूज पेपर.
3: मी खरं काही चांगली इंजिनियर झालीये. माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
4: अहो माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
5: माझी हाईट 6 आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
6: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087807.
7: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
8: नीता अगं, हे ऑनलाइन पेमेंट सुरू केल्यापासून इतका गोंधळ होतो ना, हिशोबच जुळत नाहीये.
9: थांब, मी माझ्या कॅल्क्युलेटरलाच बोलवते. ओम.
10: अलो मम्मा.
9: अनु मावशीला हिशोब करायला मदत कर.
10: सांग मावशी.
8: अरे 4 आकडी आहे.
10: अगं तू सांग मावशी.
8: बर, किराणा 4318, इस्त्री 112, लाईट बिल 1739, दूध 2160 आणि शॉपिंग 4782. सांग बरं.
10: 13111.
8: करेक्ट. अरे हेच तर जुळत नव्हतं. हे हा तर सुपर फास्ट कॅल्क्युलेटर
9: आहे.
8: पण कसं आलं तुला?
9: अगं सक्सेस अबॅकस मुळे.
8: हो का? मग मी पण जिंकीला घालते सक्सेस अबॅकसच्या क्लासला आणि तिलाही बनवते सुपर फास्ट कॅल्क्युलेटर.
11: मुलांना बनवा कॅल्क्युलेटर सारखे फास्ट सक्सेस अबॅकस. ऑनलाइन आणि ऑफलाइन क्लासेस साठी संपर्क 88 88 56 00 11, 8888 5600011.
12: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999127.
13: श्रोतेहो, आज 5 जून जागतिक पर्यावरण दिवस. गदिमांच्या लेखणीत निसर्ग हा केवळ पार्श्वभूमी नसून भावनांचा सजीव सहप्रवासी आहे. अंगणात बहरलेला गुलमोहर जसा घराला रंगत आणतो, तसाच तो मनालाही आनंद फुलवतो. निसर्गाच्या या रंगोत्सवाची अनुभूती देणारं गीत ऐकूयात कार्यक्रमाच्या सुरुवातीला.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
2: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
3: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
0: ₹5,000 जिंकण्याची संधी फक्त एक जोडी अंडर गार्मेंटच्या खरेदीवर.
1: गुडविल दुकान, लकडी पूल, विठ्ठल मंदिरासमोर. अटी लागू.
0: सदर ऑफरचा आकाशवाणी आणि ऍड एजन्सीशी काहीही संबंध नाही.
2: सन

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅग साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आता जवळच्या शाखेस भेट द्या.
1: चकाचक चकाचक घर आमचे चकाचक, डीके केमिकल्स मुळे घर होते चकाचक.
2: घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंती दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट.
3: लिक्विड सोप, फिनाइल, डिटर्जंट पावडर, परफ्युम्स, रूम फ्रेशनर्स, अत्तर, लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट.
2: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. विजय टॉकीज शेजारी लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी सिंहगड रोड. दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. घराघरात स्वच्छता, मनामनात प्रसन्नता.
4: श्रोते हो.

0: ही आपल्या संस्कृतीची, जीवनाची आणि पर्यावरणाची जीवनवाहिनी आहे. गदिमांनी कृष्णाबाईचं वर्णन करताना केवळ एका नदीचं नव्हे तर तिच्या संपूर्ण जीवनप्रवाहाचं दर्शन घडवलं आहे. ऐकूया नदीच्या या मंगल रूपाचं गीत.
1: कृष्णा माई

श्रोत्यो, प्राणी आणि पक्ष्यांच्या जगाविषयी गदिमांना विलक्षण आकर्षण होतं. मुक्त आकाशात विहार करणारे पक्षी तसेच वन्य प्राण्यांचा उल्लेख बालगीतांपासून लावणीपर्यंत त्यांनी केला. ऐकूया पक्षी प्राण्यांचा उल्लेख असलेलं गदिमांचं हे गीत.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
2: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
3: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन, व्याजदर फक्त 9.25% पुढे.
2: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात रुपये 5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध. अटी लागू.
3: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कोंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20
1: 7823 84 1120.

आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055575 9921057575. आंबेकर लॉन्स शाही.

परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅकसाठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: श्रोत्यो,

क्षितिजा पलीकडच्या जगाची ओढ, आकाश, वारा आणि निसर्गाच्या अनंत विस्ताराशी संवाद साधणारं गदिमांचं यानंतरचं गीत. निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या टुमदार झोपडीचं वर्णन करणारं गीत ऐकूयात.

श्रोतेहो, पाणी हा निसर्गाचा सर्वात अमूल्य ठेवा. त्याचं खरं स्वरूप जाणून घेण्यासाठी त्याची उत्सुकता आणि त्याच्याशी असलेलं माणसाचं अतूट नातं यानंतरच्या गीतातून व्यक्त होतं. पर्यावरण दिनाच्या निमित्तानं पाण्याच्या महत्त्वाची आठवण करून देणारं हे गीत ऐकूया.

0: श्रोतेहो, आज पर्यावरण दिनानिमित्त गदिमांजली कार्यक्रमात आपण त्यांच्या गीतांमधून भेटलो निसर्गाला. कधी फुलांच्या रूपानं, कधी नदीच्या प्रवाहात, कधी पाण्याच्या गुढतेत, तर कधी प्राण्या पक्ष्यांच्या मुक्तविहारात. याबरोबरच हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
0: आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:58 झाली आहेत. प्रसारित करत आहोत ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. पेट्रोलला पर्याय म्हणून इथेनॉलचा वापर वाढल्यास वायू प्रदूषणाला आळा बसेल असा विश्वास केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. काल नवी दिल्ली इथं फ्लेक्स इंधनावर चालणाऱ्या चारचाकी गाडीचं अनावरण केल्यानंतर ते बोलत होते. देशातल्या जुन्या चारचाकी मोडीत काढण्यासाठी देशभरात सुमारे 250 स्क्रॅपिंग युनिट सुरू असल्याची माहिती गडकरी यांनी दिली. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यावेळी उपस्थित होते. देशात इथेनॉल पंपांची संख्या वाढवणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना अभिवादन केलं आहे. श्री गुरुजींनी आपल्या सेवाभावातून समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात जनजागरण घडवून आणलं असं शहा यांनी समाजमाध्यमांवर म्हटलं आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच लोकभवन इथं तेलंगण राज्याचा स्थापना दिवस सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. विविध संस्थांच्या कलाकारांनी तेलंगण राज्याची लोकगीतं आणि लोकनृत्य सादर केली. तेलंगणचे राज्यपाल शिवप्रताप शुक्ल यांचा व्हिडिओ संदेश यावेळी दाखवण्यात आला. राज्याचं पुनर्वसन धोरण सर्वसमावेशक आणि काळानुरूप करण्यासाठी नवं सुधारित धोरण जलदगतीनं तयार करण्यात येईल अशी ग्वाही मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी काल दिली. मंत्रालयातल्या दालनात आयोजित मदत आणि पुनर्वसन विभागाच्या बैठकीमध्ये ते बोलत होते. शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार निर्मिती आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून अल्पसंख्याक विभागातली रिक्त पदं कालमर्यादेत तातडीनं भरण्याची प्रक्रिया गतिमान करावी असे निर्देश उपमुख्यमंत्री आणि अल्पसंख्याक विकास मंत्री सुनेत्रा पवार यांनी काल दिले. सह्याद्री अतिथीगृह इथं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यामध्ये ते बोलत होत्या. या होत्या आतापर्यंत त्याच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58

0: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
1: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
2: श्रोते हो, सकाळचा 9:01 झाले आहेत. प्रसारित करत आहोत
3: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची काळजी आमची.
2: श्रोते हो, आज 5 जून जागतिक पर्यावरण दिवस. संत तुकाराम महाराजांचा वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे हा अभंग तर आपल्याला माहीतच आहे. या अभंगाचा तंतोतंत अनुभव कोणी घेतला असेल माहिती आहे. आजच्या लेखणीमधून आपल्याला मी सांगणार आहे. महाराष्ट्रातील ख्यातनाम वन्यजीव अभ्यासक आणि निसर्ग लेखक तसंच अनेक पद पुरस्कारांनी सन्मानित झालेले अरण्य ऋषी म्हणवले जाणारे मारुती भुजंगराव चित्तमपल्ली यांच्याबद्दल सर्वात आधी ऐकूयात हा अभंग.

0: श्रोतेओ, मारुती चितमपल्ली यांचा जन्म 5 नोव्हेंबर 1932 साली सोलापूर इथं झाला. प्राथमिक तसंच महाविद्यालयीन शिक्षणही सोलापुरात झाल्यावर ते इंटरमिजिएट सायन्स परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांना इंटरमिजिएट सायन्स पात्रतेनुसार सदर्न फॉरेस्ट रेंजर्स कॉलेज कोईमतूर येथे वनक्षेत्रपाल पदवीसाठी प्रवेश मिळाला. 1958-60 या कालावधीत त्यांनी ते शिक्षण पूर्ण केलं. सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडी येथील वनविभागापासून त्यांच्या नोकरीस सुरुवात झाली. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा करत करत जवळजवळ महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांच्या वनविभागामध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केलं. त्यांनी कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांच्या विकासात भरीव कामगिरी केली. पक्षीतज्ज्ञ म्हणून त्यांची ख्याती झाली. त्यांनी वन्यजीवन व्यवस्थापन, वने, वन्यप्राणी आणि पक्षी जगताविषयी उल्लेखनीय संशोधन केलं. अनेक आंतरराष्ट्रीय परिषदात सहभागी होऊन निबंध वाचनही केलं. 36 वर्ष वनाधिकारी म्हणून सेवा त्यांनी बजावली. या सेवेच्या काळात आणि निवृत्तीच्या काळात मिळून जवळपास 65 वर्ष त्यांनी जंगल भटकंती केली. 5 लाख किलोमीटरचा प्रवास केला. कार्यक्रमात परत येत आहोत एका व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 02-0670-29100.
4: 5000 रुपये जिंकण्याची संधी फक्त एक जोडी अंडर गार्मेंट्सच्या खरेदीवर.
2: गुडविल दुकान, लकडीपूल विठ्ठल मंदिरासमोर, अटी लागू.
4: सदर ऑफरचा आकाशवाणी आणि ऍड एजन्सीशी काहीही संबंध नाही.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: नीता अगं, हे ऑनलाइन पेमेंट सुरू केल्यापासून इतका गोंधळ होतो ना, हिशोबच जुळत नाहीये.
0: थांब, मी माझ्या कॅल्क्युलेटरलाच बोलवते. ओम,
3: अलो मम्मा,
0: अनु मावशीला हिशोब करायला मदत कर.
3: सांग मावशी.
2: अरे, चार चार आकडी आहे.
3: अगं तू सांग मावशी.
2: बर, किराणा 4318, इस्त्री 112, लाईट बिल 1739, दूध 2160 आणि शॉपिंग 4782. सांग बरं.
3: 13111.
2: करे.

0: अरे हेच तर जुळत नव्हतं. हे हा तर सुपर फास्ट कॅल्क्युलेटर आहे.
1: मग
0: हे पण कसं आलं तुला?
1: अगं सक्सेस अबॅकसमुळे.
0: हो का? मग मी पण चिंकीला घालते सक्सेस अबॅकसच्या क्लासला आणि तिलाही बनवते सुपर फास्ट कॅल्क्युलेटर.
2: मुलांना बनवा कॅल्क्युलेटर सारखे फास्ट. सक्सेस अबॅकस ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क 88 86 56 00 11 88 5600 11.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
2: श्रोतेहो, आजच्या या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत निसर्ग लेखक अरण्य ऋषी मारुती चित्तमपल्ली यांच्याबद्दलची माहिती. त्यांनी लिहिलेली गाणी नाही आहेत, त्यामुळं आपण त्यांच्या कार्याला समर्पक अशी गाणी ऐकणार आहोत. आज पर्यावरण दिवसाच्या निमित्तानं मारुती चित्तमपल्ली यांच्याबद्दलची माहिती मी आपल्याला सांगत आहे. मारुती चित्तमपल्ली यांना 13 भाषांचं ज्ञान होतं. त्याद्वारे आदिवासी आणि इतर जमातींशी संवाद साधत त्यांनी पर्यावरणाशी संबंधित मोठी माहिती मिळवली. त्या माहितीची नोंद केलेल्या आणि 30 वर्षे जपून ठेवलेल्या शेकडो डायऱ्या त्यांच्याकडे आहेत. या साऱ्या आगळ्या वेगळ्या प्रवासातून त्यांनी स्वतःला घडवलं, विकसित करत साहित्याला आणि जगाला फार मोठी देणगी दिली. अत्यंत सोप्या आणि ओघवत्या शब्दात 20 पुस्तकं लिहून साहित्य समृद्ध केलं. श्रोतेव, आपल्याला माहीत आहेच की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजी शब्दांना मराठीत दिलेले पर्याय आजही आपल्या बोलीभाषेत रुळलेत. तसंच कार्य जंगलाच्या बाबतीत मारुती चित्तमपल्ली यांनीही करून ठेवलं. अरण्य आणि त्याभोवताल विणल्या गेलेल्या विश्वातील कितीतरी घटकांना चित्तमपल्ली यांनी आपल्या शब्दांमध्ये गुंफलं आहे. पक्षी असोत, वनस्पती, कितीतरी नवीन नावं केवळ त्यांच्यामुळे मराठी साहित्यात नोंदली गेली. या मूळ तेलुगू भाषिक माणसानं मराठीला असंख्य शब्दांचा खजिना उपलब्ध करून दिला. ऐकूयात आणखी एक गीत.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 0206701900.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट.
0: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 वाजता नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पेरंगुट आणि देहू.
4: श्रोते हो, आजच्या या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत निसर्ग लेखक आणि अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांच्याबद्दल. त्यांनी मराठीबरोबर संस्कृतचंही अध्ययन केलं, जर्मन आणि रशियन भाषेचाही अभ्यास केला. या साहित्य सेवा आणि कामगिरीबद्दल त्यांना विविध संस्था तसेच संघटनांनी पुरस्कार देऊन सन्मानितही केलं होतं. आत्तापर्यंत त्यांनी अनेक साहित्य आणि अधिवेशनाची अध्यक्षपदही भूषवली. 2006 साली सोलापुरात भरलेल्या 19व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं

अध्यक्षपद भूषवण्याचा बहुमान त्यांना मिळाला होता. त्यांचा 93वा वाढदिवस जेव्हा साजरा झाला तेव्हा अरण्य ऋषींची प्रकृती अगदी ठणठणीत तरुणाला लाजवेल अशी होती. शाकाहारी असलेल्या अरण्य ऋषींचा दिनक्रम पहाटे 4 वाजता व्यायाम आणि नामस्मरणानं सुरू व्हायचा. वेळेवर व्यायाम, शाकाहार, फलाहार आणि निसर्गाचं सानिध्य आदी बाबींचं तंतोतंत पालन हे अरण्य ऋषींच्या ठणठणीत प्रकृतीचं रहस्य होतं, ज्यामुळे 93व्या वर्षीही ते चष्मा न लावताही वाचन करू शकत होते. ऐकूयात यानंतरचं गीत.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 02-0670-29100.
4: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग.
5: रमेश डाईंग.
6: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59. दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
1: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
2: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
3: श्रोतो, आज पर्यावरण दिनाच्या निमित्तानं आपण अरण्य ऋषी मारुती चित्तमपल्ली यांच्यावर केंद्रित असलेल्या या कार्यक्रमात आपण त्यांच्याबद्दलची माहिती ऐकत आहोत. त्यांनी लिहिलेली काव्य नसली तरी अनेक पुस्तकं आहेत. पक्षी जाय दिगंतरा, जंगलाचं देणं, रानवाटा, शब्दांचं धन, रातवा, मृग पक्षीशास्त्र, घरट्या पलीकडे, पाखरमाया, निसर्ग वाचन इत्यादी पुस्तकं आणि चकवा चांदणं हे आत्मचरित्र त्यांनी लिहिलं. यापैकी अनेक पुस्तकांना महाराष्ट्र राज्य शासनाचा साहित्य पुरस्कारही प्राप्त झाला आहे. त्यांचं सबंध लेखन वाचताना आपण रानातून, वनातून, जंगलातून फिरतो, पशुपक्षी प्राणी आपल्याशी संवाद साधतात असा आपल्याला भास होतो. अतिशय ललितरम्य अशी त्यांची शैली होती. ऐकूयात त्यांच्या मुलाखतीचा काही अंश त्यांच्याच आवाजात.
4: आता पक्षी निरीक्षणाला बघा, तुम्ही गेलात तर एक किंवा दोघच जायला हवं.
5: बर, म्हणजे ग्रुप नको.
4: ग्रुपनी पक्षी निरीक्षण होतच
5: नाही. बर,
4: आणि साधारण तुमच्या जवळ दुर्बीण असावी पाहण्याकरता, तुमचे कपडे असे असावेत की ते भडक नसावेत, त्यांना दिसू नये. म्हणजे साधारण खाकी किंवा दुसरं ऑलिव ग्रीनचे कपडे असावेत.
5: बर,

0: आणि पक्षी निरीक्षण करताना तुमच्याकडे डायरी असली पाहिजे आणि डायरीत त्या नोंदी केल्या पाहिजेत. माझा एक फॉर्म्युला मी तयार केलेला आहे, विच इज इट, हे काय,
1: विच
0: इज इट हे काय आहे. मग ते डब्ल्यू म्हणजे व्हेन अँड व्हेअर, एच म्हणजे हॅबिटॅट कुठल्या स्थानामध्ये राहतो, आय म्हणजे आयडेंटिफिकेशन मार्क. तर हा जर फॉर्म्युला पाठ केला तर तुम्हाला डायरी छान लिहिता येते कम्प्लीट आणि लगेच पक्षी आयडेंटिफाय होतो. तर आता यापैकी नवीन पिढीमध्ये जे पक्षी निरीक्षणाला आलेले आहेत यापैकी अजिबात कर त्यांच्याकडे डायरी नसते आणि फक्त तो मोबाईलचा कॅमेरा असतो. त्यांना दाखवलं की बा हा पॅराडाईज फ्लॅश कॅचर म्हटलं की ते असं
1: फोटो काढतात,
0: फोटो काढला आणि म्हणतात चला साहेब पुढं झालं. अरे पण निरीक्षण तुम्ही काय केलं, तुम्ही लिहायला पाहिजे, करायला पाहिजे. डायरी तुमची कुठे, कसं गरज नाही याच्यामध्ये डायरी आहे म्हणला.
1: तुमच्याकडे मारो तर डायऱ्या किती वर्षाच्या आहेत?
0: माझ्याजवळ डायऱ्या जवळजवळ 50 वर्षाच्या डायऱ्या आहेत.
1: बाप रे. आणि त्या तुम्ही रोज निशी म्हणजे रोज लिहिता?
0: रोज रोज लिहित.
1: अजूनही?
0: अजूनही लिहितो मी. अजून डायऱ्या
1: लिहिले. हा गुण घेण्यासारखा आहे खरं म्हणलं तर.
0: त्याशिवाय तुम्हाला आठवणार नाही ना.
1: आणि ती एवढी जी तुम्ही पुस्तकं लिहिलेली आहे
0: त्या डायऱ्याच्या आधारे लिहिलेली आहे.
1: कारण
0: त्याच्यामध्ये स्थळ आला, काळ आला, व्यक्तींची नावं आली, तो परिसर आला आणि ह्या डायऱ्या वाचताना ते सर्व आठवत होते तुमच्या नजरेसमोर.
1: रिकॉल होते परत.
0: तर ते आवश्यक आहे पण ते आता करत नाही, त्याला तुम्ही नाईलाज आहे.
1: नाईलाज आहे.
2: श्रोतेहो, असे वन, पशुपक्षी आणि अतिशय गाढे अभ्यासक मराठी साहित्यामध्ये निसर्ग चित्रणाची वाट निर्माण करणारे असे हे मारुती चितमपल्ली पद्मश्री पुरस्कार प्राप्त होते. वृद्धापकाळानं वयाच्या 93 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपण अनुभवलेला निसर्गातील ठेवा समाजाला कळावा या भावनेतून सतत कार्यरत असलेला हा सकारात्मक विचाराचा ऊर्जाकोश म्हणजे विख्यात लेखक मारुती चितमपल्ली. अशा या तपस्वीला विनम्र अभिवादन करून आजचा हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
3: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
2: आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 9:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत
4: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे आय केअर मिशन हेल्दी आईज.

0: श्रोते हो, नाट्यसंगीताचे पहिले शिल्पकार, पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक आणि संगीत क्षेत्रातील पहिले सौंदर्य मीमांसक, सांगीतिकाचे प्रवर्तक गोविंदराव टेंबे यांचा आज जन्मदिवस. त्या अनुषंगानं कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत आपण ऐकलं. मानापमान या नाटकासाठी कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी लिहिलेलं हे पद, संगीत होतं गोविंदराव टेंबे यांचं. कार्यक्रमात परत येत आहोत एका व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: पुना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आयकेअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आयकेअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट एकाच छताखाली आहेत.
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
2: घे ना, 8800551178. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
2: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
3: हर घर सूर्यघर.
4: मी खरंतर चांगली इंजिनियर झाली आहे. माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
5: अहो, माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
6: माझी हाईट 6'6" आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
7: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087 8087 97.
8: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
9: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796 999 1827.
10: कार्यक्रमात आता ऐकवत आहोत तुलसीदास या नाटकासाठी पंडितराव नगरकर यांच्या स्वरातलं हे पद. शब्द आणि संगीत आहे गोविंदराव टेंबे यांचं.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: कधी असले कधी गेले कधी
3: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73502 77779. पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
0: ₹5,000 जिंकण्याची संधी फक्त एक जोडी अंडर गार्मेंट्सच्या खरेदीवर.
1: गुडविल दुकान, लकडीपूल विठ्ठल मंदिरासमोर, अटी लागू.
0: सदर ऑफरचा आकाशवाणी आणि ऍड एजन्सीशी काहीही संबंध नाही. श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
3: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
4: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
5: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मुलाची साथ.
6: कार्यक्रमात प्रसारित करत आहोत आता पटवर्धन या नाटकासाठी मास्टर शांताराम यांनी गायलेलं पद. गीत आणि संगीत आहे गोविंदराव टेंबे यांचं.

कार्यक्रमात ऐकवत आहोत विदूषक या नाटकासाठी आशालता वाबगावकर यांनी गायलेलं हे पद. कुसुमाग्रजांची रचना आहे तर संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

0: केअर मर्मबंधातली ठेवही हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
0: आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 9:58 झाली आहेत. प्रसारित करत आहोत ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
3: विविध भारती पुणे ठळक बातम्या. आज जागतिक पर्यावरण दिन आहे. संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण रक्षण उपक्रमाचा एक भाग म्हणून 1973 पासून दरवर्षी 5 जून हा दिवस साजरा केला जातो. पर्यावरण दिनानिमित्त आज एक पेड मा के नाम या मोहिमेअंतर्गत नवी दिल्लीत नमो ऑक्सिजन पार्कमध्ये वृक्षारोपण केलं जाणार आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव आणि पर्यावरण राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग यामध्ये सहभागी होणार आहेत. देशभरातही विविध ठिकाणी केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, राज्यांचे मंत्री, खासदार, आमदार यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण केलं जाणार आहे. जागतिक पर्यावरण दिन हा पर्यावरण रक्षणासाठी पुन्हा वचनबद्ध होण्याचा आणि शाश्वत विकासाला चालना देण्याचा दिवस आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भारतातलं वाढतं वनीकरण आणि वन्य प्राण्यांची वाढलेली संख्या हा देशाच्या पर्यावरण रक्षणाच्या प्रयत्नांचा परिणाम आहे असं मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात नमूद केलं आहे. कांद्याची अतिरिक्त साठवणूक अर्थात बफर स्टॉकसाठी सुरू असलेल्या खरेदीला वेग देण्यासाठी केंद्र सरकारनं महत्त्वाचे निर्णय घेतले असून कांद्याच्या गुणवत्तेसंदर्भातील निकष शिथिल करण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्यात नाफेडला नवीन खरेदी केंद्र सुरू करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. तसंच केंद्र सरकारनं 35 ते 70 मिलीमीटर आकाराच्या कांदा खरेदीची राज्य सरकारची शिफारस स्वीकारली आहे. जमिनीची उत्पादकता वाढवण्यासाठी संतुलित खतांच्या वापराबरोबरच जैविक आणि सेंद्रिय खतांचा अंतर्भाव करणं गरजेचं असल्याचं मत राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे यांनी व्यक्त केलं. आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर काल विद्यापीठाच्या विभागीय संशोधन आणि विस्तार सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत ते बोलत होते. आपत्कालीन पीक नियोजन कसं करावं यासाठी विद्यापीठानं तयार केलेली पुस्तिका उपयुक्त ठरेल असं ते यावेळी म्हणाले. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58
4: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
6: Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 10:01:20 झाले आहेत. यानंतर प्रसारित करत आहोत आमचे काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
7: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
8: श्रोत्या नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहंदळे आपल्यासोबत. गुड मॉर्निंग विक्रम.
9: श्रोत्या नमस्कार.
8: विक्रम, आपण वेगवेगळ्या एज मधल्या केसेस बघत असतो आणि यामध्ये लहान एज मधली जी मुलं मुली आहेत जी आजकालची कॉलेज मधली किंवा नुकतीच 10वी पास झालेली, यांचं वजन वाढण्याचं मेन कारण तू नेहमी जे सांगतोस ते लाईफस्टाईल, म्हणजे मुळातच आधी जंक फूड आणि या गोष्टींचा भडीमार. अशीच केस असावीही. हा 20 वर्षांचा आहे. आपण नाव बदललंय. आपण रुपेश असं नाव समजूयात. आता 176 सेंटीमीटर उंची आहे त्याची आणि तुझ्याकडे आला तेव्हा वजन होतं 89 किलो. बॉडी फॅट पर्सेंटेज होतं 34.7%. 20 वर्षांचा आहे. काय केस होती
9: सांगतो. रुपेशची केस म्हणजे तू म्हणलीस तसं, ह्या जो पिरियड असतो साधारण 10वी संपण्यापासून नोकरी लागेपर्यंत, साधारण ह्याच काळामध्ये आजकाल पोरांची वजन वाढतात. कारण काय, शाळेमध्ये असेपर्यंत काही ना काहीतरी फिजिकल ऍक्टिव्हिटी चालू असते. त्याच्यानंतर 11वी 12वी मध्ये ती कमी होते आणि 12वी झाल्यानंतर तर ती फिजिकल ऍक्टिव्हिटी कम्प्लिटली बंद होऊन जाते. हा एक बदल होतो. त्याच्यानंतर दुसरा बदल असा होतो की 10वी पर्यंत घरचं खाणं चालू असतं. 11वी 12वी मध्ये थोडं थोडं बाहेर खायची सवय लागते. 4 पैसे

0: पॉकेट मनी म्हणून मिळायला लागतात. आणि एकदा 12वी संपल्यानंतर पॉकेट मनी पण वाढतो, बाहेर खाणं पण वाढतं, जागरण करणं पण वाढतं, व्यायामही बंद होतो.
1: सगळ्याच गोष्टी रिव्हर्स,
0: सगळ्या गोष्टी रिव्हर्स होतात. रुपेशची एक्झॅक्टली तीच केस होती. फक्त रुपेशच्या बाबतीत एक चांगली गोष्ट म्हणजे रुपेशचा हा जो सगळा जो प्रकार आहे हा व्हायच्या आधी तो शाळेत असताना बेसिकली चांगला स्विमर होता.
1: ओके.
0: म्हणजे 10वीपर्यंत, 10वी झाल्यानंतर स्विमिंग सुटलं आणि तेव्हा 10वीपर्यंत फिटनेस एकदम उत्तम
1: होता.
0: आणि त्यामुळे तो अवेअर होता की आपलं वजन पण वाढतंय आणि बॉडी फॅट पर्सेंटेज पण वाढतंय. आणि त्यामुळे त्याचा क्लिअर गोल होता डोळ्यासमोर की मला माझं काय एक्झॅक्टली स्वतःच करून हवंय. ही त्यातली सर्वात चांगली गोष्ट
1: होती. ओके, सो त्याबद्दल बोलूच यात. पण त्याआधी श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011135000, 9011135000, 90111352500. सो विक्रम, तू सांगतोयस रुपेशच्या केस बद्दल आणि तू म्हणालास तसं की तो 10वीपर्यंत स्विमर होता, त्यामुळे त्याला माहिती होतं फिटनेस आणि याच्याबद्दल तो अवेअर होता आणि त्याला क्लिअर होतं की काय कमी करायचंय नक्की.
0: हा, त्याचा गोल क्लिअर होता. म्हणजे काही काही मुलं जी असतात ना ती प्रचंड फोकस्ड असतात, तर त्याच्यापैकी रुपेश एक होता. त्यामुळे रुपेशनी अगदी ठरवलं होतं 10वीत की 10वी ह्याच्यानंतर 4-5 वर्ष आपली अशीच जाणार आहेत, आपली हेल्थ खराब होणार आहे, पण आपल्याला तेवढ्या ह्याच्यात करिअर सॉर्ट करून घ्यायचंय. त्या पद्धतीने केलं त्यांनी. त्याला जॉब उत्तम ठिकाणी खूप चांगला जॉब आणि चांगली पोझिशन वगैरे लागलं होतं. त्याच्या पुढचा त्याचा गोल म्हणजे जी आपण हेल्थ गेल्या 4 वर्षात आपली खराब झाली असेल तर ती हेल्थ परत जागेवर आणणे हा त्याचा गोल होता. पहिली गोष्ट म्हणजे तो म्हणला की मला 12-13 किलो कमी करायचंय, जे उंचीनुसार त्याचं आयडियल वजन आधी होतं तेवढं वजन आलं पाहिजे. दुसरी गोष्ट त्याचा एक क्लिअर गोल असा होता, हे 34.7 जे बॉडी फॅट पर्सेंटेज झालं होतं तर ते त्याला काही झालं तरी 28 खालती आणायचं होतं. आणि हा त्याचा दुसरा गोल होता. आणि मी म्हटलं तसं वजन 89 किलो होतं आणि 176 उंची होती. मग मी नेहमीसारखं जे प्रत्येक क्लायंट बरोबर करतो की लाईफस्टाईल जाणून घेणे, जॉब टायमिंग जाणून घेणे, काय काय आवडतं निवडतं ते जाणून घेणे आणि एक्सरसाइज करायची कपॅसिटी त्या व्यक्तीची जेवढी आहे आणि त्याला झेपेल असा आणि त्याला इझिली जमेल असा व्यायाम हा त्याच्यामध्ये इनकॉर्पोरेट करून देणे, सगळं व्यवस्थित केलं. आणि पहिल्याच दिवसापासून त्याने डेडिकेटेड पद्धतीने अत्यंत फोकस्ड पद्धतीने सगळ्या गोष्टी चालू केल्या. आज त्याला आपल्याकडे जॉईन करून फक्त 3 महिने झालेले आहेत आणि आज 3 महिन्यात त्यांनी 8 किलोनी वजन ऑलरेडी कमी केलेलं आहे. म्हणजे जे त्याचं 89 किलो होतं आता 81 आलेलं आहे. बॉडी फॅट पर्सेंटेज त्याचं जे 34.7 होतं तर ते 28.3 आलेलं आहे. आता त्याच्या गोलच्या खालती जाईल, ऑफकोर्स 25 खालती जाईल बाय द टाइम त्याचं वजन हे व्यवस्थित कमी होत नाही. पण त्याची सुरुवात उत्तम झाली, गोल डोक्यात क्लिअर होता आणि आता तो त्याची हेल्थ एकदा सुधारल्यानंतर आय डोंट थिंक की तो परत त्याची हेल्थ कधी खराब होऊन देईल.
1: या केस बरोबरच वेळ झाली इथं थांबण्याची. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011135000, 9011135000, 90111352500. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा उद्या सुद्धा. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लंडन जॉईंट्स क्लिनिक.
1: श्रोते हो नमस्कार. लंडन जॉईंट्स क्लिनिक प्रस्तुत रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट बद्दल या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. लंडन जॉईंट्स क्लिनिकचे ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉक्टर आनंद जाधव सर या कार्यक्रमात आपल्याशी बोलत असतात. सांध्याच्या वेगवेगळ्या शस्त्रक्रियांबद्दल आणि रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट बद्दल आपण त्यांच्याकडनं ऐकत असतो. त्यांच्याशीच बोलूयात. डॉक्टर आनंद सर नमस्कार.
4: नमस्कार.
1: मी म्हणलं तसं वेगवेगळ्या शस्त्रक्रियांबद्दल आपण बोलतो तर आज मला तुमच्याकडनं ऐकायचं आहे ACL लिगामेंट जे आहे म्हणजे त्याबद्दलच्या तक्रारी बऱ्याच ऐकायला मिळतात किंवा ACL टियर झालंय आणि मग ऑपरेशन सांगितलंय तर या सगळ्याबद्दल सांगा ना.
4: ACL टियर हे गुडघ्यातलं एक महत्वाचं लिगामेंट आहे. गुडघ्याच्या आतमध्ये 2 लिगामेंट एकमेकाला एक साकाराने पार करतात त्यामुळे त्यांना क्रुशेट म्हणतात. जो समोरच्या बाजूला असतो त्याला अँटेरियर क्रुशेट म्हणतात.
1: बरं.
4: जो मागच्या बाजूला असतो तो पोस्टेरियर क्रुशेट लिगामेंट आहे. आणि त्याशिवाय गुडघ्याच्या बाहेर कोलॅटरल लिगामेंट असला आतल्या बाजूला एक आणि बाहेरच्या बाजूला एक. ACL टियर हे सहसा बाईकवरनं पडल्यामुळं किंवा खेळताना विशेषतः फुटबॉल खेळताना पडल्यामुळे किंवा ऍक्सिडेंटमुळे या

0: इजा होतात. ह्या इजा झाल्यानंतर पेशंटला अस्थिरता जाणवते, सुस्तो सांधा, त्यांना स्पोर्ट्स करता येत नाही. नॉर्मली आम्ही तपासणी केल्यानंतर त्यांचा MRI करतो आणि MRI वर जर कम्प्लीट टिअर सापडला असेल तर अशा पेशंटला शस्त्रक्रिया करण्यास सांगितली जाते. ACL टिअर मुळे इन्स्टॅबिलिटी आल्यामुळे काय होतं की दोन हाडांचं घर्षण चालू होतं, मांडीच्या हाडाचं आणि नडगीच्या हाडाचं. त्याच्यामुळे कार्टिलेज लवकर झिजू शकतं. पहिल्या इंजरी मध्ये जर मेनिस्कसला किंवा कार्टिलेजला इजा झाली नसेल तर ह्या निग्लेक्टेड अस्थिरतेमुळे त्या देखील ऍडिशनल इंजरीज होऊ शकतात आणि पेशंटला ऍक्टिव्ह जीवनशैली जगता येत नाही. त्यामुळे सहसा ACL इंजरी ऍक्टिव्ह पेशंट मध्ये शस्त्रक्रिया करून घेणे हा एकमेव पर्याय राहतो.
1: आता ही शस्त्रक्रिया कशी सोपी असते किंवा ऍडमिशन प्रोसेस काय या सगळ्याबद्दल ऐकायचंय, पण त्याआधी श्रोते हो, सांध्यांच्या सर्व तक्रारींसाठी तसंच रोबोटिक संधारोपण शस्त्रक्रियेविषयी तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल तर संपर्क करा लंडन जॉईंट्स क्लिनिकच्या डॉक्टर आनंद जाधव यांना. लंडन जॉईंट्स क्लिनिकचे तज्ज्ञ वानवडी आणि बाणेर पुणे इथेही उपलब्ध. आमचा पत्ता सॅक्रेड वर्ल्ड जगताप चौक वानवडी पुणे. संपर्क 904-905-0990 904-905-0990 9049050990. डॉक्टर आनंद सर, तुम्ही सांगताय ACL म्हणजे या लिगामेंट बद्दल आणि तुम्ही म्हणाला तसं की शस्त्रक्रिया करणं हाच त्याच्यावरचा चांगला उपाय आहे, याबद्दल सांगा की मग किती वेळ जातो पेशंटचा किंवा हॉस्पिटलायझेशन आणि मग नंतरची पथ्य.
0: ACL सर्जरीमध्ये शस्त्रक्रियेचा सल्ला जेव्हा देतो आम्ही तर आम्ही पेशंटला सांगतो की अक्यूट इंजरी नंतर साधारण 2 ते 4 आठवडे थांबा.
1: बरं,
0: तुमच्या पायाची सूज ओसरली पाहिजे आणि त्याच्यानंतर ही शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे केली जाते, त्याला आर्थ्रोस्कोपिक ACL रिकन्स्ट्रक्शन म्हणतात. त्यासाठी फाटलेल्या लिगामेंटच्या जागी आपण दुसरा स्नायू टाकतो ज्याला टेंडन म्हणतात. तो टेंडन हॅमस्ट्रिंगचा असू शकतो, क्वाड्रिसेप्सचा असू शकतो, पटेलर टेंडन असू शकतो किंवा पायातन पेरोनियल टेंडन असतो. प्रत्येक पेशंटच्या गरजेनुसार तो निवडला जातो. या ऑपरेशनमध्ये मांडीच्या हाडामध्ये छिद्र केलं जातं, नडगीच्या हाडामध्ये छिद्र केलं जातं आणि पेशंटच्या योग्य साईजच्या आणि थिकनेसचा ग्राफ्ट हा हाडांमध्ये होऊन फिक्स केला जातो. पेशंट एका दिवसात घरी जाऊ शकतो पण त्याला व्यायाम करणं गरजेचं असतं. तर अशा पेशंटला आम्ही वर्षभराचं कॅलेंडर देतो. जर त्या पेशंटने नियमितपणे व्यायाम केले तर तो साधारण 3 महिन्यात धावू शकतो. स्पोर्ट्स करायला मात्र 9 ते 12 महिने थांबावं लागतं.
1: अच्छा,
0: पेशंटला ऑफिसला जायचं असेल तर 2 आठवड्यानंतर जाऊ शकतो.
1: बरं,
0: पण त्याला कोणीतरी ऑफिसला सोडवायला लागेल, तो व्हेकल चालवायच्या अवस्थेत नव्हतं.
1: हा, तेच महत्त्वाचं.
0: कार चालवायची असेल तर साधारण महिनाभर लागतो आणि 2-व्हीलरला 2 ते 3 मंथ्स थांबायला सांगतो आम्ही.
1: धन्यवाद डॉक्टर या माहितीबद्दल. वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, सांध्यांच्या सर्व तक्रारींसाठी तसंच रोबोटिक संधारोपण शस्त्रक्रियेविषयी तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल तर संपर्क करा लंडन जॉईंट्स क्लिनिकच्या डॉक्टर आनंद जाधव यांना. लंडन जॉईंट्स क्लिनिकचे तज्ज्ञ वानवडी आणि बाणेर पुणे इथेही उपलब्ध. आमचा पत्ता सॅक्रेड वर्ल्ड जगताप चौक वानवडी पुणे. संपर्क 904-905-0990 904-905-0990 9049050990. लंडन जॉईंट्स क्लिनिक प्रस्तुत रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट बद्दल या कार्यक्रमात डॉक्टर आनंद जाधव सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लंडन जॉईंट्स क्लिनिक.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: श्रोते हो, नमस्कार. मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमात आपण विविध क्षेत्रातले तज्ज्ञ मान्यवर या लोकांशी त्यांच्या क्षेत्राबद्दलच्या गप्पा मारत असतो, त्यांच्याकडून जाणून घेत असतो त्यांचे अनुभव. आज आपल्यासोबत गप्पा मारायला आहेत डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिकचे तज्ज्ञ डॉक्टर कुणाल कामठे सर. डॉक्टर कुणाल सर, नमस्कार.
4: नमस्कार मॅडम.
1: सर, तुमच्याकडून जाणून घ्यायचंय, बऱ्याच जणांना जी एक मोठी व्याधी असते आणि त्याच्याबद्दल कुठे जायचं, कुठे उपचार करायचे किंवा त्याच्याबद्दल फारस ओपनली बोललं जात नाही, ते म्हणजे पाईल्सचा त्रास किंवा मूळव्याध ज्याला आपण म्हणतो. या मूळव्याधीबद्दल तुम्ही काय सांगाल?
4: खूप छान प्रश्न आहे की जो आजार की ज्याच्याबद्दल बोललं जात नाही, ज्याच्याबद्दल लपवलं जातं, असा जो आजार आपण म्हटलं तर मूळव्याध म्हणजेच पाईल्स हा आजार आहे. गुदप्रदेशी होणारा एक प्रमुख आजार म्हटलं तर काही हरकत नाहीये. मूळव्याध हा जो काही आजार आहे तो शौचाच्या ठिकाणी म्हणजे गुदप्रदेशी होणारा एक आजार आहे, ज्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वेदना

0: म्हणजे दुखणं हे खूप असतं.
1: बरोबर.
0: शौचाच्या नंतर बऱ्याच वेळा आगाग कमी जास्त प्रमाणामध्ये असते. याचबरोबर कधी मध्ये रक्तस्राव हा प्रकार देखील असतो. जर हा आजार जुना झाला तर यामध्ये त्या ठिकाणी सूज पण येत असते, किंवा आलेली सूज किंवा जो कुंभ वाढलेला असतो तो ढकलावा सुद्धा लागतो. असा हा विचित्र प्रकारचा आजार म्हटला जातो. त्यामुळं जर आपण पाहिलं तर याला शत्रुलाई होऊ नये असा आजार म्हटलं तर मूळव्याधाचा हा प्रथम नंबर येताना आपल्याला दिसतो.
1: अच्छा, आता प्रामुख्याने याची कारणं काय असतात आणि मग लक्षणं काय जाणवतात याबद्दलही सांगा.
0: कारणं जर आपण पाहिली तर प्रामुख्यानं जे आपलं लाईफस्टाईल आहे की आपलं खाणं पिणं आणि आपल्या एक्सरसाइजेस म्हणजे व्यायाम हा प्रकार याच्यासाठी खूप महत्वाचा ठरतो. आज जर आपण पाहिलं तर आपण पाश्चात्य लाईफस्टाईल खूप फॉलो करत आहोत. सकाळी उठल्यापासनं झोपेपर्यंत अनेक गोष्टींचं खाणं पिणं आपलं अशा होत असतं की ज्याच्यामध्ये रासायनिक घटक खूप आहेत. याचबरोबर चुकीचा आहार पद्धती आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दिसते. चुकीच्या वेळी नाश्ता करणं किंवा दुपारी चुकीच्या पद्धतीने जेवण करणं, रात्री चुकीचं जेवणं, बऱ्याच वेळा तर रात्री लेट नाईट हा जो काही प्रकार असतो, लेट नाईट पार्टी असेल, लेट नाईट जेवण असेल, हे जास्त प्रमाणामध्ये होतं. याचबरोबर आपण जंक फूड जर पाहिलं तर जंक फूड खाण्याचं प्रमाण देखील आता खूप वाढत आहे. मी असं म्हणेल की ज्या व्यक्तींचं हॉटलिंग जास्त होतं त्या व्यक्तींमध्ये पाइल्स फिशर सारखे प्रकार हे जास्त होताना दिसतात.
1: अच्छा.
0: याचबरोबर जसं आता मी तुम्हाला सांगितलं की व्यायाम, व्यायामाचा अभाव असणं म्हणजे व्यायाम न करणं, सेडेंटरी लाईफस्टाईल जगणं, याच्यामुळं प्रामुख्यानं चयापचयाची प्रक्रिया बिघडते. त्याचा परिणाम हा जी आय सिस्टीम वरती होतो, पचन संस्थेवरती होतो. रुग्णाची शरीरामध्ये उष्णता वाढते, बद्ध कोष्ठता होते आणि मूळव्याध ही आजार होताना आपल्याला दिसून येतो.
1: अच्छा, श्रोते हो, मूळव्याध, भगंदर आणि फिचर या आजारांवर प्रभावी वेदनारहित उपचार करून घ्या आणि या त्रासापासून मुक्ती मिळवा. यासाठी संपर्क करा डॉक्टर कामठे पाइल्स क्लिनिकला. डॉक्टर कामठे पाइल्स क्लिनिकला तुम्ही ऑनलाईन अपॉइंटमेंटसाठी सुद्धा संपर्क करू शकता. डॉक्टर कामठे पाइल्स क्लिनिकच्या शाखा कोंढवा, पुणे स्टेशन, हिंजवडी आणि मुंबई इथे. संपर्क 88 886 685. 88 886 685. 888-666-185. डॉक्टर कामठे सर, मूळव्याधीबद्दल तुम्ही सांगताय, तसंच फिशरबद्दल सुद्धा सांगा आणि मग ह्याच्यासाठी काय उपचार केले जातात त्याविषयीची माहिती हवी आहे.
0: फिशर म्हणजेच ज्याला आपण मराठीतनं किंवा संस्कृतमधनं परिकर्तिका असंही म्हणतो.
1: ओके.
0: फिशर म्हणजे गुदप्रदेशी होणारी एक जखम आहे, ज्याला आपण बोली भाषेमध्ये गुदप्रदेशी कट जाणे, चिरा पडणे किंवा एखादी जखम तयार होणे याला फिशर असं म्हटलं जातं. ज्या वेळेस व्यक्तीला की त्याच्या आहार आणि विहाराच्या चुकीच्या सवयींमुळे बद्धकोष्ठता होते, इवन बऱ्याच वेळा काही पेशंटमध्ये जर त्याला जुलाब लागलेले असतील काही पोटाच्या इन्फेक्शनमुळं किंवा काही आजारांमुळे, तर तिथं एक प्रकाराने मोशन फ्रिक्वेंटली होऊन किंवा मोशन हार्ड होऊन एक जखम तयार होते. एक प्रकाराने मोशन असते, त्या मोशनचा तिथे एक मारा होतो, एक ट्रोमा होतो, एक आघात होतो गुदप्रदेशी. आपल्याला माहिती आहे की गुदप्रदेश हा अतिशय म्हणजे गुदप्रदेश ही नाजूक जागा आहे. या आघातामुळे तिथं एक प्रकार आहे छोटीशी जखम तयार होते.
1: अच्छा.
0: आणि ही जर जखम खूप दिवस दीर्घकाळ राहिली आणि वारंवार त्रास देत असेल तर मग तो फिशर मध्ये कन्वर्ट होताना दिसून येतो. यामध्ये फिशरचे दोन प्रामुख्याने प्रकार पकडले जातात, एक तर अक्यूट फिशर आणि दुसरा म्हणजे क्रॉनिक फिशर.
1: बर.
0: अक्यूट म्हणजे तात्पुरता झालेला, नुकताच झालेला, आणि क्रॉनिक म्हणजे जीर्ण, जो साधारणतः 4 ते 6 आठवड्यानंतर आपल्याला जास्त त्रास देतो किंवा 4 ते 6 आठवडे टिकून राहतो तरी पण तो जात नाही, त्याला क्रॉनिक फिशर असं म्हटलं जातं.
1: बर.
0: फिशरमध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर 4 लक्षणं आपल्याला दिसून येतात.
1: बरं.
0: पहिलं म्हणजे की शौचाच्या नंतर किंवा शौच करताना प्रचंड प्रमाणामध्ये वेदना होणं.
1: बरं.
0: दुसरं प्रमुख लक्षण म्हणजे शौचाच्या वेळी व शौचानंतर आग होणं, म्हणजे बर्निंग सेन्सेशन आपण ज्याला म्हणतो ते. तिसरं की मोशनला लागून किंवा त्यानंतर रक्तस्राव होणं.
1: अच्छा.
0: आणि चौथं म्हणजे प्रमुख लक्षण, तिथं गुदप्रदेशी टोचल्यासारखी वेदना होणं.
1: ओके.
0: ही 4 लक्षणं प्रमुख आपल्याला फिशरमध्ये दिसून येतात.
1: अच्छा. आता ह्या दोन्ही आजारांवरती उपचार अव्हेलेबल

0: अवेलेबल आहेत का आणि ते कसे असतात?
1: मूळव्याध आणि फिशर यांचं जर आपण कारणं पाहिले तर साधारणतः एकसारखी कारणं याची असतात की हा सगळ्या चुकीच्या आहार विहारांमुळे किंवा चुकीच्या पथ्यांमुळे अपथ्य जास्त केल्यामुळे की बद्धकोष्ठता होते, उष्णता वाढते, शौचाच्या ठिकाणी ट्रोमा होतो किंवा तिथे जोर दिल्यामुळं पाईल्स किंवा मूळव्याध हा तयार होताना दिसत असतो. यासाठी आपल्याला जर प्रायमरी स्टेजला असेल तर निश्चितपणे औषधाने तो बरा होतो. परंतु जर तो जीर्ण असेल आणि वेदना, रक्तस्राव ह्या जास्त प्रमाणामध्ये, लक्षणं मोठ्या प्रमाणामध्ये असतील किंवा तो ग्रेड 2-3-4 जर असेल तर मग आपल्याला त्याची ट्रीटमेंट ही गरजेची असते, ज्यामध्ये आपण लेझर ट्रीटमेंट, क्षारसूत्र, हेमरेक्टॉमी, फिशरेक्टॉमी, लेझर स्फिंक्टरेक्टॉमी अशा अनेक प्रकारचे उपचार हे करू शकतो.
0: अच्छा, या सगळ्याबद्दल ही माहिती दिलीत त्यासाठी धन्यवाद सर. आज वेळ झाली इथं थांबण्याची. श्रोते हो, मूळव्याध, भगंदर आणि फिचर या आजारांवर प्रभावी वेदनारहित उपचार करून घ्या आणि या त्रासापासून मुक्ती मिळवा. यासाठी संपर्क करा डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिकला. डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिकला तुम्ही ऑनलाईन अपॉइंटमेंटसाठी सुद्धा संपर्क करू शकता. डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिकच्या शाखा कोंढवा, पुणे स्टेशन, हिंजवडी आणि मुंबई इथे. संपर्क 88-888-66-185, 88-888-66-185, 888-666-185. मनमोकळ्या गप्पाच्या आजच्या भागात आपल्यासोबत होते डॉक्टर कुणाल कामठे सर. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
2: नेहा, छान झालं ना कुलदेवीचं दर्शन?
3: छान झालं, पण मला अजिबात वाटलं नव्हतं आई मी एवढ्या लांबचा प्रवास करू शकेन. आई तुम्हाला कसं कळलं मला काय त्रास होतोय ते?
2: अगं बरेच दिवस बघत होते तुला, तू अवघडून बसत होतीस, पोट साफ होण्यासाठी गोळ्या औषधं घेत होतीस, त्यावरून ओळखलं. पण तू काही बोलायला तयार नाहीस.
3: कसं बोलणार, अवघड जागेचं दुखणं.
2: अगं मूळव्याधीबद्दल बोलायला कसला ग संकोच, वेळेत डॉक्टरांकडे गेली असतीस ना तर एवढा त्रास झाला नसता.
3: खरंय आई, तुम्ही ज्या डॉक्टरांकडे घेऊन गेलात त्यांनी पण मला संकोच वाटू नये म्हणून लेडी डॉक्टरना बोलवून घेतलं. मग मी सगळं सांगितलं त्यांना मला काय काय त्रास होतोय ते. आणि ट्रीटमेंट सुरू झाल्यावर अक्षरशः 2 दिवसात फरक पडला बर का.
2: चला आता बरं वाटतंय ना.
3: हो आई, तुमच्यामुळे. हा, वडिलांची कधी अशा गोष्टींवर बोलले नाही आणि माझी आई तर
2: ए. मग मी कोण आहे? आजपासून अहो आई नाही, ए आई म्हणायचं. ह अगं, कारण तू माझी फक्त सून नाही, लेख सुद्धा आहेस
3: आई.
2: सून असो की मुलगी, दोघी आपल्याच ना. अशी अवघड जागेची दुखणी त्यांना खूप त्रास देतात, तेव्हा संकोच बाजूला ठेवून त्यांच्याशी बोला आणि लवकर उपचार सुरू करा.
3: हा संदेश डॉक्टर कुणाल कामठे यांच्या डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिक तर्फे जनहितार्थ जारी. डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिक, मूळव्याध, फिशर आणि भगंदरवर अत्याधुनिक आणि वेदनारहित उपचार. संपर्क 88-888-66-185, 888-666-185. शाखा कोंढवा, पुणे स्टेशन, हिंजवडी, उरळी कांचन आणि सायन मुंबई.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: Ampere Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, क्रिसेंट मधल्या यंग जनरेशनशी आपण गप्पा मारतोय आणि त्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत सौरभ पाटकर. नमस्कार सौरभ सर.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार मित्रांनो.
1: जसं आम्ही म्हणतो की यंग जनरेशन ही सुद्धा आता सध्या इन्व्हेस्टमेंट मध्ये खूप उत्सुक आहे, बऱ्यापैकी त्यांचा याच्यामध्ये पुढाकार आहे.

0: तर या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करताना तुम्हाला इन्व्हेस्टमेंट बद्दल काय वाटतं, तुमचे विचार काय आहेत?
1: गेले एक वर्ष मी क्रिसेंट सोबत काम करतो. गुंतवणूक या विषयावर मी माझे आई वडील, आजी आजोबा यांना मी लहानपणापासून गुंतवणूक करताना बघत आलोय. तेव्हाचा काळ वेगळा होता, तेव्हाच्या गुंतवणुकीचे पर्याय वेगळे होते, तेव्हा तेवढे ऑपॉर्च्युनिटीज पण नव्हत्या. पण आत्ताच्या काळात गुंतवणूक करण्याचे ऑपॉर्च्युनिटीज, वेगवेगळी पद्धत, वेगवेगळे पर्याय आता आलेले आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की काळानुसार प्रत्येक यंग जनरेशन, एज अ यंग जनरेशन, सगळ्यांनी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे.
0: बरोबर. आता यंग जनरेशन बद्दलच आपण बोलतोय तर त्यामध्ये एक पिरियड असा असतो की ज्या वेळेला लग्नाचा पिरियड येतो, आणि मला वाटतं तुमच्या आयुष्यात तो पिरियड आत्ताच झालेला आहे, तुमचं आत्ताच लग्न झालेलं आहे. तर नवीन लग्न झाल्यानंतर किंवा लग्नाच्या डिस्कशनच्या वेळी पार्टनर बरोबर तुम्ही इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात बोलला होता का, तुमच्या दोघांचं एकमत होतं का, याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचंय.
1: नक्कीच, माझं नुकतंच लग्न झालेलं आहे. आमचं जेव्हा बोलणं

0: नवीन लग्न झाल्यानंतर किंवा लग्नाच्या डिस्कशनच्या वेळी पार्टनर बरोबर तुम्ही इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात बोलला होता का? तुमच्या दोघांचं एकमत होतं का? याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचंय.
1: नक्कीच, माझं नुकतंच लग्न झालेलं आहे. आमचं जेव्हा बोलणं चालू होतं त्या वेळेतच आम्ही म्हणजे स्वतःचं इंडिव्हिज्युअल फायनान्स कसं असलं पाहिजे किंवा त्यात काय काय असलं पाहिजे हे आमचं डिस्कशन खूप डीप लेवलला झालेलं आहे. आणि गेली एक वर्ष मी या क्षेत्रात असल्यामुळे त्याच्यात काय काय असलं पाहिजे हे आमचं डिस्कशन झालं. आणि माझं आधीच ठरलं होतं की माझं जेव्हाही लग्न होईल किंवा मी जेव्हाही लग्न करेल तर बोलताना हा विषय आमचा डिस्कशन मध्ये असलं पाहिजे हे मी ठरवलेलं होतं.
0: अच्छा, तरुणाईलाही मला हेच सांगायचंय की जेव्हाही आपण आपला लाईफ पार्टनर सिलेक्ट करत असतो तेव्हा अर्थातच त्याच्याबरोबर आपण अनेक गोष्टी शेअर करतो, पण इन्व्हेस्टमेंट बद्दल बोलायचं मात्र राहून जातं. तेव्हा तुम्ही देखील या वयाच्या टप्प्यावरती असाल तर जरूर तुमच्या इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग तुमच्या पार्टनर बरोबर नक्की शेअर करा. आणि अर्थातच यासाठी कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन हवं असेल, SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, तर यासाठी तुम्ही मदत घेऊ शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडची. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. सौरभ सर, जसं आता तुम्ही म्हणालात की तुमचं ठरलं होतं की पार्टनरशी या सगळ्या गोष्टी बोलायच्या, पण आत्ताच्या काळामध्ये जेव्हा यंग जनरेशन बद्दल बोलतो तेव्हा दोघा जणांकडनं सुद्धा या गोष्टींवरची चर्चा होणं गरजेचं आहे का की इन्व्हेस्टमेंट कशी असली पाहिजे किंवा आत्ता काय इन्व्हेस्टमेंट चालू आहे, किंवा रादर इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत चर्चा करताना कोणते मुद्दे चर्चेत असणं गरजेचं आहे?
1: मॅम, त्यात जर आपण तसा विचार केला तर आत्ता मीच मगाशी बोललो की आम्ही दोघंही गव्हर्नमेंट सर्वंट नाही आहोत किंवा गव्हर्नमेंट जॉबला नाही आहोत, तर त्यासाठी मी आत्तापासूनच माझी इन्व्हेस्टमेंट काय असली पाहिजे, कशी असली पाहिजे ते मी प्लॅन करतोय. त्यासाठी मी एक तर आत्ताच्या मी क्रिसेंट सोबत जॉईन झाल्यापासून थोडस रिव्हर्स कॅल्क्युलेशन काय असतं हे शिकलोय ते मी करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. त्याच्यात इंडिव्हिज्युअल फायनान्स जे आपण म्हटलो त्याच्यात काय काय असतं की आता आम्ही जेव्हा बोलत होतो त्याच्यात म्युच्युअल फंड्स किंवा स्टॉक्स आहेत, FDs आहेत, RDs आहेत, ते आहे. आता काही त्याच्यानुसार जर बघितलं तर प्रत्येकाचे वेगळे गोल्स असतात, इंडिव्हिज्युअल गोल्स असतात किंवा कंबाईन गोल्स असतात. आता माझे इंडिव्हिज्युअल गोल्स जे आहेत तर माझं कलेक्शन ऑफ वॉचेस किंवा रायडिंग हे माझं इंडिव्हिज्युअल गोल आहे, पण कंबाईन गोल मध्ये जर बघितलं तर घर, गाडी किंवा इंटरनॅशनल ट्रिप्स किंवा फॉरेन ट्रिप्स आपण जे आता म्हणतो किंवा फॅमिली प्लॅनिंग हे कंबाईन गोल्स मध्ये डिस्कशन करताना हे पॉइंट आले पाहिजे असं मला वाटतं.
2: अगदी.

0: Ampere Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: जसं आता तुम्ही म्हणालात की या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत जेव्हा आपण आपल्या पार्टनर बरोबर बोलत असतो. आपण जेव्हा लग्न ठरवतो तेव्हा आपली खूप स्वप्न असतात की आपण डेस्टिनेशन वेडिंग करूया किंवा आपण प्री वेडिंग शूट करूयात. या सगळ्यामध्ये लग्नाचाच खर्च इतका असतो आणि हा सगळा जो खर्च असतो हा हल्ली स्वतः यूथ करते किंवा आई वडील आणि यूथ मिळून करतात. त्यामुळे हा खर्च झाल्यानंतर इन्व्हेस्टमेंटला काही शिल्लकच राहत नाही. तर याबद्दल तुम्ही आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना काय सांगाल?
2: अर्थात लग्न करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं, पण त्यात चॉईस आहे. साधं करायचं, छोटं करायचं की मोठं करायचं, धूमधडकेत करायचं, हा प्रत्येकाचा चॉईस आहे. जसे आपण आता काळ बघतो आहे की गोष्टी अर्थात महाग होत चालल्यात. तुम्ही लग्न साधं करा, मोठं करा, गोष्टी महाग आहेतच. किंवा लग्नासाठी जो खर्च आहे ते पण गोष्टी आता महागत होत चालल्यात. तर त्यासाठी तुम्ही आधी प्लॅनिंग केलं पाहिजे, त्याच्यात तुम्ही डिस्कशन केलं पाहिजे घरच्यांसोबत, परिवारासोबत, की मी आता जर लग्न करायचं असेल तर ते कशा पद्धतीने केलं पाहिजे. त्यासाठी डिस्कशन झालं तर मग त्यासाठी तुम्ही प्लॅनिंग पण केली पाहिजे. जसं आताच्या काळात जर आपण बघतोय की जॉब लागल्यानंतर काही लोकांचे गोल्स असतात, तसं एक लग्न हा पण एक गोल त्याच्यामध्ये आला पाहिजे. त्यासाठी प्लॅनिंग तुम्ही तेव्हापासून केली पाहिजे.
1: बरोबर.
2: आणि त्यात अजून एक मला मित्रांना सांगायचं आहे की 22-23

0: या वर्षात आपण म्हणजे वयाच्या 22-23 वर्षी आपण जॉबला लागतो तेव्हापासूनच आपल्याला सॅलरी येत जाते, मग आपला खर्च पण वाढत जातो, म्हणजे मला आवडलं आणि मी घेत गेलो असं होत जातं. पण त्याच काळात जर तुम्ही गोल्स जर तुमचे डिझाईन केले असतात किंवा डिफाईन केलेले असतील, तर लग्नाचा गोल त्याच्यात असेल तर तुम्ही तेव्हापासून त्याला प्लॅनिंग करू शकतात.
1: बरोबर,
0: त्याच्यासाठी तुम्ही इन्व्हेस्टमेंट तेव्हापासून केली पाहिजे असं मला वाटतं.
2: अग्री, म्हणजे जबाबदारी नाही म्हणून इन्व्हेस्टमेंट करायची नाही असं न करता आधीपासून जर का इन्व्हेस्टमेंट केली तर नंतरच्या जबाबदाऱ्या सहज पेलल्या जाऊ शकतात. म्हणूनच तरुणाईला मला पुन्हा एकदा सांगायचंय की तुमचे गोल्स अचीव्ह करण्यासाठी तुमची इन्व्हेस्टमेंट योग्य आहे का, मुळात इन्व्हेस्टमेंट तुम्ही करताय का, आणि ही इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीने केली तर तुमचे गोल्स लवकर अचीव्ह होतील, या सगळ्याकडे बारकाईने बघा. आणि यामध्ये कुठल्याही प्रकारची मदत लागल्यास जरूर संपर्क करा क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97-64-12-55-33 97-64-12-55-33 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.

0: एफपी रजिस्टर्ड क्रिश्चियन म्यूचुअल फंड डिस्ट्रीब्यूटर्स प्राइवेट लिमिटेड. कॉन्टैक्ट नंबर 9764125533. कन्वर्ट युअर लाइफ इंटू सेलिब्रेशन.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: सौ स्मृती आणि श्री संदीप पोद्दार यांचे बापूज सर्व्हिसेस हायजीन 1992 पासून क्लिनिंग इंडस्ट्री मधलं विश्वासार्ह नाव बापूज सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98 22 19 13 20 9822191320.
1: श्रोते हो नमस्कार. मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजच्या मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात आपल्याशी गप्पा मारायला आलेल्या आहेत बापूज सर्व्हिसेस हायजीनच्या संचालिका सौ स्मृती पोद्दार मॅडम. स्मृती मॅडम नमस्कार.
2: नमस्कार.
1: आपण नेहमीच या विषयावरती बोलत असतो म्हणजे हायजीन पाण्याचं आणि त्यामुळं आपलं सुद्धा म्हणजे आरोग्याशी निगडीत असणारी महत्वाची गोष्ट आहे पाणी. आणि आता उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय आजूबाजूला वेगवेगळ्या सोर्सेस मधून हे पाणी आपल्या टाकीमध्ये येत आहे. तर ही टाकीची स्वच्छता कशी करायची याबद्दल तुम्ही खूप छान सांगत होतात की काय डोक्यात ठेवलं पाहिजे हायजीनसाठी. तर आता उन्हाळा संपताना आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला काय विशेष काळजी घेतली पाहिजे असं तुम्हाला वाटतं?
2: हो, खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. ऍक्च्युली आता पावसाळा सुरू होणार आहे, चाऊल लागतीये, आपण बघतो हवा ढगाळ होत चालली आहे किंवा तर त्या दरम्यान काय केलं पाहिजे की पावसाळा सुरू व्हायच्या आधी आत्ता जे पाणी येतंय तुम्हाला ते तर तुम्हाला गढूळ येतंय, ते शुद्ध पाणी नसतं. शिवाय पावसाळा सुरू झाल्यानंतर देखील आपल्याला सगळं अशुद्धच पाणी येणार आहे, कारण ते पाणी जेव्हा त्याच्यात पडेल तेव्हा गाळ सगळा वरती येतो. त्यामुळे आत्ता हीच ती वेळ आहे जेव्हा तुम्ही टाकी तुमची स्वच्छ करून घ्यायला पाहिजे. त्यामुळे ज्या ज्या संस्था आहेत ज्या टाकी स्वच्छ करतात त्यांच्याकडे तुम्ही जर तुमचा ऍडव्हान्स बुकिंग म्हणा किंवा ते ज्या पद्धतीत घेत असतील तर तुम्ही केला तर तुम्हाला पटकन संधी मिळेल आणि तुम्ही तुमची टाकी स्वच्छ करून घेऊ शकता. तर माझा असा सल्ला आहे की आत्ताचा जो काळ आहे म्हणजे मे एंड ज्याला आपण म्हणतो आणि मिड जून, तर त्या दरम्यान तुम्ही जर टाकी स्वच्छ केली तर खूप चांगलं राहील आणि तुम्हाला पुढे जाऊन त्रास होणार नाही.
1: बरोबर. आता तुम्ही जसं म्हणताय की पावसाळ्याच्या सुरुवातीला टाकी स्वच्छ केली तर

0: तर चांगलं आहे, पण नाही केली तर काय होऊ शकतं किंवा पुढे जाऊन काय प्रॉब्लेम्स होतात या सगळ्याबद्दल सुद्धा तुमच्याकडनं ऐकायचं आहे.
1: आता जर तुम्ही टाकी स्वच्छ केली नाही आणि जर तुम्हाला, आता तुम्हाला माहित आहे की पाणी हे निसर्गाचं पाणी जे साठतं ते साठवलेलंच पाणी तुम्हाला घरोघरी येतं.
0: बरोबर.
1: आता ते पाणी शुद्ध आहे नाही आहे आपण सांगू शकत नाही, पण पावसाळ्यात नेमकं काय होतं की अशुद्ध पाणी यायला सुरुवात होते. तुम्ही जर बघाल तर डिसेंट्री आणि अशा पोटाचे आजार या सगळ्या गोष्टी जास्त प्रमाणात व्हायला लागतात. तर तुम्हाला ह्या गोष्टी जर टाळायच्या असतील तर तुम्हाला आत्ता टाकी स्वच्छ करून घेणं खूप चांगलं आहे. मग इमर्जन्सी आल्यानंतर तुम्ही जर घाई केली आणि त्या दरम्यान जर तुम्हाला समजा त्या कुठल्याही संस्था ज्या आहेत त्यांच्याकडे बुकिंग मिळालं नाही तर तुमचे हाल होणार. त्याच्यापेक्षा तुम्ही एकदा स्वच्छ करून घ्या, मग जे पाणी येईल तेव्हा आपण पुढच्या काही गोष्टी असतील त्याची काळजी हळूहळू आपण घेऊ शकतो.
0: याबद्दल स्मृती मॅडम तुमच्याशी अजूनही गप्पा मारायच्याच आहेत, पण एका विश्रांतीनंतर. श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाण्याच्या टाकीच्या झाकणाबद्दलचं मार्गदर्शन किंवा वॉटर पंपची देखभाल कशी करायची याबद्दलचं मार्गदर्शन हवं असेल, तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व्हिसेस हव्या असतील तर संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर. 98221 91320 9822191320. आमची वेबसाईट www.bapudservices.com. मध्ये मोकळ्या गप्पाच्या आजच्या भागात विश्रांतीनंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलतोय बापूज सर्व्हिसेस हायजीनच्या संचालिका सौ स्मृती पोद्दार मॅडम यांच्याशी. स्मृती मॅडम, जसं तुम्ही म्हणालात की पावसाळ्याच्या सुरुवातीला आपण जिथे पाणी साठवतोय त्या जागेची काळजी घेतली पाहिजे, स्वच्छता ठेवली पाहिजे. जर नाही केलं तर काय काय होऊ शकतं या सगळ्या मुद्द्यांवरती तुम्ही बोलताय.
1: आता जसं मी सांगितलं की काय होऊ शकतं, तर पाणी दूषित येतं, पाणी खराब यायला सुरुवात होते. जी नदी असते आपली, त्या नदी मधला जो गाळ आहे तो वर येतो आणि तेच पाणी आपल्याला फिल्टर होऊन जरी आलं तरी सुद्धा ते दूषित असतं आणि मग काय होतं, तो गाळ सगळा आपल्या टाकीत साठतो. तेव्हा आपण समजा अर्धीचा जो गाळ आहे, आता तुम्ही उन्हाळा होता तेव्हा समजा आता शेवट तुम्ही जर स्वच्छ करून घेतली तर जो गाळ जास्त प्रमाणात आढळेल तो कमी होईल कदाचित, तुम्हाला त्याचा त्रास कमी होईल. वेगवेगळे बॅक्टेरियाज असतात पाण्यामध्ये, त्याचा त्रास घरी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना किंवा लहान मुलांना कमी प्रमाणात होईल. तर टाकी स्टोअर करायची जे ठिकाणं आहेत ती सगळी स्वच्छ करून घेणं खूप गरजेचं आहे, कारण पाण्याचा साठा व्हायला लागतो. आपल्या घरातले फिल्टर सुद्धा तुम्ही जर पाहिलेत तर ते नियमित स्वच्छ नाही केले तर तेच पाणी आपण पितो आणि आजारी पडतो. मग शेवटी आपल्याला ते पाणी उकळावं लागतं, मग गार करावं लागतं, मग प्यावं लागतं. मग याची जशी आपण काळजी घेतो तशीच आपण आपली जी टाकी असते ज्याच्यातून आपण हे पाणी वापरतो ते देखील आपल्याला स्वच्छ ठेवणं गरज आहे ना त्याची.
0: बरोबर,
1: ते करून घ्यावं आपण.
0: अच्छा स्मृती मॅडम, याबद्दल तुमच्याशी बोलायच आहे पण त्याआधी एक विश्रांती. श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाण्याच्या टाकीच्या झाकणाबद्दलचं मार्गदर्शन किंवा वॉटर पंपची देखभाल कशी करायची याबद्दलचं मार्गदर्शन हवं असेल, तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व्हिसेस हव्या असतील तर संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर. 98221 91320 9822191320. आमची वेबसाईट www.bapudservices.com. विश्रांतीनंतर मनमोकळ्या गप्पामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आपल्यासोबत आहेत बापूज सर्व्हिसेस हायजीनच्या सौ स्मृती मॅडम. तुम्ही आता खूप छान मुद्दा मांडलात की काय काळजी आपण घेऊ शकतो पाणी साठवण्याची.
1: बरोबर,
0: म्हणजे पावसाळ्याच्या तोंडावर.
1: हो हो. आता आपण कसं, आपण जर वरवर उपचार करत राहिलो आपल्याला त्याचा परिणाम त्याचा आपल्याला मिळणार नाही पॉझिटिव्ह, का तर आपण मुळापर्यंत जात नाहीये.
0: बरोबर.
1: मग आता आपण पाणी काय फिल्टरमधनं, आपल्या घरामध्ये तर फिल्टर लावलेला असतो, फिल्टर मधलं पाणी आपल्याला प्यायला मिळतं म्हणजे सगळं ओके आहे, पण तसं नाही आहे ना. तुम्ही पाणी कुठून येत आहे, कुठल्या तो स्रोत काय आहे हे थोडक्यात तुम्हाला जर माहीत असेल तर ते ठिकाण जे आहे ते स्वच्छ असणं गरजेचं आहे. मग ते कुठलं ठिकाण आहे, मग ते तुमचं कॉर्पोरेशनचं पाणी असो किंवा तुमचं बोरचं पाणी असो, तर ते तुम्ही टाकीमध्ये सगळं साठवता आणि साठवलेलं जे पाणी आहे ते वरवरच तुम्ही वापरता. जे बॉलकॉकच्या खाली तळाला असतं ते तळातच राहतं.
0: अच्छा.
1: आणि काय होतं, पावसाळा म्हणा किंवा अशी जेव्हा ढगाळ हवा होते तेव्हा तुम्ही बघाल की थोडंफार पाऊस पड

0: करतो आणि मग डबकी साठतात, मग त्या ठिकाणी ते डेंग्यूचे डास होतात किंवा त्या आळ्या होतात. तर हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत याच्यापासून उद्भवणारे जे आजार आहेत, आपण ते टाळण्यासाठी आपली टाकी आपण जर समजा स्वच्छ करू शकलो तर आपल्याला हे कोणतेही आजार आणि हे प्रॉब्लेम्स फेस करावे लागणार नाहीत असं मला वाटतंय. आणि ज्या संस्था आहेत याच्यामध्ये कार्यरत आहेत, अनेक वर्ष काम करत आहेत, त्यांच्याकडे तुम्ही लवकरात लवकर अप्रोच होऊन तुमचा नंबर लावून तुम्ही ते स्वच्छ करून घ्यावं असं मला वाटतंय.
1: म्हणजे आपण जे म्हणतो की प्रिकॉशन इज बेटर दॅन
0: एक्झॅक्टली,
1: ते या बाबतीत सुद्धा आहे की पाण्याच्या टाकीच्या बाबतीत सुद्धा प्रिकॉशन
0: इज बेटर दॅन क्युअर. एक्झॅक्टली, बरोबर.
1: खूप छान गप्पा आज आपल्या झाल्या, वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाण्याच्या टाकीच्या झाकणाबद्दलचं मार्गदर्शन किंवा वॉटर पंपची देखभाल कशी करायची याबद्दलचं मार्गदर्शन हवं असेल, तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व्हिसेस हव्या असतील तर संपर्क करा बापूत सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर. 98221 91320 9822191320. आमची वेबसाईट www.baputservices.com. मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात आज आपल्यासोबत होत्या बापूत सर्व्हिसेस हायजीनच्या सौ स्मृती पोद्दार मॅडम. पुन्हा भेटणार आहोत अशाच गप्पा मारायला पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: लता, कशी भांडी घासलीस, खरकट सुद्धा नीट निघालं नाही, जरा स्वच्छ काम कर.
3: बाई साहेब, साफसफाई वरून एवढं बोलताय पर तुमच्या नळाचं पाणीच गढूळ येतय की
2: काय.
3: मग आता 6 महिने झाले बंगल्यात राहायला येऊन, पर एकदा बी पाण्याच्या टाक्या साफ केल्या नाहीत, किती गंड झाल्या असतील टाक्या.
2: हो ग, म्हणून तर ओम आणि आरोही सारखे आजारी पडतात. अगं पण कोणाला बोलवायचं, शिवाय मी एकटीच असते ना बंगल्यात.
3: अहो, इथल्या समध्या बंगल्यांमध्ये बापूत सर्व्हिसेस हायजीनची माणसं टाक्या साफ करतात, त्यांना बोलवा. लई खात्रीशीर माणसं आहेत, स्मृती पोद्दार वहिनी तर स्वतः जातीनं लक्ष घालत्यात.
2: बापूस सर्व्हिसेस हायजीन का. बरोबर, बोलावते. पण तू भांडी स्वच्छ घास आधी.
3: घासते ओ घासते.
4: स्मृती आणि संदीप पोद्दार यांचे बापू सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98221913 20 98221913 20.
5: श्रोते हो, आत्ताच आपण काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकले पुणे विविध भारती 101 FM वरून. यानंतर ऐकूया मराठी चित्रपट संगीत. सुरुवातीला ऐकूया संसार या चित्रपटातलं गीत लता मंगेशकरांच्या स्वरात. गीतकार जगदीश खेबुडकर आणि संगीत दिलंय हृदयनाथ मंगेशकर यांनी.

यानंतर ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना आशा भोसले यांच्या स्वरात. संगीत दिले दत्ता डावजेकर यांनी आणि हे गीत आहे सून लाडकी या घरची या चित्रपटातलं.

0: श्रोते हो, याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत आणि यानंतर लगेचच ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम प्लॅनेट फर्निचर.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: चलो निकले का?
3: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कम्फर्ट है, क्या क्वालिटी है,
2: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
4: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, नियर हंडेवाड़ी चौक, पुणे. कॉन्टैक्ट 9689 11240.
5: नमस्कार श्रोते हो, प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्लॅनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
6: नमस्ते.
5: खरं तर प्लॅनेट हा स्वतःच एक ब्रँड आहे. वर्षानुवर्ष साताऱ्यामध्ये तर आपण काम केलेलंच आहे, पण आता आपण एक्सपान्शन करून कोल्हापूरमध्ये सुद्धा गेलेलो आहोत, पुण्यामध्ये सुद्धा आपली शोरूम आहे. असं सगळं असताना सुद्धा प्लॅनेटनी ब्रँड इन ब्रँड काम करण्याचा निर्णय घेतला, म्हणजेच दुसऱ्या ब्रँड बरोबर प्लॅनेट असोसिएटेड आहे. यामागचं कारण काय आणि कुठल्या कुठल्या ब्रँड बरोबर आपण असोसिएटेड आहोत?
6: आता याच्यामध्ये कसं होतं की आपलं एकतर बिझनेस मॉडेल असं आहे की आमचे शोरूम्स आहेत ते मोठे शोरूम्स आहेत. ऑलमोस्ट सातारा शोरूम बघाल तर 50,000 square feet आहे. पुण्याचं पण ऑलमोस्ट तेवढंच आहे. कोल्हापूरचं आपलं साधारण 25,000 square feet आहे. तर एवढ्या मोठ्या व्हॉल्युमला काम करताना प्रत्येक गोष्ट मीच देईन आणि मीच करीन असं होत नाही. मग त्याच्यामध्ये आपण काय केलं की कस्टमरला फ्रीडम ठेवली की कस्टमरला चॉईस असली पाहिजे. त्यांनी आलं फक्त मी बनवतोय म्हणून माझ्याकडचंच घेतलं पाहिजे असं नाही राहिलं पाहिजे. त्याला त्याची चॉईसची फ्रीडम असली पाहिजे. त्यांनी आल्यानंतर बाबा त्यांना प्लॅनेट कोणावर काम करते तर बाबा गोदरेज बरोबर करते, त्याच्यानंतर कुका बरोबर करते इंटरनॅशनल मध्ये, त्याच्यानंतर तुमचा मॅट्रेस मध्ये बघायला जाल तर सेंचुरी बरोबर करते, फोम मध्ये सेंचुरी बरोबर करते. तर ही आज ब्रँड बरोबर जाण्याचा पर्पज हाच आहे की प्रत्येकाची आपली स्वतःची स्पेशालिटी आहे. त्यांची ती स्पेशालिटी आपण आपल्या कस्टमरला कशी अवेलेबल करून देत आहे, मग याच्यासाठी आपण काम करून त्यांच्यावर असोसिएट झालेलो आहे. एनी हाऊ काय की प्लॅनेट काय विचार करते की माझा जो कस्टमर आहे त्याला त्याचा बेनिफिट कसा होईल.
7: बरोबर.
6: रादर की आता समजून झाला मी माझं प्रोडक्ट विकतो तर नक्कीच मला मार्जिन त्यामध्ये जास्त आहे, मी ब्रँडचं विकताना मला मार्जिन कमी मिळत आहे, पण आम्ही तो विचार त्याच्यामध्ये करत नाही. आम्ही कस्टमरचा बेनिफिट कसा होईल. आता काही गोष्टी कस्टमरला गोदरेजचे आवडतील, काही गोष्टी कुकाचे आवडतील, त्याच्यावर सपोर्टिंग आपल्या गोष्टी आवडतील, तर असं कंबाईनली त्याला पॅकेज करता येईल आणि एका ठिकाणी वन स्टॉप सोल्युशन त्याला मिळेल.
5: म्हणूनच हो, एकाच छताखाली वेगवेगळ्या ब्रँडचं फर्निचर तुम्हाला बघायला मिळणार आहे. तेव्हा फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी, उत्तम क्वालिटीसाठी आणि ब्रँडेड फर्निचरसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हांडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91 56 77 70 3, 91 56 77 70 3, 9156777003. कुलदीप सर, जसं तुम्ही आता म्हणालात की आम्हाला मार्जिन कमी असतं पण तरी आम्ही हा ब्रँड घेतो कारण ग्राहकांचा फायदा व्हावा, पण मग यामध्ये ग्राहकांचा फायदा काय? कारण एखाद्या ब्रँड कडनं डायरेक्ट एखादी गोष्ट घेणं आणि एखाद्या डिस्ट्रीब्युटर कडनं ती गोष्ट घेणं याच्यामध्ये नक्कीच दरामध्ये तफावत असू शकते ना?
6: दरामधली तफावत तुम्हाला 100% नाही मिळणार. तुम्हाला कुठे ब्रँड स्टोअर मध्ये गेलं आणि माझ्या स्टोअर मध्ये आलं, आपल्या प्लॅनेटच्या स्टोअर मध्ये आलं तर तुम्हाला प्राइसिंग सेम मिळेल किंवा त्याच्यापेक्षा कमी मिळेल. आता त्यात आमचं इन्व्हॉल्वमेंट कशी राहते की आम्ही ब्रँड बरोबर टाईप करतात.

0: ना आम्ही क्वांटिटीचं टाईप करतो, एखादा इंडिव्हिज्युअल स्टोअरचं त्याचा सेल कमी दाखवतो पण आमचा सेल जास्त राहतो, त्यामुळे तो प्राइस बेनिफिट आम्ही घेऊ शकतो आणि त्या प्राइस बेनिफिटचा कस्टमरला बेनिफिट देऊ शकतो. परचेसची क्वांटिटी आमची ह्यूज असल्यामुळे आम्ही तो प्राइस बेनिफिट घेऊन काम करतो. त्यामुळे प्राइसच्या बाबतीत तुम्ही कसले हेजिटेशन ठेवू नका. आणि सेकंडरी काय होतं की तुम्ही कुठले ब्रँडचं शोरूम घ्या, त्यांची शोरूमची साईज छोटा आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला सगळ्याच गोष्टी सिलेक्ट होतील असं नाहीये. तुम्ही आमच्याकडे स्टोर लावा तर तुम्हाला नंबर ऑफ गोष्टी दिसतात, त्यातून तुमचं सिलेक्शन कम्फर्टेबल होऊन जातं आणि तुम्हाला समजा त्यांची एक आवडली, दुसऱ्या कोणाची आवडली, माझी एक आवडली, तर असं कंबाईनली सोल्युशन तुम्हाला मिळून जातं.
1: म्हणूनच श्रोते हो, सर्व प्रकारच्या फर्निचरच्या व्हरायटीसाठी, उत्तम ब्रँडसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता प्लॅनेट फर्निचरला. व्हिजिट करू शकता ओल्ड MIDC सातारा, टोक संभापूर कोल्हापूर आणि हांडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91 56 77 70 03, 91 56 77 70 03, 9156777003. पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्ते.
2: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
3: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
2: क्यों?
3: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कम्फर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
2: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पूना में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी भी. प्लैनेट फर्नीचर नियर हांडेवाड़ी चौक पुणे. कॉन्टैक्ट 9689911240.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: उफ्फो, घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है. सफाई भी, शॉपिंग भी. 1 किलो शुद्ध नमक देना, शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक, सफेद, स्वच्छ, फ्री फ्लो, वैक्यूम ड्राइव, हर दाना समान.
6: तो ऐसा बोलो ना,
5: निर्मा शुद्ध नमक, ये हुई ना बात.
7: क्यों छोटे साहब?
5: मम्मी मैं तो
7: निर्मा शुद्ध नमक, इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: दात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796 999 1827.
2: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
3: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
4: भारत का गम एक्सपर्ट.
2: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पेरंगुट आणि देहू.
0: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
5: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
6: आकाशवाणी,
5: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
6: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
7: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 10:58 होत आली आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
8: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज जाहीर केलेल्या द्वैमासिक पतधोरणात रेपो दरात कोणताही बदल केला नाही. बँकेच्या इतर दरांमध्येही बदल केला नसल्याची माहिती गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी नवी दिल्ली इथं दिली. यावर्षी GDP विकासाचा दर 6.6% राहण्याची शक्यता आहे असं RBI या पतधोरणात म्हटलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर, क्वांटम कॉम्प्युटिंग यासारख्या नवतंत्रज्ञानामुळं रोजगार क्षेत्राचं स्वरूप झपाट्यानं बदलत

0: असून या बदलांना सामोरं जाण्यासाठी युवकांना आधुनिक कौशल्य शिकवणं ही काळाची गरज असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. यूथ फॉर डेव्हलपमेंट इंडिया ॲट 2047 पॉवर ऑफ स्किल अँड एज्युकेशन या कार्यक्रमात ते काल मुंबईत बोलत होते. प्रत्यक्ष कामाचा समाजावर झालेला परिणाम मोजून इम्पॅक्ट रिपोर्ट सादर करण्याची संकल्पना अभिनव असून अन्य CSR भागीदार संस्थांनीही या पद्धतीचा अवलंब करावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. इयत्ता 11वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या नियमित दुसऱ्या फेरीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांना 6 ते 9 जून या कालावधीत नवीन नोंदणी, अर्जातील दुरुस्ती तसंच कनिष्ठ महाविद्यालयांच्या पसंतीक्रमाची नोंदणी करता येईल. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयानं पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. 13 जून रोजी दुसऱ्या फेरीची प्रवेश वाटप यादी, कट ऑफ यादी आणि संबंधित माहिती पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येईल. नाशिकमध्ये अन्न आणि औषध प्रशासनानं गेल्या काही दिवसात भेसळयुक्त अन्न पदार्थाच्या विरोधात धडक मोहीम राबवली असून यात सुमारे 15,89,000 रुपयांचे भेसळयुक्त अन्नपदार्थ जप्त करण्यात आले. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार नाशिक शहरासह निफाड, चांदवड, सिन्नर या तालुक्यात ही कारवाई करण्यात आली. या होत्या आत्तापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58.
1: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. श्रोतेहो, सकाळचे 11:22 झाली आहेत. प्रसारित करत आहोत चंदूकाका सराफ मधुमालती हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.
2: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
1: श्रोते हो, मी शिल्पा मेहिंदळे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज जागतिक पर्यावरण दिन. पर्यावरण आणि चित्रपट गीतं यांचा संबंध तसा जवळचा. गीतकारांनी मानवी भावना व्यक्त करण्यासाठी झाडं, चंद्र, सूर्य, तारे, पाऊस, वारा या पर्यावरणातल्या घटकांचा रूपक म्हणून वापर केलेला दिसतो. आज ऐकूया पर्यावरणाच्या अशा या घटकांवर आधारित हिंदी चित्रपट गीतं. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अनोखी रात या चित्रपटातलं गीत मुकेश यांच्या स्वरामध्ये, गीतकार इंदिवर आणि संगीतकार रोशन.

0: श्रोते हो, कार्यक्रमात घेऊया एक व्यावसायिक विश्रांती आणि त्यानंतर हमराज या चित्रपटातलं महेंद्र कपूर यांच्या स्वरातलं गीत ऐकूया.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंतच. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मुरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग, ट्रॅव्हलर बॅग, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईन.
6: रमेश डाईन.
0: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
7: कार्यक्रमात यानंतर ऐकूया हमराज या चित्रपटातली एक साहिर लुधियानवी यांची गीतरचना, स्वर महेंद्र कपूर यांचा आणि संगीतकार रवी.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
2: मी करता एक चांगली इंजिनियर झालीये. माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
3: अहो, माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
4: माझी हाईट 6 आहे, कमावलेलं दंडकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
5: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
6: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
7: अहो, सकाळी सकाळी मी छान चहा केलाय तो घ्यायचा, तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
8: अगं, मी तरुण भारतची वाट बघतोय. माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे. आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय तरुण भारत. वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ.
7: आता घराघरात सकाळच्या वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत. राष्ट्रीय विचारांचा वसा, तसंच शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी.
8: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूज पेपर.
9: चकाचक चकाचक घर आमचे चकाचक, डीटी केमिकल्स मुळे घर होते चकाचक.
10: घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंती दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट.
11: लिक्विड सोप, फिनाइल, डिटर्जंट पावडर, परफ्यूम्स, रूम फ्रेशनर्स, अत्तर, लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट.
10: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. विजय टॉकीज शेजारी लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी सिंहगड रोड. दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. घराघरात स्वच्छता, मनामनात प्रसन्नता.
12: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभ क्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा. रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये आमरसासह 2 स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
13: कार्यक्रमातली यानंतरची गीतरचना आहे लता मंगेशकर यांच्या स्वरामध्ये मंजिल चित्रपटासाठी. गीतकार योगेश आणि संगीत दिले आर डी बर्मन यांनी.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: हर

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, टिळक रोड, पुणे.
3: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
4: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
5: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये, बिझलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
6: कार्यक्रमात यानंतर जमीर या चित्रपटातलं गीत ऐकूया. बोल लिहिले साहिर लुधियानवी यांनी, संगीत दिलंय सपन चक्रवर्ती यांनी आणि स्वर किशोर कुमार यांचा.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कोंदण.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिनांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते.

0: दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात सिग्नलच्या मागे लक्ष्मी रोड पुणे.
1: जून महिना म्हणजे शाळा कॉलेजेस सुरू होण्याचा महिना. उज्ज्वल करिअरच्या दिशेने होणाऱ्या तुमच्या वाटचालीत विश्वेश्वर बँकेचाही छोटासा हातभार.
2: विश्वेश्वर बँक देते अतिशय किफायतशीर व्याजदरावर तुमच्या पाल्याच्या सर्व शैक्षणिक गरजांसाठी सुलभ शैक्षणिक कर्ज.
1: विश्वेश्वर बँकेचा छोटासा प्रयास शिक्षण होईल विनासायास.
2: अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक
1: ती विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे.
3: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
4: श्रोते हो, चंदूकाका सराफ मधुमालती या कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया हरियाली और रास्ता या चित्रपटातलं गीत. स्वर लता मंगेशकर यांचा. गीतकार आहेत हसरत जयपुरी आणि संगीत दिले शंकर जयकिशन यांनी.

मधुमालती या कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया हरियाली और रास्ता या चित्रपटातलं गीत, स्वर लता मंगेशकर यांचा. गीतकार आहेत हसरत जयपुरी आणि संगीत दिले शंकर जयकिशन यांनी.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: कानूनी सहायता टेलीलॉके ऐप वेबसाइट www.tele-law.in या टोल फ्री नंबर 14454 से प्राप्त की जा सकती है।
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले।
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना। त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत।
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय।
1: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो। मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना।
2: घे ना, 8800551878। भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे।

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅग साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: श्रोते हो, रंग वेगळा असला तरी स्वप्नांना रंग असतातच. त्वचा आणि केसांमध्ये रंगद्रव्याची कमतरता असलेली विवर्णता म्हणजेच अल्बिनिझम ही केवळ एक शारीरिक अवस्था असते की त्यामागे अनेक आरोग्यविषयक आव्हानं दडलेली असतात. सूर्यप्रकाशाशी संवेदनशीलता, दृष्टीदोष, त्वचेचं संरक्षण, सामाजिक गैरसमज आणि आधुनिक उपचार पद्धती यावर आपण सखोल चर्चा करणार आहोत. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात मंगळवार दिनांक 9 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202-553-1705 किंवा 6. विवर्णतेबद्दलचं विज्ञान, वास्तव आणि सामाजिक जबाबदारी याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे त्वचा विकारतज्ञ डॉक्टर संध्या हिप्परगेकर. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
2: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया चांदनी या चित्रपटातलं युगलगीत आशा भोसले आणि विनोद राठोड यांच्या स्वरामध्ये. गीताचे बोल लिहिलेत आनंद बक्षी यांनी आणि संगीत दिलंय शिवहरी यांनी.

0: श्रोतेहो कार्यक्रमात घेऊया एक व्यावसायिक विश्रांती.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंतच. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.
3: अहो, रिझल्ट लागले. आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षण विषयी काही विचार केलाय का तुम्ही?
4: अगं, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजमध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम, एमकॉम, बीए, एमए, बीएससी, बीबीए, बीएससी, सीएस अशा व्यवसायभिमुख अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन जोरात सुरू.
3: संपर्क 9404598-9975.
4: वेबसाईट siddhivinayakcollege.org.
5: जिनके पास कोई गारंटी नहीं है, सरकार खुद उनकी गारंटर बन रही है.
6: पिछले 6 वर्षों में पीएम स्वनिधि योजना के तहत 75 लाख से ज्यादा स्ट्रीट वेंडर्स को 17,800 करोड़ रुपए से अधिक के लोन दिए गए हैं. साथ ही ब्याज सब्सिडी और डिजिटल लेन देन पर कैशबैक के रूप में लगभग 800 करोड़ रुपए की सहायता भी प्रदान की गई है. आज देश भर के स्ट्रीट वेंडर्स, जिनमें करीब 46% महिलाएं हैं, अपने व्यापार को नई ऊंचाइयों तक ले जा रहे हैं. पीएम स्वनिधि के 6 साल. उत्साह, सम्मान, स्वाभिमान.
7: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची.
8: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुड आणि देहू.
0: श्रुते हो, यानंतरचं गीत आहे सूरज या चित्रपटातलं, शारदा यांच्या स्वरामध्ये. हसरत जयपुरी यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे शंकर जयकिशन यांनी.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव. ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
0: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
3: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
4: कार्यक्रमात यानंतर अभिमान या चित्रपटातलं गीत ऐकूया लता मंगेशकरांच्या स्वरामध्ये. गीताचे बोल लिहिलेत मजरू सुलतानपुरी यांनी आणि संगीत दिलंय SD बर्मन यांनी.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.
2: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईन.
3: रमेश डाईन.
4: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
5: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
2: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. प्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
6: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मुलाची साथ.
7: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
8: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ.
7: कल रात 7 बजे सुनिए विशेष जयमाला. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक देवदर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.
9: मैत्रिणींनो, गंध हा फक्त अनुभव नसतो, मनाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक आठवण असते. पहिल्या पावसाच्या मातीचा गंध, आईच्या पदराचा गंध, बाळाच्या अंगाचा निरागस कोवळा गंध, नव्या पुस्तकाचा गंध, फुलांचा दरवळ, हो आणि कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या आठवणींचाही गंध असतो. गंधांच्या दुनियेतनं परतताना मनाच्या ओंजळीत नकळत साचून राहतात आठवणींचे काही दरवळणारे कण. तर मैत्रिणींनो, दरवळू दे तुमच्या आठवणींचा गंध. त्यासाठी सखी संदेश या कार्यक्रमासाठी 9 जूनला मंगळवारी सकाळी 11 वाजता जरूर फोन करा. फोन नंबर आपले नेहमीचे 2553

श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर शेवटची गीतरचना प्रेम पुजारी या चित्रपटातली आहे. नीरज यांचे गीताचे बोल संगीत दिले SD बर्मन यांनी आणि स्वर किशोर कुमार यांचा.

श्रोते हो, याबरोबरच आम्ही आता आपला निरोप घेतो आहे आणि निरोप घेताना एक संकल्प करूयात, पर्यावरणाचे रक्षण करूया आणि वाचवूया आपल्या पृथ्वीला.

0: चंदुकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून परंपरा तीच रूप नवे।
1: श्रोते हो, आता ऐकूया ठळक बातम्या।
2: विविध भारती पुणे, ठळक बातम्या। परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांना भारतातील गुंतवणुकीवर मिळणारा भांडवली नफा आणि गुंतवणुकीवर मिळणारं व्याज यामधून कर सवलत देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे। या अनुषंगानं सरकारनं प्राप्तिकर अध्यादेशातही बदल केले आहेत। यामुळं देशात स्थिर परकीय गुंतवणुकीची खात्री मिळेल आणि विविध सरकारी निधींमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक होईल असं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे। चालू आर्थिक वर्षात ग्राहक किंमत निर्देशांक आधारित महागाई दर 5.1% जाईल असा अंदाज रिझर्व्ह बँकेनं आज जाहीर केलेल्या द्वैमासिक पतधोरणात व्यक्त केला। याआधी बँकेनं हा दर 4.6%

0: असेल असा अंदाज व्यक्त केला होता. अनिवासी भारतीय, परदेशस्थ भारतीय नागरिक यांच्या भारतातील गुंतवणुकीच्या कमाल मर्यादेतही RBI आज वाढ केली. व्हिएतनामची राजधानी हॅनोई इथं आज नवीन बौद्ध स्तूपाचं उद्घाटन करण्यात आलं. भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील नागरी संबंध आणखी दृढ करण्याच्या दिशेनं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष के अन्नामलाई यांचा राजीनामा स्वीकारला आहे. अन्नामलाई यांनी नुकताच पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका तसंच विविध सामाजिक संघटनांनी मिळून कृष्णा नदीपात्र स्वच्छता अभियान राबवलं. जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त या अभियानात सहभागी झाले होते. नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या प्रज्ञानंद रमेशबाबू यानं जागतिक विजेता डी गुकेश याच्यावर मात करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे. या स्पर्धेत वेस्ली सो 15.5 गुण मिळवून आघाडीवर असून प्रज्ञानंदला 15 गुण मिळाले आहेत. या होत्या आत्तापर्यंतच्या ठळक बातम्या. या नंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग.
2: रमेश डाईंग.
0: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
3: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
4: श्रोतेहो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. दुपारचे 12:02 आणि 5 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत हॅलो दिलो मे बसी गीत. हा कार्यक्रम सादर करते कैलास शिंदे.
5: आपल्या आवडत्या हिंदी गीतांचा कार्यक्रम हॅलो दिलो मे बसे गीत. हॅलो दिलों में बसे गीत.
6: दिल की बातें.
7: हॅलो दिलों में बसे गीत या कार्यक्रमात मी कैलास शिंदे सर्वरसिकांचं मनापासून स्वागत करतोय. सुरू करूयात आजचा हॅलो दिलों में बसे गीत हा कार्यक्रम. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आमच्या तमाम ऐकणाऱ्या रसिक श्रोत्यांप्रती एक शेर मुलायजा फरमाइए. आपकी इजाजत से एक शेर पेश करना चाहता हूँ. शेर कुछ यूँ है, मनीष लोहिया का लिखा. हजार बार हजारों बातें होती है तुमसे, हजार बार हजारों बातें होती है तुमसे, मगर फिर भी हजार बार हजारों बातें रह जाती है, मगर फिर भी हजार बार हजारों बातें रह जाती है. अच्छा हॅलो दिलो मे बसे गीत कार्यक्रमातला हा पहिला फोन कॉल घेतोय. स्वागत करूयात आमच्या आज पहिल्या फोन केलेल्या श्रोत्याचं. हॅलो.
8: हॅलो
7: बोला.
8: हो सर, आपण कैलास शिंदे सर ना?
7: हा हा. कार्यक्रम हॅलो दिलो मे बसे गीत आहे. बोला
8: सर. मी भगवान वाघोले बोलतोय, भोसले सेक्टर 12 मधून.
7: चला भगवान वाघोले कोणतं गीत ऐकूया तुम्हाला आज?
8: मला भजन एक मीरा एक राधा त्या हो मी बोलू, एक प्रेम दिवाळी एक दर दिवाळी, हे भजन ऐकायचंय.
7: अच्छा.
8: हा
7: हा.
8: बाकी आपले सगळे कार्यक्रम तर ऐकतोच नेहमीच.
7: हा
8: सगळे संध्याकाळची गोष्ट आहे, सगळे सकाळपासूनचे पूर्ण कार्यक्रम मी ऐकतच असतो.
7: बर बर बर.

0: काय करतात भगवान वाघोले?
1: मी आता सध्या सर्व्हिस रिटायर आहे.
0: बर.
1: हां, घरीच असतो. आता काही उद्योग नाही काही.
0: आणि साथीला मग आमचा रेडिओ आहे, मग कार्यक्रम ऐकायला.
1: साथीला तुमचा दिवसभर रेडिओ असतो.
0: हां, त्याच्यामुळे दिवस छान मस्त मजेमध्ये जातो, कंटाळवाणा होत नाही.
1: तुमचे कार्यक्रम ऐकण्यातच माझा दिवस जातो. सगळे कार्यक्रम मी ऐकतच असतो.
0: अच्छा, बर. चला, हे छानच गीत तुमच्यासाठी ऐकवतोय. चला, छान वाटलं बोलून आज तुमच्या बरोबर. तुमच्या पसंतीचं गीत ऐकवतोय कार्यक्रमात. धन्यवाद
1: सर. धन्यवाद सर.

0: हॅलो.
1: नमस्कार
0: नमस्कार. कार्यक्रम हॅलो दिलो मी बस गीत.
1: नमस्कार कैलाजी. नमस्कार. आज खूप दिवसातून मी निलेश जगताप बोलत आहे आपल्याशी पुन्हा एकदा.
0: बोला निलेश जगताप.
1: हो, आज खूपच महिन्यानंतर आपलं पुन्हा एकदा बोलणं होते.
0: बर, कसं वाटतंय?
1: आणि खूप छान वाटतंय आपल्याशी संवाद साधताना. 31 मेला आपल्या ख्यातनाम पार्श्वगायिका आपल्या सगळ्यांच्या लाडक्या सुमनताई कल्याणपूर त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे.
0: बरोबर.
1: आणि त्या काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत आणि त्या आपल्याला सगळ्यांना सोडून गेलेले आहेत.
0: बरोबर.
1: तर त्यांना आपण सगळ्यांच्या वतीने आपण पहिल्यांदा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया.
0: नक्की एक

0: सुमनांजली आपण त्यांना अर्पण करूयात, सुमनताईंना.
1: हो, सुमनांजली, सुमनांजली अर्पण करूया. आणि फार गोड गाण्याच्या गायिका होत्या.
0: बरोबर.
1: एक काळ त्यांनी गाजवला, म्हणजे 70 ते 80 दशकातला काळ त्यांनी गाजवलेला आहे. आणि रफी साहेब असतील, मुकेश असतील, मुकेशजी असतील, किंवा अनेक असे कलाकार आहेत त्यांच्या बरोबर त्यांनी गायन केलेलं आहे. आणि सर्व भाषांमधून त्यांनी गाणी गायलेली आहे.
0: बरोबर,
1: हे त्यांचं वैशिष्ट्य आहे.
0: चला, निलय जगताप गीत कोणतं ऐकूयात आज कार्यक्रमामध्ये?
1: गीत मला वाटतं रफी साहेबांनी आणि गायलेलं ते, नाही का, मुझे कितना प्यार है तुमसे, अपने ही दिल से पूछो तो.
0: अच्छा,
1: त्याला चित्रपटातलं नाव आठवत नाही, परंतु शंकर जय किशन यांचं संगीत आहे.
0: हे ड्युएट छानस तुमच्यासाठी या कार्यक्रमात प्रसारित करतोय. फोन साठी धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: नमस्कार.
1: हॅलो, नमस्कार. भरत बर्मेच्या शिरूर.
0: बोला भरत बर्मेच्या स्वागत कार्यक्रमात.
1: नमस्कार. काय म्हणतात कैलास शिंदे सर, बरं आहे का?
0: बरं आहे, बरं आहे, बरं आहे. बोला.
1: आम्हाला आमच्या लहान नातीसाठी आम्हाला गाणं ऐकवायचं आहे. चांदा मामा भूरे के जर साधू सात्या
0: भक्तिगीतांचा
1: भक्तिसंगीताचा चालू केला ना मराठी.
0: बरोबर. तुमच्या आवडीचं हे गीत ऐकूयात कार्यक्रमामध्ये. धन्यवाद.
1: चालेल चालेल. ओके, धन्यवाद.

0: नमस्कार, मी मनीषा बोलते, मनीषा वाळिंबे. आता मला सुमन कल्याणपूरजींचं एक गाणं ऐकायचं होतं, ते आता सोडून दिलेत आपल्याला, त्याच्यामुळे जब जब फुल खेळ म्हटलं, नाना करते प्यार.
1: कुठल्या भागात बोलतात मनीषा वाळिंबे?
0: कोथरूड मधून.
1: बर.
0: हा, रफीजी आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं.
1: बर, काय आठवण सांगता येईल?

0: मन कल्याणपूर यांच्याविषयी?
1: नाही म्हणजे गाणी तर भरपूर आहेत त्यांची, जेवढी मराठी आहेत तेवढी त्यांनी गुजराती मध्ये पण गायली, हिंदी तर आहेच आहे आणि छान छान गाणी दिलीत सगळी.
0: बर.
1: पण काही काही वेळेला असं भास म्हणजे जसं म्हणतात तसं की त्यांच्या आणि लता दीदींच्या आवाजात खूप साम्य असल्यामुळे पटकन कळून यायचं नाही. पण ते आता जसं जसं त्यांचे विषय आता निघतायत गेल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला कळतं की अरे हे गाणं त्यांनी म्हटलेलं होतं. म्हणजे मला स्वतःला तरी आयडिया नव्हती की लताजींच्याच आवाजात असेल असं एक चालून चाललो होतो आपण की हा. त्याच्यामुळे त्यांच्या इतकाच गोड आवाज.
0: जब जब फूल खिले मधलं हे छानचं गीत ऐकवतोय तुमच्या पसंतीवर कार्यक्रमामध्ये.
1: धन्यवाद
0: धन्यवाद.

0: हॅलो,
1: हॅलो, परदेशी
0: बोला.
1: बोलते, वडगावकिरी बोलणं.
0: कोणते परदेशी?
1: अनिल परदेशी. हा, मिलन चित्रपटामधलं सावंतचा महिना हे गीत ऐकायचं म्हणते ना, त्यामुळे तिथे आवाज म्हणजे आता काय पावसाळा एकदम होते ना,
0: अजून वेळ आहे,
1: पावसाळा येईल त्यासाठी यायला होते.
0: अजून वेळ आहे. पावसाळा सुरू व्हायला 2-3 महिने.
1: आता 7 दिवस लागते सर, 7 तारखेला
0: हा,
1: सुरू होणार आहे.
0: मौसमी पाऊस सुरू होईल, पण श्रावण सुरू व्हायला 2 महिने आहेत. तर
1: यांचं ऐकून घेऊया.
0: बरं,
1: तापमान कमी उरले झाल्यामुळे
0: ठीक आहे, चालेल. ऐकूया तुमच्या पसंतीचं मिलन चित्रपटाचं हे छानसं गीत.
1: हा ठीक आहे. चंद्रकांत निर्मल,
0: हां,
1: गणेश जाधव.
0: बरं, या मित्रांना पण ऐकायचं.
1: धन्यवाद.
0: हां
1: हो, त्यांना पण ऐकायचं. धन्यवाद सर.
0: ठीक आहे.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग.
2: रमेश डाईंग.
0: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
3: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796 999 1827.
4: हॅलो हॅलो
5: हॅलो
4: बोला.
5: हा मी रेश्मा दिवेकर बोलते, मला गाणं सांगायचंय.
4: रेश्माजी कुठल्या भागातन बोलताय?
5: वारजावरन.
4: बोला बोला
5: दिवेकर, स्वागत. गाणं सांगायचंय.
4: कुठलं गाणं सांगणार आहात आज?
5: जब किसी से प्यार होता है. सो साले पहिले.
4: अच्छा,
5: हा आम्हाला आवडतं म्हणून.
4: ठीक आहे, चालेल. ऐकूया तुमच्या पसंतीचं हे छानसं गीत.
5: हा हा ठीक आहे.
4: अजून कोणाला ऐकायचं आहे का? नाव सांगायची आहेत.
5: हा रेश्मा अधिवेकर आणि सुरेखा अभ्यंकर. हा ठीक आहे ठीक आहे,
4: धन्यवाद.
5: पहिल्यांदाच फोन लागला.
4: अरे मग खूप खूप स्वागत तुमचं, पहिल्यांदा फोन लागलाय तर.
5: हा ठीक आहे ठीक आहे.
4: हॅलो.

0: नमस्ते सर, दिलो में बसे कितना?
1: हॅलो हॅलो नमस्कार. हॅलो दिलो में
0: नमस्ते
1: बसे गीत
0: नमस्ते सर,
1: कार्यक्रम
0: पुणे आकाशवाणी सर ना?
1: कार्यक्रम हॅलो दिलो में बसे गीत.
0: हा सर, नसाबुन बोलतो, जाफर वाला शेख.
1: बोला.
0: गाणं ऐकायचं होतं. तो साल पहिले मुझे तुमसे प्यार था, हे गाणं ऐकायचं.
1: जब प्यार किसी से होता है, त्यातलं आहे का?
0: असं आमचे दोन मित्र आहेत, कैसन फरीदी आणि भरत ठोंबरे.
1: चालेल सर. तर त्यांना पण हेच गीत ऐकायचंय.
0: हा, त्यांना पण हेच गीत ऐकायचं सर. त्यांना
1: बर.
0: चालेल चालेल.
1: ठीक आहे, धन्यवाद.
0: नमस्ते. धन्यवाद सर.
1: हा.

0: हेलो,
1: नमस्कार।
0: नमस्कार।
1: हाँ, कौन दिल्ली में बसे? हाँ,
0: कार्यक्रम हेलो दिल्ली में बस गीत
1: कैलाश से बोलता है। नमस्कार,
0: कैलाश शिंदे बोलते। बोला
1: मैं पूजा सूर्यकांत गोने बोलते सर।
0: बोला सूर्यकांत गोणे, स्वागत करके बात।
1: आताच नुकतेच निधन झालेल्या ज्येष्ठ गायिका सुमनताई कल्याणपूर यांच्या यांचे गीत लावून मला त्यांना गाणे समर्पित करायचं आहे।
0: बर, कुठलं गीत
1: नागिन
0: समर्पित
1: नागिन
0: करू?
1: चित्रपटातील हॅलो हा
0: हाँ,
1: नागिन चित्रपटातील तेरा मेरा मेरा तेरा दिल गाया दिल दिल से किशोर
0: अरे
1: कुमार बरोबर
0: वाह,
1: त्यांनी
0: क्या
1: ना
0: बात है।
1: अगदी दमदारपणे ते गायलेलं आहे।
0: बरोबर। आणि मल्टी स्टार

0: छत्रपती नागिन हा होता.
1: राजकुमार कोहलींचा चित्रपट होता.
0: राजकुमार कोहली यांचा चित्रपट.
1: संगीत लक्ष्मीकांत पॅरेलांचं
0: हो. सुनील दत्त, विनोद मेहरा, बरेच स्टार कास्ट, तगडी. फिरोज खान, संजय खान, रेखा, नंतर रीना रॉय, नीतू सिंग असे बरेच स्टार कास्ट होते चित्रपटमध्ये. जितेंद्र यांचा अभिनय पण केला होता. चित्र सुपर नॅचरल नागाची भूमिका त्यांनी केली होती चित्रपटामध्ये. गीत खूप छान आहे.
1: आणि ह्या जे गायिका होत्या सर, त्या अत्यंत गुणी गायिका होत्या. सुरेल आवाजाच्या
0: बरोबर
1: अत्यंत नम्र गायिका होत्या. दीदींच्या आवाजांची त्या कमलीचं त्यांचं
0: साधर्म्य होतं. आणि त्यामुळे कधी कधी त्यांचा आवाज ऐकत असताना गल्लत व्हायची ऐकणाऱ्या सिनियर रसिकांची, की हे गीत लताजींनी गायलंय की सुमन कल्याणपूर यांनी गायलंय. आणि प्रसिद्धी पराडमुख अशा होत्या. कुठल्याही वादामध्ये, कुठल्याही आपण म्हणतो की आजकालच्या अशामध्ये काही वाद निर्माण झाला आहे किंवा कुठली कॉन्ट्रवर्सी निर्माण केली आहे किंवा काय झाली आहे, अशा सगळ्या बाबींपासून दूर असलेल्या अशा या गुणी पार्श्वगायिका नाही का.
1: तीन दशके त्यांनी काम केले सर, आणि निवृत्ती स्वीकारली आणि त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.
0: त्यामुळे
1: त्या अत्यंत मला म्हणजे आवडायचे.
0: बर बर बर, चालेल. त्यांच्या आवाजातलं हे शांत गीत ऐकूयात कार्यक्रमामध्ये आज. धन्यवाद फोनसाठी.
1: ओके
0: ओके. हा.

0: शतो या बरोताच्या हॅलो दिलं मी बसे गीत या कार्यक्रमातनं मी कैलास शिंदे आता सर्व रसिकांचा निरोप घेतोय. परंतु जाता जाता आमच्या श्रोत्यांना सांगणं की वारंवार फोन करणाऱ्या श्रोत्यांसाठी एक आवाहन ते आता ऐकूयात. एक आवाहन आणि विनंती 2 महिन्याच्या आत वारंवार फोन करणाऱ्या श्रोत्यांसाठी.
1: अशा श्रोत्यांनी किमान 2 महिन्याचं अंतर हे फोन करण्यासाठी पाळावं, म्हणजे नवीन श्रोत्यांना सहभागी करून घेण्यात तुमचं सहकार्य आम्हाला उपयोगी पडेल. तो आपका अगला कॉल होगा 2 महिने के बाद. तो तब तक कीजिए.

0: आणि आता दुसरी विनंती, आमच्या वारंवार फोन करूनही फोन न लागणाऱ्या आणि आमच्याशी संपर्क होऊ न शकणाऱ्या श्रोत्यांसाठी, त्यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न सोडू नये किंवा हार मानू नये. फोन क्रमांक 2553-1705 किंवा 1706. यासोबतच हा कार्यक्रम शोधतो आपल्याला कसा वाटला याचा अभिप्राय कळवण्यासाठी prasaran.pune@gmail.com म्हणजेच prasaran.pune@gmail.com या ईमेल आय डीवर आपला अभिप्राय कळवू शकता, त्याचा फोन इन लोबसावामध्ये समावेश करण्यात येईल. आजच्या कार्यक्रमातून निरोप घेतोय. नमस्कार, धन्यवाद.
1: आपल्या आवडत्या हिंदी गीतांचा कार्यक्रम.

0: हेलो दिलों में बसे गीत, हेलो दिलों में बसे गीत,
1: दिल की बातें
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग, ट्रॅव्हलर बॅग, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग.
2: रमेश डाईंग.
0: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
3: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
4: श्रोते हो, आताच आपण हॅलो दिलो मी बसी गीत हा कार्यक्रम ऐकला. सादर करते होते कैलास शिंदे. श्रोते हो, यानंतर प्रसारित करत आहोत नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव.
5: द नेक्स्ट वेव. द नेक्स्ट वेव.
4: कार्यक्रमातलं पहिलं गीत आहे दोस्ताना या चित्रपटातलं, विशाल दादलानी यांच्या स्वरामध्ये. गीतकार अन्विता दत्त आणि संगीत दिलंय विशाल शेखर यांनी.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ओम शांती ओम ह्या चित्रपटातलं के यांच्या स्वरातलं गीत ऐकलं. गीतकार होते जावेद अख्तर आणि संगीत दिलं होतं विशाल शेखर यांनी. कार्यक्रमात यानंतर घेऊया एक छोटीशी विश्रांती.
1: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
2: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
3: हर घर सूर्यघर.
4: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
5: भारत का गम एक्सपर्ट.
6: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
7: आणि
8: लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलाईन बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
0: श्रोते हो, द नेक्स्ट वेव या कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया कल हो ना हो या चित्रपटातलं सोनू निगम यांच्या स्वरातलं गीत. गीताचे बोल लिहिले जावेद अख्तर यांनी आणि संगीत दिले शंकर एहसान लॉय यांनी.

यानंतर ऐकूया जब वी मेट या चित्रपटातलं मोहित चौहान आणि प्रीतम यांच्या स्वरातलं गीत. गीतकार इरशाद कामिल आणि संगीत दिलंय प्रीतम यांनी.

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे हॅपी न्यू इयर या चित्रपटातलं. स्वर आहे अरिजित सिंग आणि श्रेया घोषाल यांचा. गीताचे बोल लिहिलेत इर्शाद कामिल यांनी आणि संगीत विशाल शेखर यांचं.

मैत्रिणींनो, गंध हा फक्त अनुभव नसतो, मनाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक आठवण असते. पहिल्या पावसाच्या मातीचा गंध, आईच्या पदराचा गंध, बाळाच्या अंगाचा निरागस कोवळा गंध, नव्या पुस्तकाचा गंध, फुलांचा दरवळ, हो आणि कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या आठवणींचाही गंध असतो. गंधांच्या दुनियेतनं परतताना मनाच्या ओंजळीत नकळत साचून राहतात आठवणींचे काही दरवळणारे कण. तर मैत्रिणींनो, दरवळू दे तुमच्या आठवणींचा गंध. त्यासाठी सखी संदेश या कार्यक्रमासाठी 9 जूनला मंगळवारी सकाळी 11 वाजता जरूर फोन करा. फोन नंबर आपले नेहमीचे 2553-1705 आणि 2553-1706 वर. विषय गंध.

0: श्रोते हो, रंग वेगळा असला तरी स्वप्नांना रंग असतातच. त्वचा आणि केसांमध्ये रंगद्रव्याची कमतरता असलेली विवर्णता म्हणजेच अल्बिनिझम ही केवळ एक शारीरिक अवस्था असते की त्यामागे अनेक आरोग्यविषयक आव्हानं दडलेली असतात. सूर्यप्रकाशाशी संवेदनशीलता, दृष्टीदोष, त्वचेचं संरक्षण, सामाजिक गैरसमज आणि आधुनिक उपचार पद्धती यावर आपण सखोल चर्चा करणार आहोत. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात मंगळवार दिनांक 9 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202-553-1705 किंवा 6. विवर्णतेबद्दलचं विज्ञान, वास्तव आणि सामाजिक जबाबदारी याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे त्वचा विकारतज्ञ डॉक्टर संध्या हिप्परगेकर. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: जिनके पास कोई गारंटी नहीं है, सरकार खुद उनकी गारंटर बन रही है.
5: पिछले 6 वर्षों में PM स्वनिधि योजना के तहत 75 लाख से ज्यादा स्ट्रीट वेंडर्स को 17,800 करोड़ रुपए से अधिक के लोन दिए गए हैं. साथ ही ब्याज सब्सिडी और डिजिटल लेन देन पर कैशबैक के रूप में लगभग 800 करोड़ रुपए की सहायता भी प्रदान की गई है. आज देश भर के स्ट्रीट वेंडर्स, जिनमें करीब 46% महिलाएं हैं, अपने व्यापार को नई ऊंचाइयों तक ले जा रहे हैं. PM स्वनिधि के 6 साल, उत्साह, सम्मान, स्वाभिमान.
6: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मो.

0: कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
1: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
3: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर शंकर महादेवन यांच्या स्वरामध्ये ऐकूया अगबई अरेच्या या चित्रपटातलं गीत. गीतकार गुरु ठाकूर, त्यांनी लिहिलेल्या बोलांना संगीत दिलंय अजय अतुल यांनी.

यानंतर ऐकूया आई शपथ या चित्रपटासाठी साधना सरगम यांनी गायलेलं गीत, गीतकार सौमित्र आणि संगीतकार अशोक पत्की.

0: श्रोतेहो, कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती.
1: सपनों को हकीकत में बदलने के लिए सही समय पर सही कदम उठाना जरूरी है. भारतीय वायुसेना में कमीशन्ड ऑफिसर बनने के लिए एफकैट 2 ऑफ 2026 के आवेदन 20 मई से खुले हैं. विवरण के लिए विजिट करें afcat.edcil.co.in पर.
2: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांझ धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
0: श्रोते हो, द नेक्स्ट वेव या कार्यक्रमात पुन्हा आपलं स्वागत आहे आणि यानंतर ऐकूया निहिरा जोशी यांच्या स्वरातली एक गीतरचना. गीताचे बोल लिहिलेत

श्रोते हो, आत्ताच ऐकलेली आपण गीतरचना होती सावरिया डॉट कॉम या चित्रपटातली आणि स्वर होता निहिरा जोशी यांचा. कार्यक्रमात यानंतर ऐकूया मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातलं ऋषिकेश रानडे यांच्या स्वरातलं गीत, गीतकार सतीश राजवाडे आणि संगीत दिलंय अविनाश विश्वजीत यांनी.

0: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिक वर कमाल हसला।
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
0: जाणकार बना, सतर्क रहा।
2: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा।

0: दर रोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मुलाची साथ.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट. कल रात 7 बजे सुनिए विशेष जयमाला. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक देवदर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे हरिहरन आणि श्रेया घोषाल यांच्या युगल स्वरामध्ये. चित्रपट आहे जोगवा. गीतकार संजय पाटील आणि अजय अतुल यांनी संगीत दिलंय.

श्रोते हो द नेक्स्ट वेव कार्यक्रमात आता शेवटचं गीत ऐकूया. श्रेया घोषाल यांच्या स्वरामध्ये चित्रपट निळकंठ मास्तर. गीताचे बोल लिहिलेत गजेंद्र अहिरे यांनी आणि संगीत अजय अतुल यांचं.

0: याबरोबरच द नेक्स्ट वेव्ह कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह,
0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते

श्रोते हो, आत्ताच आपण परवरीश या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि मन्ना डे यांच्या स्वरातलं एक गीत ऐकलं. गीतकार होते हसरत जयपुरी आणि त्यांनी लिहिलेल्या बोलांना संगीतबद्ध केलं होतं दत्ताराम यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आझाद या चित्रपटातलं गीत. स्वर आहे लता मंगेशकर आणि सी रामचंद्र यांचा. गीताचे बोल लिहिलेत राजेंद्र कृष्ण यांनी आणि संगीत दिलंय सी रामचंद्र यांनी.

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे अनाडी या चित्रपटातलं. हे युगलगीत आहे लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या स्वरात. हसरत जयपुरी यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे शंकर जयकिशन यांनी.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. यानंतर ठीक दुपारी 2:15 दिल्ली केंद्रावरून हिंदी समाचार आम्ही सहक्षेपित करू.
1: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत अशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.

0: कणकशास्त्र किंवा मुद्राशास्त्राचे अभ्यासक आहेत आणि भारतविद्या अभ्यासक आहेत. अमित, पहिला प्रश्न तुम्हाला की एखादा राजा आपली नाणी टांगसाळीतनं घडवून घेतो याचा अर्थ काय असतो?
1: नाणी हे मुख्य म्हणजे चलन म्हणून वापरात होतं. पूर्वीच्या काळी जर बघितलं ना तर प्रामुख्याने चलन हे मोठ्या व्यवहारांमध्ये अधिक वापरलं जात असे. सामान्य माणूस हा फार तर म्हणजे बार्टर सिस्टीम ही चालू होती. चलन ह्याचा तेवढा प्रचार आणि प्रसार कमी होतात. पण चलनाचा मुख्य उपयोग काय तर एखाद्या राजानी दुसऱ्या राजाला खंडण्या देणे किंवा मोठे व्यवहार व्यापारी परगावी जाऊन व्यवसाय करत असत त्यांना नाणी लागत असत. ह्या अशा स्वरूपाच्या ह्याच्यासाठी नाणी लागत असत.
0: किंवा युद्धाच्या तयारीसाठी जी काय खरेदी होत असे
1: त्याच्यासाठी सैनिकांचे पगार करण्यासाठी नाणी लागत असत की म्हणजे कोणाचे पगार करण्यासाठी म्हणून चलन पाडलं जात असे. आणि नाणं हे म्हणजे पूर्वीच्या काळी त्याला एंट्रेन्सिक व्हॅल्यू ज्याला आपण म्हणतो की तो धातूचं वजन आणि त्याचं शुद्धता ह्याचं हे त्याचं मूल्य असायचं. त्यामुळे जो नाण्याचं वजन किंवा जे मूल्य आहे त्या धातूचं मूल्य आहे ते त्या नाण्याचं मूल्य. त्याची इश्युईंग अथॉरिटी म्हणजे जो राजा ते नाणं मुद्रित करायचा त्याची त्याच्यावरती माहिती यायची की त्याचं नाव मग ते कुठं पाडलंय हे किंवा त्याचा वंश अशा पद्धतीने ती नाणी चालायची. प्रामुख्याने जे मोठे व्यवहार किंवा मोठ्या ठिकाणीच ती नाणी वापरली जात असत. सामान्य माणूस हा काही फारशी नाणी वापरत होता अशातला भाग नाहीये. पण तरी प्रचंड प्रमाणात भारतात नाणी सापडतात.
0: बरं, पण किती नाणी छापायची याचं गणित काय असे?
1: त्याला गणित असं ऍक्च्युअली काही नव्हतं. ती जशी गरज लागेल तशी नाणी छापली जात असत. म्हणजे अगदी मराठ्यांच्या काळातलं किंवा उत्तर पेशवाईच्या काळातलं म्हणलं तर जशी गरज लागेल तशी नाणी छापत. अगदी पानिपतच्या युद्धाच्या वेळेला आपण जे म्हणतो की दिल्लीचं तख्त फोडलं तर ते चांदीचं तख्त फोडून पगार करण्यासाठी नाणी पाडली अशी एक नोंद आहे. त्यामुळे ती गरज होती तेव्हाची. त्यामुळे त्या तख्ताचा उपयोग काय केला तर ती नाणी पाडण्यासाठी केला.
0: परिस्थितीनुसार हा निर्णय होत असे किती गरज
1: आहे, बाजारात किती व्यापार होतोय याच्यासाठी ती नाणी पाडली जायची.
0: मराठेशाहीतल्या नाण्यांचे आपण अभ्यासक आहात.
1: हो,
0: तर विशेष करून मराठेशाहीतल्या नाण्यांबद्दल आपण बोलूच, पण तुम्ही नाणे जमवायला कधी सुरुवात केलीत?
1: मी नाणी जमवायला अगदी 96-97 सालापासून केली. पण ती काही मराठेशाहीची म्हणून नाणी जमवायला केली नाहीत. कुणीही सामान्य पहिल्यांदा चालू करतात तशी परदेशी नाणी गोळा करणे, मग त्याच्यापासून थोडा अभ्यास चालू केला. मग काही अंजनेरीला, नाशिक पाशी अंजनेरी आहे तिथे एक मोठी नाण्यांची इन्स्टिट्यूट आहे जी एशियातली सगळ्यात मोठी इन्स्टिट्यूट समजली जाते आजही. त्यांची काही पुस्तकं पब्लिकेशन आहेत त्यातला अभ्यास करून मग मी मराठेशाही हा माझा मुख्य सब्जेक्ट धरला आणि मग त्याच्याप्रमाणे त्याच्यात अभ्यास करायला लागलो.
0: ही जी पुरातन काळातली नाणी आहेत त्याच्यात नक्की बघायचं काय आणि काय महत्वाचं त्यातलं?
1: आता संग्राहक म्हणून म्हणलात तर त्यातलं दोन तीन एका छोट्या नाण्यावरनं खूप गोष्टी कसा समजतात. म्हणजे भारताची जी ब्राह्मी ही लिपी आहे ही नाण्यांमुळेच प्रकाशात आली आहे खऱ्या अर्थी. कारण त्याच्यावरती राजांची इंडो ग्रीक जी नाणी भारताची होती त्याच्यावरती एका बाजूला ब्राह्मी लिपीमध्ये लिहिलेलं होतं तर दुसऱ्या बाजूला ग्रीक लिपीमध्ये लिहिलेलं होतं. जेम्स प्रिन्सेप हा जो माणूस होता ब्रिटिश अधिकारी त्याला ग्रीक लिपी वाचता येत होती. त्याने ती वाचली आणि त्याच्याप्रमाणे ब्राह्मी लिपी जी इतके काळाच्या पडद्याआड गेलेली होती त्याचा शोध लावला आणि त्याच्या प्रश्नापासून इतिहासाचं एक नवं दालन उघडं झालं. कारण इतक्या गोष्टी शिलालेख जे वगैरे काही वाचता येत नव्हते किंवा हे काय आहे अशोकाचे म्हणा किंवा गुप्त काळातले शिलालेख म्हणा ज्याच्यावरून आज आपल्याला बहुतांश इतिहास कळतो हे सगळं नाण्यांवरनं समजलेलं आहे. त्यामुळे एक छोट्याशा नाण्यावर बरीच माहिती आपल्याला समजू शकते. अगदी त्या राजाचं नाव असेल, बिरुद असेल, ते कुठं पाडलं असेल, ते कशासाठी पाडलं असेल ह्या सगळ्या गोष्टी त्या एक छोटंसं नाणं देतं आणि ते सर्क्युलेशन मध्ये असल्यामुळे कुठूनही कुठे जातं. त्यामुळे ही नाणी कुठेपर्यंत गेली? रोमची नाणी भारतात सापडतात आणि उलट पक्षी इथली नाणी रोममध्ये सुद्धा सापडतात. व्यापार कळतो बऱ्याच गोष्टी एक नाणं आपल्याला सांगून जातं.
0: बरोबर, त्या काळात महत्वाची असलेली गोष्ट ती पण नाण्यातनं प्रतीत होत असेल. म्हणजे
1: भरपूर होतात, देव असतात,
0: सण समारंभ असतील,
1: सण समारंभ येतात, काही वास्तू म्हणजे काय आपण जे म्हणू बिल्डिंग्सचे अंकन येतात, रिलिजियस सिम्बल्स काही काही वेगळे वेगळे जे येतात जे नाण्यांवरनं पाहायला मिळतात त्याचे अर्थ कळतात किंवा त्या राजांचं कशा कुठल्या देवतांचे अफिलिएशन होतं ते समजतं. राजांचे छंद कळतात की गुप्तांच्या नाण्यावरती राजा समुद्रगुप्त हा वीणा वाजवताना दाखवलेला आहे त्याच्यावरनं तो एक चांगला उत्तम संगीतकार होता किंवा त्याला ह्याची जाण होती हे कळतं. किंवा ते शिकारीचे बरेच हे दाखवलेले आहेत गुप्तांच्या नाण्यावरती की तो सिंह मारतोय, गेंड्या हत्तीवर बसून गेंड्याची शिकार करतोय, अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यावरनं आपल्याला किंवा तारखांवरून ही कुठे पाडली हे

0: समजतं.
1: वेळेची मर्यादा आपल्याला आहे, अर्धा तासात बोलायचं आहे, त्याच्यामुळे आपण मराठेशाहीबद्दल जास्त बोलूया. मराठेशाहीकालीन नाण्यांबद्दल याचा इतिहास काय सांगतो, कधीची नोंद, सगळ्यात जुनी नोंद याच्या संदर्भातली काय सापडते?
0: शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला 1674 6 जून, तो पहिले मराठेशाहीची नाणी पाडली गेली. कारण कुठलाही राज्याभिषेक झाला की राजाचा की एक प्रथा आहे की नाणी पाडली जायची त्या राजाच्या नावाने. शिवाजी महाराजांनी छत्रपती हे स्वतःचं बिरुद धारण केलं आणि पहिली दोन प्रकारची नाणी शिवाजी महाराजांनी पाडली ती मराठेशाहीच्या नाण्यांची पहिली सुरुवात म्हणता येते. त्यातलं एक होतं ते होन होतं, जे सोन्याची नाणी होती त्यांना होन म्हणायचे, आणि तांब्याची नाणी होती त्याला पुढे शिवराई म्हणून ते प्रचलित झालं. होन हे तेव्हाचं एक नाण्याचा प्रकार होता जो दक्षिण भारतात प्रचलित होता. ते साधारण 2.70 ते 2.3 ग्रॅमच्या आसपासचं सोन्याचं नाणं असायचं आणि त्याच्यावरती अच्युतराई होऊन देवराई होऊन असे पूर्वी प्रचलित होते. ते त्या राजाच्या नावाने जे नाणं पाडलं जायचं त्याचं नाव असायचं. तसं छत्रपतींचा होऊन झाला, त्याच्या एका बाजूला श्री राजा शिव असं 3 ओळीत एका बाजूला असतं आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती लिहिलेलं असतं. तसंच त्यांच्या तांब्याच्या नाण्याच्या माग वरी तोच मजकूर मिळतो, श्री राजा शिव आणि मागच्या बाजूला छत्रपती असा मजकूर येतो. सोन्याच्या नाण्यांच्या बाबतीत शिवाजी महाराजांच्या असं झालं की तेव्हा मुघलांची सत्ता मोठी होती, बऱ्याच ठिकाणी पसरलेली, आणि त्यांचा नाण्याचा जो वजनाचा स्टँडर्ड होता तो वेगळा होता. 11 ग्रॅमचा तोळा होता आणि त्याची त्यांची मोहर होती, म्हणजे ज्याला सोन्याचं नाणं त्यांचं चलनी होतं ते भरपूर चालायचं. त्यामुळे ह्या नाण्याला त्या मानाने असा खूप काय म्हणतो ऍक्सेप्टन्स मिळालेला दिसत नाही, किंवा ती तेवढ्यापुरतीच पाडली होती राज्याभिषेक डोळ्यासमोर धरून, त्यामुळे ती अत्यंत दुर्मिळ आहेत. पण मराठ्यांची म्हणजे छत्रपतींची पैसे ज्याला म्हणतो आपण, तांब्याची नाणी ही अगदी 1850-60 19व्या शतकापर्यंत ती नाणी चालू होती, हे आपल्याला त्याची परंपरा दिसते.
1: या परंपरेबद्दल ऐकायला आवडेल की ती नाणी कशी टिकली पुढेपर्यंत आणि त्याचं कारण काय होतं त्याच्यामध्ये?
0: नाही, झालं कसं की होन हे पाडले गेले ह्याच्यात शिवाजी महाराजांची तुळा झालेली होती असं म्हणतात, त्यामुळे ती तेवढ्यापुरती पाडली ती दान म्हणून किंवा अशी वाटली गेली. तांब्याची नाणी पाडली गेली. 1680 साली शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला आपल्याला माहिती आहे. त्याच्यापुढे 1890 ला संभाजी महाराजांचा मृत्यू झाला, त्यामुळे शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजी महाराजांनी ही तांब्याची नाणी चालवलेली मात्र पाहायला मिळतात, ज्याच्यावरती परत मजकूर समोरच्या बाजूला श्री राजा शिवच्या ऐवजी श्री राजा शंभू असा येतो आणि मागच्या बाजूला छत्रपती येते. तीच परंपरा पुढे चालली. तशी शाहू महाराजांची नाणी येतात, राजाराम महाराजांची नाणी येतात, पण ह्या सगळ्या नाण्यांच्या मागच्या बाजूला बघितलं तर छत्रपती हेच येतं, त्यामुळे ह्याला छत्रपती पैसा म्हणूनच ती प्रचलित झाली, किंवा त्याला तांबडा छत्रपती म्हणायचे कारण तांब्याचं होतं, तांबड्या रंगाचं ते नाणं दिसायचं. शाहू महाराजांच्या नंतर मात्र पुढे काय झालं की 1707 साली औरंगजेबाचा मृत्यू झाला. 1708 साली शाहू महाराज गादीवर आले. त्यांनी पहिल्यांदा तेव्हा एक करार झाला होता त्यांच्या आणि मुघलांच्या मध्ये आणि त्याच्याप्रमाणे चांदीची नाणी पाडायला पहिल्यांदा चालू झालेली आपल्याला दिसतात मराठ्यांची.
1: अच्छा,
0: ही जी चांदीची नाणी होती त्याला मात्र एक कराराप्रमाणे अट होती की ती मुघल बादशाहच्या नावाने नाणी पाडली जायची. त्यामुळे नाणं हे मुघल बादशाहचं असायचं, पण चौथाईचे आणि सरदेशमुखीचे हक्क हे मराठ्यांकडे असल्यामुळे नाणी पाडायचे मराठे, मग आपली नाणी ओळखणार कशी? त्यामुळे त्यांनी त्याला दोन प्रकार अवलंबलेले दिसतात. एक तर आपल्या टंगसाळींची नावं जिथं नाणी पाडली जायची त्या टंगसाळी, आणि दुसरं म्हणजे त्याच्यावर एक वेगळी चिन्ह ते छापायला लागले, जसं बेलपान किंवा ज्याच्यावर ही मराठा नाणी आहेत अफिलिएशनची हे समजायचं, कुठे बेलपान, जरीपटका, शंकराची पिंड, त्रिशूळ, ज्याच्यावरनं ही बादशाहचं नाव असलं तरी मराठ्यांची नाणी येत हे लक्षात येतं. आपल्याला हे माहितीये की म्हणजे सातारची गादी आणि कोल्हापूरची गादी अशा दोन गाद्या तयार झाल्या, त्यांनी आपापली नाणी पाडायला चालू केली. शाहू महाराजांची पहिली टंगसाळ म्हणजे सातारच्या छत्रपतींची पहिली टंगसाळी साताऱ्यात होती, मग रहिमतपूर नावाचं ठिकाण जे जवळच आहे साताऱ्याच्या जवळ आहे तिथे पाडली गेली ह्याची नोंद आहे. आणि पुढे मात्र बाजीरावाच्या काळामध्ये ती त्यांच्या पुण्यात ती आणली गेली आणि पुण्यातनं त्याचे परवाने म्हणजे रितसर त्याला एक काय म्हणतो की एक परवाने देऊन ती नाणी टंगसाळी पाडायचे, सावकारांना परवाने देऊन वेगवेगळ्या ठिकाणी टंगसाळी चालू केल्या गेल्या, कारण मोठ्या प्रमाणात व्यवहार व्हायला लागले, राज्याचा विस्तार वाढायला लागला, त्यामुळं पैशाची गरज अधिक भासायला लागली, त्यामुळे त्या सावकारांना त्याचे हे दिले जायचे आणि ती नाणी पाडली जायची सगळीकडे. मग
1: मराठा नाण्यांचे प्रकार काय सांगाल, म्हणजे किमतीनुसार आणि धातू वापरलेला?
0: किमतीनुसार म्हणलात तर काय झालं की होन हा मी म्हटलं तसा हा शिवाजी महाराजांचा एक होन होता, त्याच्यानंतर पुढे होनाचे तीन

0: प्रकार येतात ऍक्च्युली. त्यात धारवाडी, नावलगुंदी आणि निशाणी हे स्वराज्यात पाडलेले होऊन होते, पण हे आज ओळखता येत नाहीत वेगळे, कारण त्याच्यावरचा जो मजकूर असतो तो सारखा असतो आणि ते अत्यंत कमी प्रमाणात आहेत. दोन येतो तो शिवराई पैसा किंवा छत्रपती पैसा म्हणलं ते, की जी तांब्याची नाणी असायची आता त्याचे, आणि तिसरं म्हणजे रुपया किंवा चांदीची जी नाणी पाडली जायची ती. आणि मग त्या काळात मोहरा पाडल्या जायला चालू केल्या, की ज्या मुघल याला धरून होत्या त्याचं कन्वर्जन किंवा आपण जे बदल म्हणतो ते असं होतं की 3 रुके म्हणजे 1 पैसा व्हायचा, 4 पैसे म्हणजे 1 आणा व्हायचा, 16 आणे म्हणजे 1 रुपया व्हायचा, आणि 12 ते 15 रुपये म्हणजे 1 मोहर व्हायची. आणि खोन हा छोटा असल्यामुळे 3 रुपये म्हणजे 1 खोन धरला जायचा. आता ह्याची किंमत ठरायची कशी, तर त्या धातूच्या शुद्धतेवर त्या किमती ठरायच्या. हे सावकार ठरवायचे, ज्यांना परवाने मिळायचे ते त्याची शुद्धता पाहायचे, ते त्या नाण्याचं सगळं वजन माप सगळं बघायचे. एका प्रदेशातली दुसऱ्या प्रदेशात नाणी आली की त्यांच्या शुद्धतेप्रमाणे, म्हणजे तुमच्या 100 नाण्याला आमचे नाणी 105 भरावी लागतील किंवा असे. आणि हा जो फरक मिळायचा त्याला बट्टा म्हणायचे. त्यामुळे जो आत बट्ट्याचा व्यवहार झाला तो तसा, कमी अधिक ती भरायची त्या शुद्धते. आता चांदोरी जी नाणी म्हणतो आपण की तेव्हा होती, आता तेव्हा 2 प्रकार झाले, की एक गावाच्या नावाने नाणी ओळखली जाऊ लागली आणि काही त्याच्यावर असलेल्या चिन्हांच्या नावाने मराठी नाणी ओळखली जाऊ लागली. म्हणजे पुण्याचा अंकुशी, आता पेशव्यांना गणपती हा त्यांचा आराध्य दैवत असल्यासारखा होता, त्यामुळे त्यांनी गणपतीची काही चिन्ह नाण्यावर छापली आणि त्या नावाने ती नाणी प्रचलित झालेली दिसतात. त्यामुळे अंकुशी रुपया हा पुण्यासाठी पुण्याचा होता, किंवा चाकणचा श्री शिक्का होता, त्याच्यावर श्री हे मोठं चिन्ह यायचं म्हणून त्याला श्री शिक्का म्हणायचे. किंवा तसाच पुण्याचा नागफणी म्हणून होता, नागाच्या फण्यावर जो 10 आकडा असतो तशा पद्धतीचं एक त्याच्यावर चिन्ह येतं, त्याच्यावर त्याला नागफणी म्हणायचे. आणि गावावरून म्हणला तर चांदोरी किंवा वाई शिक्का, बागलकोटी, सुरती अशी नाणी काही होती.
1: आणि गावाची नावं बदलली की तर नाण्यांमध्ये फरक होत असे.
0: मराठ्यांच्या नाण्याचा आणखीन एक विशेष असा आहे की त्यांनी बरीच औरंगजेबाच्या काळामध्ये त्यांनी धर्मवेडापाई भरपूर आपल्या इथल्या गावांची नावं बदललेली होती. ती मराठ्यांनी परत आपली नावं आणायचा प्रयत्न केलेला नाण्यांवर दिसतो आणि ती दुहेरी नावं मराठ्यांच्या टंगसाळींवर दिसतात. त्याची उदाहरण म्हणजे सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे पुण्याचं नाव. औरंगजेबाचा एक नातू होता, त्याचं नाव होतं मुहिया अल्मिला. तो पुण्यात गेला आणि त्याच्या नावाने त्याचं नाव त्यांनी पुण्याचं नाव बदलून मुहियाबाद हे केलेलं होतं. मराठ्यांनी आल्यावर त्यांच्या नाण्यावर मुहियाबाद उर्फ पुना असं नाव परत आणलेलं दिसतं. म्हणजे त्यांनी बदललेलं नाव हे मुहियाबाद होतं, पण नंतर पुणे हे नाव आणलं ते आपल्याला दिसतं. तोच प्रकार चाकणचा होता. चाकणचं नाव मोमिनाबाद गेलेलं होतं, तर त्या नाण्यावरती मोमिनाबाद चाकण असं नाव येतं. म्हणजे पूर्वीचं नाव जे त्यांनी बदललं होतं औरंगजेबाने ते परत चाकण आणलेलं आपल्याला नाण्यावर दिसतं. ते जाफराबाद चांदोरचं दिसतं आणि हे मात्र औरंगजेबाच्या नावं बदलली होती त्या बाबतीतच दिसतं. नाशिकचं नाव शहाजांनी गुलशनाबाद केलेलं होतं, ते मात्र मराठ्यांच्या नाण्यावर गुलशनाबादच येतं, तिथे नाशिक नाही लिहिलेले आहेत. हाय, म्हणजे असं दिसतं की ती जी काही मुद्दाम केलेला आहे हा बदल होते ते जाणून बुजून परत मराठ्यांनी आपली नाणी नाण्यांवर आणायचा प्रयत्न केला. आणि आपली
1: आणि परत नाण्यांवरती जेव्हा ते आलं तर इतिहासाचं फार मोठं साधन झालं, इतिहास
0: समजून घेण्यासाठी. अगदी
1: अगदी. टांगसाळीचा तुम्ही वारंवार उल्लेख करतायत, मराठा नाणी कोणकोणत्या टांगसाळींमध्ये तयार होत असत?
0: मराठा जर टांगसाळी म्हणल्या किंवा टांगसाळीप्रमाणे जवळजवळ 100 पेक्षा जास्त मराठा टांगसाळी माहिती आहे आज.
1: 100
0: हो, त्या प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात आहेत, दक्षिण भारतात आहेत, आणि जिथे जिथे मराठे गेले तिथे त्यांनी टंगसाळी चालवल्या. म्हणजे अगदी बनारस, हरिद्वार, आटकेपार झेंडे रोवले आपण जे म्हणतो ते आपल्याला आजही लाहोरमध्ये लाहोरचं नाव दारुल खिलाफत होतं असं नाण्यांवरती येतं पूर्वीपासून. मराठ्यांचं तिथं राज्य 1758 आणि 1759 मध्ये मराठा अगदी एक वर्षभर तिथं होते. राघवादादांनी लाहोर घेतलं, मुलतानचा भाग घेतला. आजही तेव्हाच्या मराठाच्या मराठा नाण्यावरती तिथल्या जरीपटका पाहायला मिळतो. त्यांनी त्यांचं चिन्ह म्हणून त्या लाहोरवरती मोठा जरीपटका छापला, हे अगदी आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. तसंच पाकिस्तानमधल्या मुलतानमध्ये मराठ्यांनी नाणी पाडल्याचे दाखले आहेत आणि नाणी मिळतात, सरहिंदमध्ये मिळतात. त्यामुळं भारतात जिथे जिथे त्यांची सत्ता गेली तिथे तिथे त्यांनी नाणी पाडली. कमी अधिक प्रमाणात तो कार्यकाळ होता, कारण जेवढ्या वेळ त्यांची तिथे सत्ता होती आणि लागत होतं तिथे नाणी पाडली गेली. आज त्याच्यावर भरपूर काम होऊन त्याच्याहून बऱ्याचशा नव्या मराठ्यांच्या टंगसाळी आलेल्या आहेत माहितीत.
1: पण त्या टंगसाळीचा उल्लेख त्या नाण्यावरती
0: असतो. त्या नाण्यांवरती त्या टंगसाळीचं नाव असतं. तो जो मुघल बादशाह तेव्हा राज्यकर्ता होता दिल्लीत, तो जरी अगदी त्याला आपण पपेट रुलर म्हणू असा असला तरी त्याचं नाव त्या कराराप्रमाणे असायचं, त्यामुळे ते असायचं. त्याच्यावर त्याची फासली किंवा हिजरी ही तारीख असायची, त्यामुळे ते कधी पाडलं ह्याची तारीख कळते.

0: मग चिन्ह जर असतील मराठ्यांनी घातलेली, की जसं मी म्हटलं जरी पटका घातलाय, तर तो त्याच्यावरती दिसायचा की ते अधोरेखित करायचं की मराठ्यांचं नाणं आहे. कारण तिथं शिखांची पण सत्ता होती अशा काही भागात, की ओव्हरलॅपिंग सत्ता एकमेकाच्या दिसायच्या. पण मग ती ह्या चिन्हांवरून लक्षात येतं की हे मराठ्यांनीच पाडलेलं नाणं आहे ह्या ठिकाणी.
1: मराठा चलनाचा प्रसार महाराष्ट्राभर झाला तुमच्या बोलण्यात, नाही आत्ता समजलंच, पण ते प्रदेश पुन्हा एकदा सांगितलं तर बरं होईल.
0: प्रदेश म्हणलं तसं प्रामुख्याने हे तीन भाग म्हणजे आपल्याला आयडेंटिफाय करता येतात, की सगळ्या दक्षिण भारतात अगदी तंजावर पर्यंत, कारण तिथे तर मराठ्यांची सत्ताच होती, त्यामुळे ज्या पद्धतीने सोन्याची नाणी शिवाजी महाराजांनी पाडली तशी तंजावरच्या भोसले घराण्यांनी नाणी पाडलेली आपल्याला पाहायला मिळतात. त्याची डिनॉमिनेशन किंवा वजनाप्रमाणे त्याचं जे परिमाण होतं ते मात्र बदललेलं दिसतं. तिथं कासू म्हणून छोटी नाणी पाडायची तांब्याची, तर तिथं त्यांनी त्या पद्धतीने नाणी पाडली. किंवा फनम नावाचं अगदी छोटं नाणं पाडायचे सोन्याचं, ती त्यांनी तिथे चलनाला ती नाणी वापरली. उत्तरेत त्यांनी चालू प्रथा होती त्याच्याप्रमाणे नाणी पाडली, त्यामुळे ती अगदी अटकेपर्यंत मराठ्यांनी नाणी पाडलेली. मग वृंदावन, मथुरा, दिल्ली ह्या सगळ्या ठिकाणी, किंवा मध्ये ग्वाल्हेर, तुमचं उज्जैन, ह्या सगळ्या ठिकाणी मराठ्यांची नाणी, झाशी.
1: पण हा तुम्ही सांगताय तो सत्ता स्थापनेचा रूट असं म्हणूया, पण व्यापारासाठी पण ही नाणी वापरली गेलीच असतील ना, त्याच्याबद्दल काय?
0: स्थापन झाली की व्यापारासाठी ती नाणी ओघानी लागायचीच. आणि मग ते काय आहे की
1: सत्तेशिवाय व्यापार झाला नाही असं म्हणताय.
0: तिथे व्यापार होताच आधी, तिथे त्यांची चलनी नाणी होती, पण आता आमची सत्ता आली दाखवण्यासाठी म्हणून ही नाणी पाडली जायची. राजा बदलला, जसं आज आपण इंग्लंडमध्ये बघतो की राजा बदलला की त्यांचं नाणं बदलतं आणि त्या नव्या राजाचा चेहरा त्याच्यावर येतो, अगदी त्याच संकल्पनेवर ते थोडंफार चालायचं की इथं आलंय, आता आमची सत्ता आलेली आहे आणि आता आमची नाणी चालतात. ती मोरओव्हर त्याचा पूर्ण पॅटर्न काही बदलला जायचा नाही. कारण जसं आपण म्हणतो की उद्या अमेरिकेतला डॉलर आणून भाजीवालीला दिला, तर ती भाजीवालीला तिचं किंमत जास्त असेल तरी ते बघितलंच नाही म्हटल्यावर ते चालायचं नाही, चालणार नाही चालेल. तसंच तेव्हा होतं,
1: आणि प्रत्येक देशाची म्हणून करन्सी असतेच ठरलेली,
0: त्यामुळे ते तसं चालाय. पण तेव्हा करन्सीला पॅरामीटर हा वेगळा होता, त्याची इंट्रेन्सिक व्हॅल्यू होती. पण ते त्यांच्या नजरेत बसलेलं होतं की बाबा हे नाणं आज इथं चालतं, की पुण्याच्या आजूबाजूच्या भागामध्ये अंकुशी रुपया हा चालतो, किंवा चांदोरच्या भागात चांदोरी रुपयाचं प्रत ही चांगली असते, त्यामुळे तो कुठेही घ्यावा, त्याला जरा वाईट ऍक्सेप्टन्स असायचा असं म्हणा. त्यामुळे त्या पद्धतीची नाणी चालवायची, पण आपली चिन्ह किंवा आपली टंगसाळीची नावं हे त्याच्यावर घालायची, आणि त्याच्यावर उलटा अभ्यास करून कळतं की बाबा ही त्यांनी तिथे पाडलेली होती. किंवा आपण जर त्यांच्या कधी तिथे स्वाऱ्या केल्या, कधी त्यांचं राज्य होतं हे पाहिलं, तर त्या तारखांवरनं उलटी आयडेंटिफाय करता येतात की ही ह्या तारखेला त्यांची म्हणजे ह्या साली मराठ्यांची सत्ता होती, म्हणजे ही मराठ्यांची नाणी आहेत त्या प्रभागातली.
1: मराठेशाही अस्तंगाला गेली आणि डच आले, पोर्तुगीज आले, इंग्रज आले, या सगळ्यांच्या राजवटीमध्ये मग या मराठेशाहीतल्या नाण्यांचं स्थान काय राहिलं?
0: काय होतं की बऱ्याच म्हणजे अगदी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेला सुद्धा सांगितलं जातं की ईस्ट इंडिया कंपनी तेव्हा नुकती आलेली होती आणि त्यांनी शिवाजी महाराजांना परमिशन मागितली होती की आमची नाणी तुमच्या राज्यात चालू द्या. तर म्हणजे त्यांनी इतकं साधं उत्तर दिलं होतं की ते म्हणले तुमचं जर चलन चांगलं असेल तर आमच्या राज्यात चालेल. म्हणजे त्यांनी नाही म्हणलेलं नव्हतं, त्यांच्या वखारी अगदी थोड्या प्रमाणात होत्या तेव्हा. एका वेळेला दोन तीन मॉनिटरी सिस्टीम चालायच्या एका ठिकाणी, हे अगदी कॉमन होतं कुठल्याही भागात, म्हणजे महाराष्ट्रातच असं नाही, भारतात कुठेही त्या मॉनिटरी सिस्टीम पॅरलेल चालायच्या. कारण शेवटी लोकांना त्या धातूची किंमत लागायची, त्यामुळे एखाद्या राजाच्या खजिन्यात वेगवेगळ्या प्रांतातली नाणी सुद्धा गोळा झालेली असायची, नंतर तो त्याची वितळवून आपल्या पद्धतीने नाणी पाडायचा ही वेगळी गोष्ट झाली. पण मॉनिटरी सिस्टीम ज्या ओव्हरलॅपिंग होत्या, त्यामुळे मग ह्यांनी एकमेकावरती कुरघोड्या करून त्यांच्या प्रदेशात आपली नाणी चालवायला बघितली वगैरे, असेही काही प्रकार दिसतात. म्हणजे औरंगजेबाच्या प्रदेशामध्ये ब्रिटिशांनी आपली नाणी चालवायला प्रकार केला होता आणि प्रयत्न केला होता, जो त्यांनी मोडून काढला हे दिसतं थोड्याफार प्रमाणात.
1: पण मराठेशाहीतली नाणी किती काळपर्यंत चलनात राहिली?
0: 1850 पर्यंत कोल्हापूरच्या गादीची टंगसाळ चालू होती. म्हणजे 1818 खरं म्हणजे मराठेशाही संपली असं आपण म्हणतो, पण त्याच्यानंतर सुद्धा ती नाणी होती. तसंच ईस्ट इंडिया कंपनी पुण्यात जो चालायचा तो अंकुशी रुपया हा चालू ठेवला होता, तारखा त्यांनी त्यांच्या पद्धतीने घातल्या, हळूहळू त्यांनी ती बंद करून त्यांची नाणी चलनात आणली. वन फाईन डे इतकं व्यापक असलेलं चलन तुम्हाला बंद करता येत नाही हे त्याच्यावरनं दिसतं, आणि त्यामुळे ते चलन काही काळ कंटिन्यू केलं. अगदी एक उल्लेख मिळतो की लोकमान्य टिळकांनी जेव्हा स्वराज्याची मुवमेंट, तेव्हा त्यांनी सुद्धा स्वराज्याचं हे चलन असल्यामुळं तुम्ही चालू ठेवा असं सांगितलेलं होतं. की जे छत्रपती पैसा आपण म्हणतो, कारण ती खूप प्रमाणात अगदी कोकणात इकडे तिकडे सगळीकडे तो छापला जायचा आणि तो व्यापक प्रमाणात छोट्या छोट्या गावांमधनं चालायचा आणि त्याची किंमत मूल्य अगदी कमी असल्यामुळं सामान्य माणसाच्या सुद्धा तो हाताळण्यात होता तेव्हापर्यंत.

0: तर हे आपल्याला दिसून येतं.
1: महादेव गोविंद रानड्यांचं नाव मगाशी तुम्ही सांगितलं होतं आपली मुलाखत सुरू होण्याआधी, तर त्या तो ऐकायला आवडेल, त्यांनी केलेला अभ्यास नाण्यांच्या संदर्भातला.
0: महादेव गोविंद रानड यांनी बऱ्याच भारतातल्या म्हणजे किंवा तेव्हाच्या ज्या सिस्टीम्स होत्या त्या एक पद्धतीने अभ्यास करून त्या ब्रिटिशांनी राखाव्यात किंवा त्या टिकवाव्यात याच्यासाठी प्रयत्न केलेले अभ्यासपूर्वक प्रयत्न दिसतात. ब्रिटिशांचं म्हणणं काय होतं की इथे आलेली जी नाणी आहेत किंवा ही जे पद्धतीचे सगळे राजे नाणी पाडतात ह्याला काही सिस्टीम्स नाही आहेत, तर त्यांनी हे खोडून काढण्यासाठी म्हणून करन्सीज अँड मिंट्स अंडर मराठा रूल असा एक पेपर पब्लिश केलेला होता आणि तो रॉयल एशियाटिक सोसायटीमध्ये 1890 साली वाचून दाखवलेला होता. त्याच्यात त्यांनी ही सिस्टीम कशी चालते, त्याचे डिनॉमिनेशन्स काय, त्याचे म्हणजे रुपयाचे कमी कमी भाग कसे होत जातात, त्याची शुद्धता कशी तपासली जाते, त्याचे सावकार ह्याचा विनिमय कसा करतात, त्याच्यासाठी आमच्या म्हणजे क्वालिटी टेस्टिंग कसं होतं, हे सगळं त्यांनी मांडून हे चलन चालू राहावं याच्यासाठी एक छोटा प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळतो.
1: आणि एका रेव्हरंटचा पण तुम्ही उल्लेख केला होता.
0: हो, एक त्याच्या आधीचा अभ्यास खरा म्हणजे एक रेव्हरंट होता ज्याचं नाव होतं जेई अॅबट. हा कोकणामध्ये धर्मप्रचाराचं मुख्यत्वे काम करायचा आणि त्या भागात मी म्हटलं तसं छत्रपती पैसा किंवा शिवराई ही प्रचंड प्रमाणात चलनात होती. हे बघून त्याला कुतूहल वाटलं की इतक्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीची एकच प्रकारचं नाणं ज्याच्यावर वेगळी वेगळी चिन्ह आहेत, हे बघून त्यांनी जवळजवळ 25,000 नाणी गोळा केली आणि त्याचा एक अभ्यास करून एक कॉर्पस करून 150 याच्यामध्ये प्रकार आढळतात असा आणि काही त्याच्यावर त्याची मतं किंवा त्याचे अभ्यासपूर्ण एक हे मांडली की मतं मांडली की ही कशा पद्धतीने हे नाणे होतं. तर त्याचा प्रिलिमिनरी स्टडी ऑफ शिवराई और छत्रपती कॉइन्स बाय जेई अॅबट म्हणून ते छोटं हे पब्लिश्ड आहे ज्याच्यामध्ये त्यांनी खरा पहिला अभ्यास केलेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढे मात्र ह्याचा बऱ्याच जणांनी अभ्यास केला, अगदी इतिहास संशोधक मंडळातले गह खरे त्यांनी त्याच्यावर भरपूर अभ्यास केलाय, पूर्वीची कागदपत्र काढलीत आणि सगळीकडे पब्लिश केलेली.
1: नाण्यांचा अभ्यास आणि नाण्यांचा संग्रह करणं या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत असं म्हणूया आपण. तुम्ही नाण्यांचे संग्राहक पण आहात, तुमच्या संग्रहामध्ये आज काय खजिना आहे?
0: माझ्या संग्रहामध्ये आता मराठा नाण्यांच्या ह्यानी म्हणायचं तर शिवाजी महाराजांचा होऊन माझ्या संग्रहात आहे. त्याच्याहून काही पुढे म्हणजे
1: वेगळं काय आणखी
0: त्याच्याहून काही त्याच्या पुढे काही जात नाही. पण बाकीची सुद्धा मग मी म्हटलं तसं मुहियाबाद उर्फ पुना ही नाणी आहेत किंवा तारा राणींनी एक मोहीम चालवलेली जेव्हा होती कोकणच्या भागात तेव्हा त्यांनी काही टंगसाळी चालवल्या ज्याची नाणी अत्यंत दुर्मिळ आहेत की त्याच्यामध्ये भूदरगड येतं, ती अगदी थोडी नाणी आहेत. किंवा पर्नाळ्याची नाणी येतात ती कमी येतात, किती पन्हाळा किल्ल्या
1: पन्हाळा म्हणजे पन्हाळा
0: किल्ला पन्हाळा त्याची नाणी कमी येतात ही माझ्या संग्रहात आहेत. किंवा साताराला जी नाणी पाडली गेली त्याला सातारा म्हणून टंगसाळ येते किंवा किला सातारा म्हणून एक साताराला नाव होतं त्याच्या नावाने त्या टंगसाळीच्या नावाने नाणी पाडली गेली ती कमी येतात. किंवा मराठेशाहीच्या अगदी शेवटी फुलगाव हे एक मोठं ठिकाण झालेलं होतं जिथं फुलशहारी रुपये म्हणून पाडले गेले त्याच्यावरती जास्वंदीचं छोटस फूल छापलं जातं, अंकुश असतो आणि खाली जास्वंदीचं फूल येतं, ती नाणी आहे.
1: अंकुशी रुपया
0: पुण्याचा अंकुशी रुपया आहे तर अगदी आजही भरपूर मिळतं, म्हणजे ज्यांना संग्रहक आहेत त्यांना माहिती आहे की ईस्ट इंडिया कंपनीचे रुपये आणि पेशव्यांचे रुपये आणि म्हणजे ते अंकुशी रुपया हा वाईड स्प्रेड चलन होतं त्यामुळे ते भरपूर मिळतं. पण त्या अंकुशी रुपयाच्या खाली फुलगावमध्ये पाडलेल्या नाण्यांच्या खाली एक छोटंसं जास्वंदीचं फूल येतं जे कमी येतात की अशी दुर्मिळ नाणी, कारण संग्रहकाला ती दुर्मिळ असणं आणि त्यातनं काहीतरी इतिहास समोरच्याला सांगणं हे जास्त आवडीची गोष्ट असते. किंवा लाहोर मुलतान सरहिंद ही सगळी नाणी माझ्याकडे आहेत जी पाकिस्तानमध्ये मराठ्यांनी चालवलेली होती, ती अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी.
1: खरंच बघायला हवा तुमचा संग्रह खरोखर. एक नाणी जमवणं आणि अभ्यास या दोन्ही एका बरोबरच चालणाऱ्या गोष्टी आहेत, वेगळं आपण करू शकत नाही. हा अभ्यास तुम्ही कसा केलात?
0: आधी ते नाणी जमवण्यापासून चालू होतं आणि मग त्याचा अभ्यास होतो. कुठलाही संग्रहक म्हणून मी सांगतो की हळूहळू काय होतं की अगदी छोटी नाणी पहिल्यांदा घेतली जातात, मग त्याचं कुतूहल वाढतं, मग आपण आजूबाजूच्यांना विचारतो. आणि आज इंटरनेटच्या 21व्या शतकात भरपूर इंटरनेटवर माहिती आहे, भरपूर पुस्तकं आहेत, लिटरेचर आहे, ह्याच्यावर होणारे एक्झिबिशन्स आहेत, ह्याच्यावरती होणारे म्हणजे ऑप्शन्स आहेत, ह्याचे पॅरामीटर म्हणजे पूर्वी किमतींचे अंदाज नसायचे पण आता त्या किमती कळण्यासाठी म्हणून बरेच ऑप्शन हाऊसेस ग्रेडिंग सिस्टीम्स ह्या वर्ल्ड वाईड आहेत ज्या भारतातही चालतात. त्यामुळे हे मोठं व्यापक फील्ड झालेलं आहे. त्यामुळे ह्या गोष्टी आता बरेच नवे संग्रहक झालेत आणि मराठा तर जिव्हाळ्याचा विषय आपला की मराठा नाणी मराठा इतिहास, त्यामुळे भरपूर ह्याचे संग्रहक आज महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर सुद्धा आहेत.
1: इतिहास जाणून घेण्यापलीकडची गोष्ट तुम्ही सांगितलीत की या सगळ्या नाण्यांचा एक व्यवसाय म्हणून याच्याकडे बघणारी पण एक जमात आहे ना,
0: भरपूर
1: आणि खूप लोक जगभरात याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत, त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल.
0: व्यवसाय म्हणून काय झालं की जसं त्याचं कुतूहल वाढायला लागलं तसे त्याच्या किमती वाढायला

0: पूर्वी एक जी सामान्य गोष्ट होती की मी तुला एक नाणं देतो आणि तू मला एक नाणं दे,
1: बार्टर
0: एक्सचेंज.
1: एक्सचेंज
0: हा बार्टर एक्सचेंज म्हणून लहानपणी जे आपल्याला माहिती होतं त्याच्या पलीकडे जाऊन त्याच्या किमती वाढत वाढत आता गगनाला भिडल्यात. म्हणजे काही नाणी ही म्हणजे किंमत सांगणं हे योग्य नाही, पण ती घरांच्या किमती एवढी नाण्यांच्या किमती आहेत काही काही. त्यामुळे ते एवढ्या मोठ्या प्रमाणाला तो व्यवसाय पोहोचलेला आहे. म्हणजे एखादा ऑक्शन जर झाला तर कमीत कमी त्याच्यात एक 2-4 कोटी रुपयाची नाणी एखाद्याला विकायला असतील तर तो ऑक्शन सक्सेसफुल होतो असं ते ऑक्शन हाऊसेस म्हणतात. आणि हे भारतात अगदी दर महिन्याला चाललेले ऑक्शन आहेत.
1: ऑक्शन हाऊसेस आहेत ही सगळी
0: भरपूर आहेत.
1: म्हणजे जशी चित्रांची ऑक्शन होते,
0: जशी चित्रांची ऑक्शन होतात तशी नाण्यांची ऑक्शन होतात. आणि महाराष्ट्रातच कमीत कमी 4-5 ऑक्शन हाऊसेस असतील आज की जे मोठ्या प्रमाणात ना त्याचं पुण्यामध्ये होतात, मुंबईमध्ये होतात, नाशिकमध्ये होतात आणि भारतभर तर होतातच होतात.
1: मिळवतात कुठनं नाणी ही सगळे?
0: नाणी मिळायचे मुख्य स्त्रोत म्हणजे एक तर ज्याला सराफा बाजार किंवा सोनार म्हणतात ते, कारण त्यांच्याकडे धातूला मूल्य असल्यामुळे चांदीची नाणी बऱ्याच वेळा पूर्वी आटवायला यायची. काहींनी ठेवलेली असतात तर ती विकली जातात आणि त्यात काही दुर्मिळ असतील तर मग बरं संग्रह नक्कीच घेतो. दुसरा म्हणजे नद्यांमधून नाणी भरपूर मिळतात.
1: दोह
0: आहेत, नद्या तीर्थक्षेत्र असतं तिथे लोक नाणी टाकतात, नदीमध्ये वाहतात, त्यामुळे नद्यांमधून नाणी बऱ्या मोठ्या प्रमाणात आजही उपलब्ध होतात.
1: किंवा देवासमोर पण नाणी
0: ठेवलेली नाणी असतात त्यातनं मिळतात. म्हणजे तिरुपतीच्या हुंडीमधल्या नाण्यांचा एक वेगळं कॅटलॉग आहे की अर्पण केलेली लोक पूर्वीपासून जी नाणी आहेत मग त्याचं एक त्यांनी पुस्तक सारखं छापलंय की ज्याच्यामध्ये इतक्या प्रकारची नाणी आहेत. मग त्यामुळे अशा पद्धतीने सरकारी खजिन्यांमधनं पूर्वीचे जे आहेत त्याच्यामधनं मिळतात काही. की स्टेटची जी कॉइन्स असतात ती ते संस्थानिक आहेत त्यांच्याकडे बऱ्याच प्रमाणात त्याचे साठे असतात त्यातनं ती अभ्यासाला पुढे येतात.
1: हा हा प्रश्न राहिला विचारायचा तुम्हाला. महाराष्ट्रातली जी संस्थानं आहेत त्यांच्या नाण्यांची काय वैशिष्ट्य सांगतात? सांगलीचं संस्थान म्हणा, सातारचं संस्थान म्हणा.
0: सांगलीचं संस्थान म्हणून नाणं नाही सांगण्यापेक्षा सांगलीचं एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण नाणं आहे त्याच्यावरती शाह आलमच्या नावाने ते नाणं येतं. ते मिरजच्या पटवर्धनांचं पटवर्धन होते तिथे. त्यांना पेशव्यांनी म्हणजे पंतप्रधानांनी ते तिथे ही दिलेले होते जहागिरी. त्यांचं आराध्य दैवत गणपत, त्यामुळे गणपतीच्या खाली शाह आलम लिहिलेलं नाणं हे त्यांचं आणि वरती देवनागरीमध्ये श्री गणपती आणि खालच्या बाजूला शाह आलमचं नाव असं पटवर्धनांचं नाणं येतं.
1: नांदत होते
0: एकत्र. ते त्यांच्यासाठी ती मॉनिटरी सिस्टीम होती त्यामुळे ते काही डेलिबरेटली केलेला हा काय हे नव्हता, पण तो त्यांच्या आणि एका बाजूला पंतप्रधान लिहिलेलं येतं त्यांच्या. तशीच बाकीचे पण संस्थानं होती. मग तुम्ही शिंदे म्हणा, होळकर म्हणा, यांनी पुढे आपापली नाणी चालू केली. काही संस्थानांची नाणी ब्रिटिश काळामध्ये पण चालली कारण ब्रिटिशांनी त्यांच्यावरती वेगळ्या अटी घातलेल्या होत्या आणि त्यांनी त्यांच्या ह्यांनी नाणी पाडायला लावली त्यामुळे तीही पुढे चाललेली आपल्याला पाहायला मिळतात काही संस्थानांची. पण कालोगात नंतर ती हळूहळू बंद झालेली पाहायला मिळतात. म्हणजे अगदी अहिल्याबाई होळकरांची नाणी आहेत की तिथे माहेश्वर टंगसाळीचं नाव येतं त्याच्यावरती शंकराची पिंड आणि बेलपान येतं किंवा शंकराचं आयुध म्हणून परशू येतो अशी अहिल्याबाई होळकरांची नाणी येतात. मल्हारराव होळकरांची नाणी येतात, शिंद्यांची नाणी येतात, सावंतवाडीच्या खेमसावन बहादुरांची नाणी येतात ज्याच्यावर त्यांना खेमसावन बहादूर ही पदवी होती म्हणून ते त्याच्यावर नमूद केलेलं येतं त्यांच्या नाण्यावर.
1: डोळसपणे पाहिलं तर अजूनही इतिहास खूप
0: भरपूर
1: ठिकाणी विखुरलेला आपल्याला दिसतो.
0: अगदी.
1: पण त्याच्यासाठी पाहिजे ती चांगली नजर आणि इतिहासाचा शोध घेण्याची इच्छा. आज तुमच्याशी गप्पा मारून खूप वेगळ्या विषयाबद्दल खूप छान माहिती मिळाली. आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपण आज आलात, मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम तुमचे आणि आकाशवाणीचे.
2: श्रोते हो, आताच आपण साध संवाद या कार्यक्रमांतर्गत मराठेशाहीतील नाण्यांचे संग्राहक अभ्यासक अमोल लोमटे यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. यानंतर लगेचच काही क्षणात दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत कार्यक्रम सखी सहेली.
3: कार्यक्रम हॅलो सहेली के लिए कीजिए बस थोडा सा इंतजार.
4: इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक हैं देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.

0: आप सुन रहे हैं विविध भारती।
1: सखियों के दिल की जुबान। हेलो सहेली।

0: रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
1: भारत का गम एक्सपर्ट।
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
3: आणि
4: लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलाइन बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे।

श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. संध्याकाळचे 4:59 आणि 45 सेकंद झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.

0: श्रोते हो, हे आहे पुणे विविध भारती 101 एफ एम, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय एफ एम चॅनेल. संध्याकाळचे 5 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट.
1: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 29 30 41 42.

नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत। श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत द मा मिराजदार लिखित मिराजदारी या त्यांच्या कथासंग्रहातली आजारी पडण्याचा प्रयोग ही कथा। आमच्या घरातली सगळीच माणसं नेहमी या ना त्या कारणांनी आजारी असायची। त्यांच्या बाटल्या घेऊन मी रोज दवाखान्यात जात असे, त्यामुळे दवाखान्यातलं वातावरण माझ्या रोजच्या सवयीचं झालं होतं आणि ते मला भारी आवडायचंही। ती मजेदार चेहरा करून बसलेली माणसं, त्यांच्या हातातल्या बाटल्या, मोठमोठ्या बाटल्या सहज हाताळणारा कंपाऊंडर, गळ्यात डॉक्टरकीची माळ घातलेले आणि सारखे हात पुसणारे डॉक्टर, ते खाटेवर पडणं, औषधांचा तो धुंद

लागणारा वास, एक का दोन गोष्टी कितीतरी, मला हे सगळं इतकं आवडायचं की काय विचारू नका. वाटायचं की इथेच लहानसं घर करून राहावं, औषधांचा सुंदर वास घेत नुसतं फिरावं. त्यातल्या त्यात माझं एवढंच नशीब होतं की मला रोज दवाखान्यात यावं लागायचं, कारण आमच्या घरात नेहमी कोणीतरी आजारी पडायचंच. आई सारखी खोकायची, बाबांना दर 8 दिवसांनी पडसे यायचं, एकदा एका आठवड्यात आलं नाही तर दुसऱ्या आठवड्यात 2 वेळा यायचं. दादा कॉलेजला जात असला तरी त्याचं अंग नेहमी दुखायचं. कधी कधी ताईचे हात दुखायचे, पाय दुखायचे, कधी दोन्ही दुखायचं. तीही गादी टाकून झोपायची. या सगळ्यांची औषधंही मोठी छान असायची, म्हणजे संत्री मोसंबी, सफरचंद, खडीसाखर, बेदाणे, पेढे, गोड औषधं यांचा मारा सारखा चाललेला असायचा. 4 दिवस आजारी पडून अशक्तपणा आला म्हणजे शिराही रोज व्हायचा. हा सगळा प्रकार पाहून आपण आजारी नाही या गोष्टीचं मला अत्यंत दुःख होऊ लागलं. ज्या वस्तू ही सगळी मंडळी आजारी म्हणून खात असत त्या औषध या नावाखाली मोडत असत, त्यामुळे त्यांना हात लावायची मला सक्त मनाई असे. ही औषधं आपणही त्यांच्या बरोबर घ्यावीत आणि त्यांच्या दुःखात सहभागी व्हावं असं मला फार वाटू लागे. त्यासाठी मी खूप धडपड केली. एकदा मी दादाचं बिस्किटाचं औषध खात असताना त्यांनी माझे कान धरून मला बजावलं, मध्या यापुढे चोरून बिस्किटं खाताना आढळलास ना तर याद राख तंगडी मोडीन. त्यावेळी माझं सबंध तोंड हे बिस्किट नावाच्या औषधांनी भरून गेलं होतं, त्यामुळे मला त्याच्या बोलण्याला काही उत्तर देता आलं नाही. पण यात आता माझी काय चूक झाली हे मला काही समजलंच नाही. आपल्या वडील भावाच्या आजारीपणात आपण शक्य तितकी त्याची सेवा करावी या बुद्धीनेच मी ते केलं होतं, आणि ते चोरून तर मुळीच नव्हतं. मी बिस्किटं खाल्ली हे त्याला कळलं तर मीही आजारी आहे असं त्याला वाटेल आणि तो निष्कारण दुःखी होईल या कल्पनेने मी केवळ तसं केलं होतं. पण वडील माणसांना सरळ सगळं कळलं, एखादी गोष्ट पटली तर ती वडील माणसं कसली ना. या सगळ्या गोष्टींचा मी अंधाऱ्या खोलीत बसून अगदी गंभीरपणे विचार केला आणि आपणही आता लवकरच आजारी पडलं पाहिजे असं ठरवून टाकलं. माझ्या 10-11 वर्षांच्या आयुष्यात मी कधी आजारी होतो ही गोष्ट मला अजिबातच आठवेना. हे जसजसं माझ्या ध्यानात यायला लागलं तसतसं मला अतिशय आश्चर्य वाटायला लागलं. अरे म्हणजे हे काय, काहीतरीच वर्षामागून वर्ष चालली आहेत आणि आपण एकदाही कणत कुथत नाही, औषध घेत नाही, संत्री मोसंबी खात नाही, हा फार अन्याय आहे. हे आधीच माझ्या लक्षात कसं आलं नाही. हळूहळू माझ्या आरोग्याविषयी मला फारच धास्ती वाटायला लागली. आपण एकदाही कधी दुखणे करी नव्हतो ही गोष्ट ध्यानात आल्यावर मला शरम वाटली. छे छे, पण निदान एखाद दुसऱ्या वेळी तरी आपण आजारी पडायचं होतं. टायफॉइड, क्षय, न्यूमोनिया असली मोठमोठी गोड दुखणी मी म्हणतो राहू द्या बाजूला, पण थंडी ताप, खोकला, पडसं यापैकी काहीतरी माझ्या वाटणीला यायचं होतं. निदान मोडशी, हगवण, डोकेदुखी यातलं तरी काही. आपल्या स्वतःच्या मालकीची एकही औषधाची बाटली अजून असू नये, एखादंही साधं इंजेक्शन माझ्या वाटणीला येऊ नये, या विचाराने मला काही सुचेना असं झालं. घरातल्या माणसांचा मला मोठा राग यायला लागला. त्यांचा स्वार्थीपणा पाहून मी अगदी चिडून गेलो. ती मंडळी स्वतःच इतका वेळ आजारी पडत होती की माझ्या वाटणीला कोणतंच आजारीपण येत नव्हतं. ते काय नाही, आपण आजारी पडून डॉक्टरकडून औषध आणायचंच असं मी शेवटी ठरवून टाकलं. मग नेहमीप्रमाणे मी रोजच्या 3-4 बाटल्या घेतल्या आणि डॉक्टरांकडे गेलो. चड्डीच्या खिशात मी स्वतःची बाटली निराळी जपून ठेवली होती, कोणाला कळू नये म्हणून गुपचूप. दवाखान्यात खूप गर्दी होती, खूप माणसं असली म्हणजे मला फार बरं वाटायचं, कारण बराच वेळ दवाखान्यात बसायला मिळायचं ना. शिवाय बसलेल्या माणसांच्या चेहऱ्याकडे बघता येतं, काय छान दिसतात एक एक लोक, वा. कुणाचा चेहरा शिळ्या मुसुंब्यासारखा, कुणी फुटक्या गाडग्यासारखं दिसतं, आणि आवाज तर सगळ्यांचे इतके लहान असतात म्हणता, वा वा फारच छान. हळूच मी खुर्चीवर बसलो आणि लोकांकडे टकामका बघू लागलो. काही लोक कणत होती, कुणी इंजेक्शन करून बसले होते, आपल्या दंडावरल्या पिवळ्या डागाकडे मोठ्या फुशारकीनी पाहत होते. त्यांच्याकडे पाहून मला त्यांचा फार हेवा वाटू लागला. हळूहळू पुष्कळ लोक गेले. मग मी 3-4 औषधांच्या बाटल्या भरून घेतल्या आणि नंतर हळूच माझी छोटी बाटली डॉक्टरांच्या टेबलावर सरकवली. म्हणालो, डॉक्टर डॉक्टर काहीतरी इंग्रजीमध्ये लिहित होते. मान वर न करताच ते म्हणाले, काय रे

0: घेतलीस ना सगळी औषधं?
1: हो घेतली ना. मग आता काय? मी थोडासा घुटमळलो, घाबरलोही, आणि मग हळूच म्हणालो, डॉक्टर मलाही थोडंसं औषध पाहिजे हो. डॉक्टर दचकून मान वर करून म्हणाले, तुला औषध आणि ते रे कशाला? हा प्रश्न मोठा अवघड होता. आता औषध कशाला म्हटल्यावर काय सांगायचं? औषध असतं बरं व्हायला, आणि मला बरं व्हायचं नव्हतं, आजारी पडायचं होतं खूप दिवस. काय सांगावं मला काही सुचेना. असं करत करत मी उभा राहिलो आणि मग गंभीर चेहरा करून म्हणालो, डॉक्टर औषध घ्यायला आजारी असावं लागतं नाही? मग केव्हाही? मग मी आजारी आहे का हो? हे ऐकून डॉक्टर हसायलाच लागले. आहे आहे का म्हणजे काय? तुला कळत नाही का? नाही तसं नाही, पण तुम्ही बघा ना. अरे पण तुला काही वाटतंय का? मला वाटतंय मी आजारी आहे म्हणून, मी बेधडक सांगितलं. असं? बर, मग ये बघू इकडे, आपण तपासूया तुला. असं म्हणून डॉक्टरांनी मला खाटेवर झोपायला सांगितलं. त्या गुलगुलीत खाटेवर झोपताना अशी काही मजा वाटली म्हणता. इतक्या वेळा आपण दवाखान्यात आलो, पण या खाटेवर पडायचं काही सुख कधी मिळालेलं नव्हतं. डॉक्टर ती छान नळी आपल्या छातीवर पोटावर लावतील, तपासतील, कदाचित कदाचित इंजेक्शन सुद्धा देतील, नाही कुणी म्हणावं, मग कसलं तरी औषध प्यायला म्हणून बाटली भरून देतील. आ हा हा हा, आपल्याला ही स्वतंत्र बाटली मिळायची तर एकूण दादाची आणि ताईचीच ऐट नको एवढी. मीही आजारी पडतो म्हटलं. आनंदाने मनातल्या मनात उड्या मारत आणि असा विचार करत मी खाटेवर लोळत होतो, तेवढ्यात डॉक्टर आतल्या खोलीत आले. त्यांनी मला तपासलं, इकडे तिकडे पालथं वळायला सांगितलं, गळ्यातली नळी छातीवर लावली, जीभ बघितली, तेव्हा मला अगदी धन्य धन्य वाटायला लागलं. आणि त्यांनी जेव्हा पोटावर एकदम टिचकी मारली तेव्हा तर मला खूप हसायलाच आलं. मग मी डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टर इंजेक्शन द्या बरं का, ताईला आणि दादाला खूप झालीत आतापर्यंत, आता मला पाहिजे, हां निदान एकदा तरी. डॉक्टर म्हणाले, हो का? मग क्षणात माझ्या मनात एक धाडसी विचार चमकून गेला. अगदी खाजगी आवाजात मी डॉक्टरांना विचारलं, डॉक्टर तुम्हाला ऑपरेशन करता येतं का हो? डॉक्टर माझ्याकडे एकदम बघायलाच लागले, थांबून म्हणले, का रे बाबा? नाही, करायचं असेल तर ते सुद्धा करा, मी काही घाबरत नाही. डॉक्टर का बोलले नाहीत? तर मला वाटतं ते बहुतेक माझ्या सूचनेचा विचार करत असावेत. होय म्हणाले तर फारच चांगलं, ऑपरेशन केलंच त्यांनी तर मग काय, आ हा हा, काय मजा विचारता. तसाच पळत पळत घरी जाईन, सगळ्यांना ऑपरेशन दाखवीन. पण डॉक्टर थंडपणाने म्हणाले, बरे आता असं कर, तू उतर खाली. मी मोठ्या नाखुशीनीच खाली उतरलो, त्यांच्या चेहऱ्याकडे उत्सुकतेने बघू लागलो. हे बघ, तुला काही झालेलं नाहीये, समजलं ना? चांगली ठणठणीत आहे तब्येत तुझी, तेव्हा औषध बिऔषध काहीही नाही, पळ जा घरी जा. डॉक्टरांचं हे बोलणं ऐकून माझी भयंकर निराशा झाली. मी रडकून दिलाच येऊन म्हणालो, हो असं काय हो, द्या ना मला एखादं औषध. अरे तू काय आजारी आहेस का? हे बघ, आजारी पड मग औषध, जा आता जा. असं म्हणून डॉक्टर दुसऱ्या माणसाकडेच वळले आणि त्याला तपासायला लागले. मग मात्र मला कसलीच आशा उरली नाही, माझ्या अंगातलं सगळं बळच नाहीसं झालं. जड पावलांनी मी निघालो आणि घरी आलो, खिशातली बाटली कोपऱ्यात टाकून दिली आणि डोळे भरभरून रडू लागलो, पुन्हा पुन्हा डोळे पुसू लागलो. हा प्रकार झाल्यावर मी आजारी पडायचा ध्यासच घेतला. ध्यानी मनी स्वप्नी मला सगळीकडे तेच दिसायला लागलं, एकसारखं मला वाटायला लागलं मी आजारी पडलो आहे. म्हणजे काय बरं? हां, माझं डोकं खूप दुखतंय, हातपाय खूप दुखतायत, निदान 4-5 वर्ष तरी मी आजारीच आहे. डॉक्टरांनी मला एकदम 10 इंजेक्शनं दिली आहेत आणि सारखं पडून राहायला सांगितलेलं आहे. संत्री मोसंबी चघळत मी अंथरुणावर पडू नये. संत्र्यांचा हा एवढा ढीग झालाय की मी त्यात कुठे आहे हे कुणालाच दिसत नाहीये. माझ्या औषधासाठी शेवटी बाबांनी एक स्वतंत्र हौदच बांधलेला आहे. तरी रात्रंदिवस माझा ताप सारखा वाढतोच आहे, इतका की घरात सगळीकडे भयंकर उकळत आहे.

0: एक ना दोन अशा कितीतरी गोड कल्पना माझ्या डोक्यात येत आणि त्यांचा विचार करण्यात मी गुंगून जाईन. पण गुंगी काही वेळाने उतरे. आपली प्रकृती धडधाकट आहे आणि आपलं बोटही वाकड झालेलं नाहीये हे माझ्या ध्यानात येईल. मग मी मोठा शरमून जाईन. फारच दुःख होईल. काय वाटेल ते झालं तरी अंथरूण धरायचंच आणि औषध आणायचंच असा मी मनाशी दृढ निर्धार केला. त्या दृष्टीने मी निरनिराळे मार्ग हुडकू लागलो. चिंचा खाल्ल्यानी खोकला येतो असं आई अनेक वेळा म्हणल्याचं मला आठवत आहे. म्हणून मी झाडावर चढून खिसा भरभरून चिंचा काढल्या आणि दात आंबेपर्यंत त्या खाल्ल्या. खिसा रिकामा झाला पण खोकल्याची एवढी सुद्धा ढास आली नाही. दात आंबल्यामुळे जेवण मात्र फुकट बुडालं. खूप पोहलं उन्हात भटकलं म्हणजे ताप येतो हे ऐकून मी तोही प्रयोग करून पाहिला. घरी येऊन डेऱ्यातलं थंडगार पाणी प्यायलो पण काही परिणाम झालेला दिसेना. कपाळ हात चाचपून बघितलं तरी ते डेऱ्यातल्या पाण्यासारखंच लागू लागलं. काहीच फरक दिसेना. उलट माझी प्रकृती पहिल्यापेक्षा अधिक सुधारली आहे अशी दाट शंका मला यायला लागली. त्यामुळे तर मी भयंकर अस्वस्थ झालो. सारखा मान खाली घालून विचार करू लागलो. आपण ऐकत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. पुस्तकांच्या विश्वात हरवताना डोळ्यांना मिळते नवी दृष्टी. अक्षरांच्या या सुंदर प्रवासात उलगडते अनोखी सृष्टी. या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 29 30 41 42.
0: मध्यंतरी मी खोटं खोटं आजारी पडण्याचा प्रयोग केला. सकाळी 10 सुमारास जेवायची तयारी झाली असताना मी दोन्ही हातांनी नाक धरून बसलो. आपल्याला काहीतरी झालंय हे वाटेवरच्या चोरालाही पटावं अशा कुशलतेने मी नाक पकडून ठेवलेलं होतं. त्याच दिवशी आजारी पडण्याचं महत्व, कारण मी अभ्यास बिलकुल केलेला नव्हता त्यामुळे त्या दिवशी शाळेत जाणं धोक्याचं होतं. सगळे जेवायला पाटावर येऊन बसले. मीही बसलो. डाव्या हाताने नाक धरून उजव्या हाताने जेवू लागलो. बाबांनी माझ्याकडे संशयाने पाहिलं आणि विचारलं, का रे नाक काय धरलंयस, सोड. कुणीतरी असं विचारावं असं मला वाटतच होतं. मी नाक जास्तच दाबून गेंगाण्या आवाजात सांगितलं,
3: बाबा नाक भयंकर दुखतंय माझं.
0: मी इतकं नाकात बोललो की माझं बोलणं कोणालाच नीट कळलं नसावं, कारण आई खेकसून म्हणाली, नीट बोल की, नाक काय धरून बसलायस बैराग्यासारखा. मी नाक मोकळं सोडलं आणि साध्या आवाजात नम्रपणाने म्हणालो, नाक दुखतंय माझं. त्याबरोबर सगळे जेवायचे थांबले. बाबांनी माझ्याकडे अशा काही अविश्वासाच्या दृष्टीने पाहिलं की मला नाकच मुळात आहे की नाही अशी शंका त्यांना निर्माण झाली असावी. दाताचा घास तर पटकन पानातच पडला. त्यांनी गंभीरपणे विचारलं, केव्हापासून दुखतंय नाक तुझं मधू?
3: रात्रीपासून दुखतंय, झोपेत सुद्धा दुखत होतं.
0: मी सांगितलं, थोडंसं भीतभीतच सांगितलं. त्यांची सगळ्यांची दृष्टी पाहून आपलं काहीतरी बोलायला चुकलंय असं उगीचच वाटलं. रात्रीपासून म्हणजे केव्हा?
3: ती रात्रीची गाडी जाते ना तेव्हा. 9:35.
0: बर, दुखतंय म्हणजे काय होतंय?
3: हा प्रश्न फारच किचकट होता आणि आयत्या वेळी त्याचं उत्तर देणं जरा जबाबदारीचं काम होतं. मी मनाशी किंचित विचार केला.
0: दुखतंय म्हणजे काय होत असतं याची नीटशी कल्पना मला नव्हती ना. पण दादाचं डोकं नेहमी दुखत असे, ते थाड थाड उडतं असं तो नेहमी सांगत असतो. ताईचे पाय दुखतात, त्यावेळी हातापायात गोळे आलेत असं ती म्हणते.
3: नाही, नाक न थाड थाड उडतंय, सारखे गोळे येत आहेत.
0: मी ताड दिशी सांगितलं. त्याबरोबर सगळे हसायला का लागले ते मला काही कळलं नाही. बर बर, आता जेवण झाल्यावर बघू ना तुझ्या नाकाकडे, असं दादानी हसता हसता सांगितलं. आणि जेवण झाल्यावर मला जवळ बोलवून घेतलं. मग पाठीमागे असा काही रट्टा घातला

की मी घाईघाईनी कपडे अंगावर घातले, पिशवी उचलली आणि भराभर पळत शाळेत गेलो. एकंदरीत गोष्टीवरून माझ्या ध्यानात आलं की खोटं आजारी पडणं ही गोष्ट काही तितकीशी सोपी नाही. तेही बरंच अक्कल हुशारीचं काम आहे. आणि ते साध्य करायचं असेल तर खरोखरीच्या आजारी माणसाला विचारून त्यातले महत्वाचे मुद्दे समजावून घेणं आवश्यक आहे. चेहरा किती प्रमाणात उतरवावा, आजार कोणता सांगावा, त्याची लक्षणं कोणती दाखवावीत, हे सगळं विचारल्या वाचून कळणारं नव्हतं. ते विचारून तसं करायला तरी पाहिजे होतं किंवा खरोखरच आजारी पडायला पाहिजे होतं. पण मग आता कुणाला विचारावं? याबाबतीत माझ्या घरातली माणसं तज्ज्ञ होती, पण त्यांची मदत मिळण्याचा काही एक संभव नव्हता. तेव्हा त्यांची नावं मी बाजूला सारली आणि दुसरी कोणी भाग्यवान माणसं भेटतात का ते पाहत हिंडू लागलो. सुदैवानी माझ्या प्रयत्नाला यश आलं. त्या दिवशी संध्याकाळी शाळा सुटल्यावर मी आणि वसंता घराकडे यायला निघालो असताना मला कळलं की त्यांची अक्का नुकतीच बाळंतीण झाली आहे आणि तिला एक सुरेख बाळ झालेलं आहे. ती सारखी बाजेवर पडून असते, शेकोटीला शेक घेते आणि कणत कणत बोलते. एकूण ती आजारी होती तर मग मी तिची मदत घ्यायला काय हरकत आहे? तिला आपण हळूच विचारलं तर ती सांगेल, नाही म्हणणार नाही, तशी ती आपल्याला चांगली ओळखते. मग मी काहीतरी निमित्त काढून वसंताबरोबर त्याच्या घरी गेलो. इकडे तिकडे हिंडत हिंडत अक्काच्या खोलीत गेलो. लांब उभा राहून बघू लागलो. अक्का बाजेवर झोपली होती. तिच्या शेजारी एक लहानसं मुलंही होतं. आम्ही आल्यावर अक्कानी डोळे उघडले, तोंड वळवून आमच्याकडे पाहिलं आणि विचारलं, कोण? मधुकारे? हो होय, मी म्हणालो आणि तिच्याकडे हेव्यानी बघू लागलो. तिचा आवाज इतका बारीक आणि खोल कुठून तरी येत होता की कुणालाही ती आजारी आहे हे पटलं असतं. किती छान होता तो आवाज. वसंताच्या अक्काला हा आवाज कुठनं काढता येत असेल विचारावंच तिला. आणि आजारीपणी किती सुरेख दिसत होती ती. कशी आजारी पडली असेल? महिना महिना आजारी पडण्यासारखं तिने काय केलं असेल? अक्कानी तेवढ्यात मला पुन्हा विचारलं, आता दादा काय रे करतो? दादा कोणता अभ्यास करतो ते मला माहिती होतं, म्हणून मी अगदी बरोबर उत्तर दिलं, BSc टेक्निकलरला येतो. बर, आणि तुझा अभ्यास कसा काय चालला आहे? बरं आहे बरं आहे. आमच्या वसंताचा अभ्यास चांगला आहे की नाही? हो तर, पहिला नंबर आहे त्याचा. पण अरे तब्येत नाही रे बाबा तुझ्यासारखी खणखणीत, अगदीच किडकिडीत येतो. हे ऐकून माझा चेहरा काळा ठिक्कर पडला. मी शरमून खाली मान घातली. अरे नाहीतरी तो पहिल्यापासून असाच, उगीच पाप्याचं पितर. आजारी पडत नाही हेच आमचं नशीब समजायचं. लहानपणी तर असा सारखा आजारी असायचा. अक्कानी सांगितलेली ही माहिती ऐकून मी वसंताकडे लोभी दृष्टीने बघू लागलो. एकूण तो मोठा सुदैवी होता तर लहानपणी सारखा आजारी पडायचा म्हणजे काय थोडं झालं? आणि आता अलीकडे आजारी नसला म्हणून काय झालं? त्याची प्रकृती अशी उत्तम आहे की हा काय केव्हाही आजारी पडू शकेल. मी वसंताकडे कौतुकाच्या दृष्टीने पाहू लागलो. तेवढ्यात आईने त्याला हाक मारली म्हणून तो बाहेर गेला. मग मी हळूच पुढे सरकलो. अक्काकडे टक लावून उत्सुकतेने बघू लागलो. विचारावं का हिला? काय हरकत आहे? थोडी तरी माहिती मिळेलच ना, उपयोगी पडेल. मग मी मनाचा हिया केला आणि लाडिकपणाने म्हणालो, अक्का तुम्हाला एक विचारू का? अक्कानी थोडंसं टक लावून माझ्याकडे पाहिलं. तिला आश्चर्य वाटल्यासारखं दिसलं. हसून ती म्हणाली, काय रे काय विचारायचं आहे? नाही म्हणजे तुम्ही कोणाला सांगायचं नाही. हां बरं, पण काय? अगदी शपथ. अरे हो बाबा शपथ. एवढं संभाषण झाल्यावर मी पुन्हा घुटमळलो आणि मग म्हणालो, अक्का हे तुम्हाला कशाने झालं? अरे काय हे सगळं? मी खोलीतल्या औषधांकडे, शेकोटीकडे, बाजेकडे, सगळ्या गोष्टींकडे हातवारे करून म्हणालो, हे असं कशाने झालं? म्हणजे तुम्ही काय केलं मला सांगा ना, गुपचूप सांगा. हे ऐकून अक्काचा चेहरा लालबुंद झाल्यासारखा दिसला. मग ती रागावली की काय कोण जाणे, मला काही कळलं नाही. पण तिने एवढंच विचारलं, कशाला रे, कशाला तुला हे सगळं पाहिजे? तिचे हे शब्द ऐकून मला बरं वाटलं.

मी नम्रतेने तिला म्हणालो, नाही अक्का, मलाही तसंच करायचंय, तुम्ही नुसतं सांगा ना, मी अगदी गुपचूप करतो आणि आजारी पडतो तुमच्यासारखं, कुणाला सांगणार नाही. हे ऐकल्यावर तिला हसायला काय झालं ते मला खूप विचार करूनही समजलं नाही. तिने मग दोन्ही हाताने आपलं तोंड झाकून घेतलं आणि मला दरडावून सांगितलं, सहल गाढवा, हां निघ इथून, पुन्हा असलं कधी विचारू नकोस, चावटपणा. तिचं हे अनपेक्षित बोलणं ऐकून मला इतका राग आला, आता यात काय चावटपणा, असं मोठ्यांदी ओरडून तिला विचारावं असं वाटलं. पण तिच्या चेहऱ्याकडे बघून मी तो बेत रद्द केला आणि रागारागाने तिथून चालता झालो. मग बरेच दिवस माझं डोकं ठिकाणावरच नव्हतं, मी माझ्या दुःखात पार बुडून गेलो होतो. या जगात आपल्याला आजारी पडण्यातही कोणी मदत करू नये या अन्यायाचं मला भयंकर आश्चर्य वाटत होतं. जी गोष्ट आपल्याला पाहिजे ती एकदाही या जगात मिळू नये याचं फार दुःख होत होतं. त्यामुळे अन्नावरची तर माझी वासनाच उडाली, काही खावंसच वाटेना. दोन वेळचं जेवण आणि दोन्ही वेळचं मधलं खाणं याशिवाय सगळं खाणं पिणं माझं सुटलं. दुःखानी चिंतेनी जास्त काही घशाखाली उतरेच ना. मनात विचार करून करून मी वाळू लागलो, झुरू लागलो, सगळ्यांच्यावर उगीच चिडू लागलो, कुणालाही वाटेल तसं बोलू लागलो. एक दिवशी मी असा चिडलो आणि दादाला वाटेल तसं बोललो, ताईच्या दंडाला रक्त येईपर्यंत चिमटे काढले, ओरडलो. मग मला दादांनी दंड धरून उभं केलं आणि अशी तोंडात भडकावून दिली की त्याचाच हात बराच वेळ दुखत राहिला. ताईनी परत माझ्या दंडाला चिमटे काढले, मग तर मला एकदमच रडू आलं. बराच वेळ हुंके देत देत ओरडत मी सगळ्या घरात धिंगाणा घातला. डोळे पुसत पुसत एका कोपऱ्यात बसलो, जेवलो नाही, खाल्लं नाही, काही नाही. बाबा दादा सगळे बाहेर निघून गेले तरी मी आपला डोळे पुसतच बसलो होतो. असा कितीतरी वेळ गेला. रडत रडतच मी कोपऱ्यातून बघू लागलो. समोरच्या कोनाड्यात दादाचं औषध होतं, त्याच्या पलीकडच्या कोनाड्यात ताईचं औषध होतं. दोन्ही बाटल्या उन्हात चमकत होत्या. आज सकाळीच त्या बाटल्या मी दवाखान्यातून भरून आणल्या होत्या. त्या पाहिल्याबरोबर माझ्या डोक्यात एकदम तिडीक उठली. दादाचा आणि ताईचा भयंकर राग आला. विचार करत काही वेळ मी त्या बाटल्यांकडे बघत उभा राहिलो. मग ताड दिशी उठलो, दोन्ही बाटल्या घेतल्या, उघडल्या आणि गटागट करून निम्म्या निम्म्या पिऊन टाकल्या आणि पुन्हा रागारागाने कोपऱ्यात बसलो. आणि काय आश्चर्य, हळूहळू दादासारखं डोकं सारखं दुखायला लागलं, ताईसारखे हातपार भयंकर दुखायला लागले, सगळ्या अंगातून गोळी यायला लागले आणि संध्याकाळपर्यंत मला थडथडून ताप आला. मज्जाच मज्जा. श्रोतेहो, देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात आज आपण द मा मिराजदार लिखित मिराजदारी या त्यांच्या कथासंग्रहातली आजारी पडण्याचा प्रयोग ही कथा ऐकली. मी प्रसाद कुलकर्णी आज इथेच निरोप घेतो. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुमित श्रीबाग.

0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
1: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42.
2: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
3: श्रोते हो, हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातल्या पहिल्या लोकप्रिय FM चॅनेलवरून. वेळ लक्षात घ्या, संध्याकाळचे 5:26 आणि 45 सेकंद झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
4: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं.

जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादरकर्ते आहेत गौरव शिंपी.

मैत्रिणींनो, गंध हा फक्त अनुभव नसतो, मनाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक आठवण असते. पहिल्या पावसाच्या मातीचा गंध, आईच्या पदराचा गंध, बाळाच्या अंगाचा निरागस कोवळा गंध, नव्या पुस्तकाचा गंध, फुलांचा दरवळ, हो आणि कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या आठवणींचाही गंध असतो. गंधांच्या दुनियेतनं परतताना मनाच्या ओंजळीत नकळत साचून राहतात आठवणींचे काही दरवळणारे कण. तर मैत्रिणींनो, दरवळू दे तुमच्या आठवणींचा गंध. त्यासाठी सखी संदेश या कार्यक्रमासाठी 9 जूनला मंगळवारी सकाळी 11 वाजता जरूर फोन करा. फोन नंबर आपले नेहमीचे 2553-1705 आणि 2553-1706 वर. विषय गंध.

0: श्रोते हो, रंग वेगळा असला तरी स्वप्नांना रंग असतातच. त्वचा आणि केसांमध्ये रंगद्रव्याची कमतरता असलेली विवर्णता म्हणजेच अल्बिनिझम ही केवळ एक शारीरिक अवस्था असते की त्यामागे अनेक आरोग्यविषयक आव्हानं दडलेली असतात. सूर्यप्रकाशाशी संवेदनशीलता, दृष्टीदोष, त्वचेचं संरक्षण, सामाजिक गैरसमज आणि आधुनिक उपचार पद्धती यावर आपण सखोल चर्चा करणार आहोत. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात मंगळवार दिनांक 9 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202-553-1705 किंवा 6. विवर्णतेबद्दलचं विज्ञान, वास्तव आणि सामाजिक जबाबदारी याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे त्वचा विकारतज्ञ डॉक्टर संध्या हिप्परगेकर. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: श्रोते हो नमस्कार. संध्याकाळचे 5:30 आणि 20 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा.
2: पुना आय केअर सांज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
3: सांज धारा या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
4: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
3: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
4: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
3: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
4: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
3: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
4: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
3: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा.
4: अधिक माहितीसाठी आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला.
3: सहकार्यम यशोधनम जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
4: विश्वास आणि सुविधा दोन्ही तुमच्या सेवेत.
1: श्रोते हो, आमच्या सायंकालीन प्रसारणातल्या या कार्यक्रमात मी कल्याणी कणसकर तुमचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आज 5 जून अर्थात जागतिक पर्यावरण दिन. आपल्या सभोवतालचं हे पर्यावरण, हा निसर्ग, याचं रक्षण करणं आणि संवर्धन करणं ही आपलीच जबाबदारी, कारण हा निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो. त्याच्याबद्दल कृतज्ञता बाळगणं आणि हा निसर्ग आपल्याला काय देत असतो हे सतत मनात ठेवणं हे आपलं कर्तव्यच आहे.

त्या अनुषंगानंच आजच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकूया. शंकर वैद्य यांनी लिहिलेलं हे गीत, या गीताला संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं. आणि हे गीत आपण ऐकणार आहात श्वेता, शिल्पा जोगळेकर, शुभदा परांजपे आणि वैशाली जोशी या बालकलाकारांच्या स्वरात. चित्रपट आहे चिमणराव गुंड्याभाऊ.

0: श्रोते हो, आजच्या या कार्यक्रमात आपण या निसर्गाला साद देणारी, या निसर्गाचं कौतुक करणारी अशीच काही गीतं ऐकणार आहोत. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत थोड्याच वेळात.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: उना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेजर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुणे आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुणे आय केअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94-22-311-106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुणे गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या

0: विश्वासार्ह खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात सिग्नलच्या मागे लक्ष्मी रोड पुणे.
1: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग.
2: रमेश डाईंग.
3: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
2: 5,000 रुपये जिंकण्याची संधी फक्त एक जोडी अंडर गार्मेंटच्या खरेदीवर.
4: गुडविल दुकान, लकडी पूल, विठ्ठल मंदिरासमोर, अट्टी लागू.
2: सदर ऑफरचा आकाशवाणी आणि ऍड एजन्सीशी काहीही संबंध नाही.
5: अरे राजेश भाई, आप तो छा गए हो रेडियो पे.
2: अक्षय, अरे ये ना.
5: अरे माझी बायको आणि आई केवढं कौतुक करत होते तुझं. किती छान बोलतोस म्हणे रेडिओवर, सोन्या चांदींच्या दागिन्यांबद्दल छान माहिती देतो, आणि तू म्हणे जिंगल पण केली तुझ्या दुकानाची.
2: अरे हो, किती प्रश्न बाबा.
5: मला पण सांग की एवढं साड्यांचं दुकान काढून बसलोय, एवढा माल विकतो, पण माझी नाही कधी तारीफ केली माझ्या घरच्यांनी. तू असं काय बोलतोस बाबा की लोकांच्या इतकं लक्षात राहतोस.
2: अरे काही नाही रे, जे रोज दुकानात आपण ग्राहकांशी बोलतो तेच मी फक्त रेडिओवर सांगितलं, आणि हे मला सांगितलं जोगळेकरांनी.
5: कोण जोगळेकर?
2: बाळ एम जोगळेकर, ऍड एजन्सीच्या अमेय जोगळेकर आणि त्यांच्या टीमनं. व्यवसाय छोटा असो की मोठा, नवीन असो की पिढीजात, लोकांना कळायला हवा, त्यासाठी कार्यक्रमाच्या आणि जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकांशी जोडले जा, आणि फक्त सीझनला जाहिरात न करता वर्षभर कमीत कमी बजेट मध्ये जाहिरात चालू ठेवा. अरे गेली 4 वर्ष मी त्यांच्या बरोबर जाहिरात करतोय, आता लोक माझा आवाज सुद्धा ओळखायला लागलेत, विश्वास वाढू लागलाय, आणि त्याचं रूपांतर
5: दिसलं ना मला. माझी आई आणि बायको काल तुझ्याकडून दागिने घेऊन गेले, कन्वर्जन झालं.
2: हा, अरे जिंगलची आयडिया पण त्यांनीच दिली. जोगळेकर फक्त जाहिरात करत नाही तर उत्तम मार्गदर्शन सुद्धा करतात.
5: मग मी पण एकदा जोगळेकरांना भेटतोच.
2: अरे नक्की भेट, साड्यांबद्दल कापडाबद्दल सगळी माहिती रेडिओवर सांग, बाकी सगळं मार्गदर्शन तुला जोगळेकर करतीलच.
5: नंबर दे ना त्यांचा.
2: हा गे, अमेय जोगळेकर, 9920114917.
5: 9920114917. आजच फोन करतो, मग बघू घरच्यांकडून माझं पण कौतुक होतंय का नाही ते.
2: अरे माझ्याही घरच्यांकडून होईल.
4: रेडिओवर 5 मिनिटांचे कार्यक्रम, जाहिराती किंवा जिंगल्स करण्यासाठी संपर्क करा अमेय जोगळेकरांना. 9920111917. बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी, 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला आमच्या अनुभवाची जोड.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: दात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796 999 1827.
2: आता ऐकूया मामा भाचे या चित्रपटातलं जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं हे गीत. संगीत आहे एन दत्ता यांचं.

0: श्रोतेहो, मनाला अतिशय आनंद देणारी अशी गाणी ज्या निसर्गाकडे बघून, ज्या निसर्गातल्या घटनाक्रमांकडे बघून आपल्याला सुचतात, त्या निसर्गाचं संरक्षण आणि संवर्धन करण्याची शपथ आपण आजच्या अर्थात जागतिक पर्यावरण दिनी नक्कीच घ्यायची आहे, सगळ्यांनीच घ्यायची आहे. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया या व्यावसायिक विरामानंतर.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा.

अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73 502 77 77 9. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
3: मधू, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
2: हो,
3: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
2: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
3: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅग साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा. रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये आमरसासह दोन स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी. जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
2: आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं रमेश अणावकर यांचं हे गीत. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुन्हा आयकेअर सांज धारा. संत

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95

0: 95 24 25 59 डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अहो, रिझल्ट लागले. आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षणाविषयी काही विचार केलाय का तुम्ही?
2: अगं, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजमध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम, एमकॉम, बीए, एमए, बीएससी, बीबीए, बीएससी, सीएस अशा व्यवसाय विमुख अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन जोरात सुरू.
1: संपर्क 940 598 93 75.
2: वेबसाइट सिद्धिविनायक कॉलेज .org.

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झालीये,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, टिळक रोड, पुणे.
3: अरे राजेश भाई, आप तो छा गए हो रेडियो पे.
4: अक्षय, अरे ये ना.
3: अरे माझी बायको आणि आई केवढं कौतुक करत होते तुझं. किती छान बोलतोस म्हणे रेडिओवर, सोन्या चांदींच्या दागिन्यांबद्दल छान माहिती देतो, आणि तू म्हणे जिंगल पण केली तुझ्या दुकानाची.
4: अरे हो, किती प्रश्न बाबा.
3: मला पण सांग की एवढं साड्यांचं दुकान काढून बसलोय, एवढा माल विकतो, पण माझी नाही कधी तारीफ केली माझ्या घरच्यांनी. तू असं काय बोलतोस बाबा की लोकांच्या इतका लक्षात राहतोस.
4: अरे काही नाही रे, जे रोज दुकानात आपण ग्राहकांशी बोलतो तेच मी फक्त रेडिओवर सांगितलं, आणि हे मला सांगितलं जोगळेकरांनी.
3: कोण जोगळेकर?
4: बाळ एम जोगळेकर ऍड एजन्सीच्या अमेय जोगळेकर आणि त्यांच्या टीमनं. व्यवसाय छोटा असो की मोठा, नवीन असो की पिढीजात, लोकांना कळायला हवा, त्यासाठी कार्यक्रमाच्या आणि जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकांशी जोडले जा, आणि फक्त सीझनला जाहिरात न करता वर्षभर कमीत कमी बजेट मध्ये जाहिरात चालू ठेवा. अरे गेली 4 वर्ष मी त्यांच्या बरोबर जाहिरात करतोय, आता लोक माझा आवाज सुद्धा ओळखायला लागलेत, विश्वास वाढू लागलाय, आणि त्याचं रूपांतर
3: दिसलं ना मला. माझी आई आणि बायको काल तुझ्याकडून दागिने घेऊन गेले, कन्वर्जन झालं.
4: हा, अरे जिंगलची आयडिया पण त्यांनीच दिली. जोगळेकर फक्त जाहिरात करत नाही तर उत्तम मार्गदर्शन सुद्धा करतात.
3: मग मी पण एकदा जोगळेकरांना भेटतोच.
4: अरे नक्की भेट, साड्यांबद्दल कापडाबद्दल सगळी माहिती रेडिओवर सांग, बाकी सगळं मार्गदर्शन तुला जोगळेकर करतीलच.
3: नंबर दे ना त्यांचा.
4: हा घे, अमेय जोगळेकर, 9920114917,
3: 9920114917. आजच फोन करतो, मग बघू घरच्यांकडून माझं पण कौतुक होतंय का नाही ते.
4: अरे माझ्याही घरच्यांकडून होईल.
5: रेडिओवर 5 मिनिटांचे कार्यक्रम, जाहिराती किंवा जिंगल्स करण्यासाठी संपर्क करा अमेय जोगळेकरांना, 9920111917. बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी, 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला आमच्या अनुभवाची जोड.
6: श्रोते हो, आणि आता कार्यक्रमात शेवटी ऐकूया गुरुनाथ शेणई यांची ही गीतरचना. संगीत आहे भानुकांत लुकतुके यांचं, आणि हे गीत गायलं आहे रामदास कामत यांनी.

0: श्रोते हो, या निसर्ग देवतेची अशीच आपण सेवा करत राहू आणि या देवतेचा आशीर्वाद, तिचं प्रेम आपल्यावर सतत राहील या अपेक्षेसहितच आजच्या या कार्यक्रमातून मी आपला निरोप घेते. नमस्कार.
1: पुन्हा आय केअर सांज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: सांज धारा या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. संध्याकाळचे 6 वाजले आहेत. ऐकूया पुणे वृत्तांत.
3: विविध भारती पुणे, मंजिरी गानू सादर करत आहे पुणे वृत्तांत. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर आज या समितीनं घेतलेल्या निर्णयांची मुंबईत घोषणा करण्यात आली. सर्व प्रमुख व्याजदर जैसेथे ठेवण्याचा निर्णय समितीनं घेतला आहे. त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. मात्र देशाचा आर्थिक वाढीच्या दराचा अंदाज 6.9% कमी करून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, यंदा पाऊस कमी होण्याचा अंदाज, यामुळे आर्थिक वाढीचा दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. यापूर्वी हा दर 4.6% असेल असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज होता. इंधनाच्या वाढलेल्या किमती, इतर वस्तूंच्या दरात झालेली वाढ यामुळे चलनवाढीचा दर वाढलेला असेल असं मल्होत्रा म्हणाले. राज्यातील शेतकऱ्यांना सुलभ आणि पारदर्शक पद्धतीनं दर्जेदार बियाणं उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागानं यंदा महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे. खरीप हंगामासाठी आवश्यक असलेली प्रमाणित बियाणं आता महाडीबीटी पोर्टलवर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर जाऊन तात्काळ अर्ज करावेत असं आवाहन राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. राज्यात यंदा खरीप हंगाम प्रमाणित बियाणे आणि प्रात्यक्षिक कार्यक्रम राबवण्यात येणार असून त्याअंतर्गत शेतकऱ्यांना विविध पिकांची गुणवत्तापूर्ण बियाणं उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यामध्ये सोयाबीन, मूग, उडीद, भुईमूग, बाजरी आणि कापूस या प्रमुख पिकांचा समावेश आहे. तसंच या कार्यक्रमाअंतर्गत राज्यभरात 2,00,000 प्रात्यक्षिकं राबवण्यात येणार असून त्याद्वारे शेतकऱ्यांना सुधारित तंत्रज्ञान, आधुनिक कृषी पद्धती आणि गुणवत्तापूर्ण निविष्ठांचा प्रत्यक्ष अनुभव दिला जाणार आहे. पुणे शहर आणि परिसरात आज विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून जागतिक पर्यावरण दिन साजरा होत आहे. अनेक संस्था संघटनांच्या वतीनं वृक्षा

0: वृक्षारोपण कार्यक्रमांच्या आयोजनासोबतच रोपांचं वाटप, व्याख्यानं अशा विविध माध्यमातून पर्यावरण रक्षणाबाबत जनजागृती करणारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पुणे महानगरपालिकेच्या उद्यान आणि वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत वनमहोत्सव, वृक्षारोपण, अल्पदरात रोपं वाटप तसंच बीज संकलन केंद्र उपक्रमांचं उद्घाटन छत्रपती संभाजीराजे उद्यानात करण्यात आलं. यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण तसंच नागरिकांना रोपांचं वाटप करण्यात आलं. पुणे महानगरपालिकेच्या हरित पुणे समृद्ध पुणे मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण संवर्धन आणि बीजदानाच्या माध्यमातून अधिक हरित, पर्यावरणपूरक आणि शाश्वत पुणे घडवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. पिंपरी चिंचवड शहराचं वैभव असलेल्या दुर्गादेवी टेकडीसारख्या विविध ठिकाणी 5 लाख झाडं लावून ती जगवण्याचा संकल्प आज महापालिकेनं केला. यानिमित्तानं पिंपरी चिंचवड शहर अधिक हिरवगार, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक बनवण्यासाठी प्रत्येक नागरिकानं या अभियानात सहभागी व्हावं असं आवाहन महापौर रवी लांडगे यांनी केलं. पर्यावरण दिनाचं औचित्य साधून दुर्गादेवी टेकडीवर मान्यवरांच्या हस्ते 1000 देशी रोपांची लागवड करून हरित पिंपरी चिंचवड शहर आणि माझी वसुंधरा अभियानाचा उत्साहात आरंभ करण्यात आला त्यावेळी महापौर बोलत होते. जलवादी शिक्षण संस्थेच्या वतीनं विद्यानगर इथल्या पुणे इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं राज्यव्यापी अत्याधुनिक स्वच्छता मोहिमेचा आरंभ मुंबईत परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आला. या मोहिमेअंतर्गत राज्यभरातील प्रमुख बसस्थानकं आणि त्यांचा परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक स्वच्छता उपकरणांच्या सहाय्यानं नियमितपणे स्वच्छ करण्यात येणार आहे. तसंच एसटी बसेस, चालक वाहक विश्रांतीगृह आणि प्रसाधनगृह यांची दर 4 तासांनी स्वच्छता करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी भोर इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. थोपटे यांचं गुरुवारी पुण्यातील रुग्णालयात अल्पशा आजारानं निधन झालं. अनंतराव थोपटे यांनी जिल्ह्यातील भोर विधानसभा मतदारसंघाचं 6 वेळा प्रतिनिधित्व केलं. सुमारे 14 वर्ष राज्य मंत्रिमंडळात ते कॅबिनेट मंत्री होते. तसंच ते पुण्याचे पालकमंत्री देखील राहिले होते. पुणे शहर आणि परिसरात आज आकाश अंशतः ढगाळ होतं. शहरात कमाल तापमान 37.8 दशांश तर किमान तापमान 25.5 दशांश सेल्सिअस नोंदवलं गेलं. तर हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. उद्या संध्याकाळी 6 वाजता. नमस्कार.
1: श्रोतेहो, आपल्या रेडिओ सेटवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 6:05 आणि 45 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून.
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

0: मंडळी लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं रोशन यांनी संगीतबद्ध केलेलं साहिर लुधियानवी यांचं हे गाणं ऐकल्यावर तुमच्या लक्षात आलं असेलच की आज आपण बरसात की रात या चित्रपटाबद्दल बोलणार आहोत. 1960 पी एल संतोषी यांनी दिग्दर्शित केलेला हिंदी भाषेतला हा एक रोमॅन्टिक म्युझिकल मूव्ही. या चित्रपटात मधुबाला, भरत भूषण आणि श्यामा यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या आणि चित्रपटाची निर्मिती केली होती आर चंद्रा यांनी. मधुबाला यांनी साकारलेली शबनम आणि भूषण यांनी साकारलेला अमान या दोघांच्या भोवती हा चित्रपट फिरतो. दोघांचंही एकमेकांवर प्रेम असतं पण समाज त्या प्रेमाला मान्यता देत नाही अशी नेहमीप्रमाणे साधी सरळ कथा. पण तरीही हा चित्रपट ब्लॉकबस्टरवर यशस्वी ठरला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 1960 सर्वाधिक कमाई करणारा हा 21 चित्रपट ठरला. मंडळी, बरसात की रात या चित्रपटात रोशन यांनी संगीतबद्ध केलेलं संगीत भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोत्कृष्ट संगीतांपैकी एक मानलं गेलं, ज्याचं समीक्षकांनीही खूप कौतुक केलं. विशेषतः जे गाणं आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकलं, जिंदगी भर नहीं भूलेगी वो बरसात की रात, आणि दुसरं गाणं ना तो कारवा की तलाश है ही कव्वाली, त्यावर्षी चित्रपटसृष्टीमध्ये भरपूर गाजली. तुम्हाला आठवतंय का मंडळी, त्या काळात रेडिओवर बिना का गीतमाला हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय होता आणि रसिकांना आवडणारी गाणी या बिना का गीतमालेमध्ये वारंवार वाजवली जायची. याच बिना का गीतमालेमध्ये जिंदगी भर नहीं भूलेगी वो बरसात की रात हे गाणं त्यावेळेला अव्वल स्थानावर होतं. या चित्रपटाबद्दलच्या अजूनही काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. 1960 प्रदर्शित झालेल्या बरसात की रात या चित्रपटाबद्दल आपण बोलतोय.

बरसात की रात या चित्रपटातलं हे अजून एक गाणं थोडस वेगळ्या धाटणीचं शास्त्रीय संगीतावर आधारित होतं, जे गायलं होतं सुमन कल्याणपूर आणि कमल बरोट यांनी. तर याच चित्रपटातलं दुसरं सर्वात

कर्नाटिक गाजलेलं गाणं म्हणजे ना तो कारवा की तलाश है ही कव्वाली. बॉलिवूड मधल्या सर्वोत्कृष्ट कव्वालींपैकी एक अशी ही कव्वाली मानली जाते. आणि या कव्वालीमध्ये आशा भोसले, शिवदयाल बटीश, मन्नाडे, सुधा मल्होत्रा आणि मोहम्मद रफी यांच्यासारख्या दिग्गज गायकांनी एकत्र गायन केलेलं आहे. चित्रपटांमध्ये ही कव्वाली जवळजवळ 2 ते 3 वेळा येते. चित्रपटाच्या उत्तरार्धात तर अंदाजे 40 मिनिटं कव्वालीची स्पर्धा दाखवली गेली आहे. हा चित्रपटाचा पीक पॉइंट मानला जातो. आणि तुम्हाला माहिती आहे मंडळी, या 40 मिनिटाच्या कालावधीमध्ये मुख्य नायिका असून सुद्धा मधुबाला चित्रपटाच्या पडद्यावर कुठेही दिसत नाही. मंडळी, मधुबालाच्या अभिनयाची आणि संगीताची समीक्षकांनी खूप प्रशंसा केली आणि म्हणूनच हा चित्रपट लोकांच्या मनात घर करून राहिला. चित्रपटाच्या अशा अजूनही गोष्टी तुम्हाला सांगणारे देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. जाता जाता ऐकूयात मोहम्मद रफी, आशा भोसले, मन्नाडे, सुधा मल्होत्रा आणि बतीश यांच्या आवाजातली, रोशन यांनी संगीतबद्ध केलेली बरसात की रात या चित्रपटातली ही गाणी.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू।
1: श्रोतेहो हा कार्यक्रम आपण ऐकलात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेलवरून। संध्याकाळचे 6:15 आणि 25 सेकंद झाली आहेत। आता प्रसारित करत आहोत सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली।
2: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
1: कार्यक्रमातलं हे पहिलं गीत आपण ऐकणार आहात देवकी पंडित यांनी गायलेलं। पल्लवी देशपांडे यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली आहे नरेंद्र देशपांडे यांनी।

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59. स्वतःचा घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
1: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
0: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
1: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
0: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
1: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
0: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
1: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
2: नीता अगं, ऑनलाईन पेमेंट सुरू केल्यापासून इतका गोंधळ होतो ना, हिशोबच जुळत नाहीये.
3: थांब, मी माझ्या कॅल्क्युलेटरलाच बोलवते. ओम.
4: अलो मम्मा.
3: अनु मावशीला हिशोब करायला मदत कर.
4: सांग मावशी.
2: अरे, 4-4 आकडी आहे.
4: अगं तू सांग मावशी.
2: बर, किराणा 4318, इस्त्री 112, लाईट बिल 1739, दूध 2160 आणि शॉपिंग 4782. सांग बरं.
4: 13111.
2: करेक्ट. अरे, हेच तर जुळत नव्हतं. ए, हा तर सुपर फास्ट कॅल्क्युलेटर
3: आहे.
2: पण कसं आलं तुला?
3: अगं, सक्सेस अबॅकस मुळे.
2: हो का? मग मी पण चिंकीला घालते सक्सेस अबॅकसच्या क्लासला आणि तिलाही बनवते सुपर फास्ट कॅल्क्युलेटर.
5: मुलांना बनवा कॅल्क्युलेटर सारखे फास्ट. सक्सेस अबॅकस ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क

0: 8885600011.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
0: ₹5,000 जिंकण्याची संधी फक्त एक जोडी अंडर गार्मेंटच्या खरेदीवर.
1: गुडविल दुकान, लकडी पूल, विठ्ठल मंदिरासमोर. अटी लागू.
0: सदर ऑफरचा आकाशवाणी आणि ऍड एजन्सीशी काहीही संबंध नाही.
2: आता ऐकूया माफ करा, या व्यावसायिक विरामापूर्वी

0: विठ्ठल मंदिरासमोर, अटी लागू.
1: सदर ऑफरचा आकाशवाणी आणि ऍड एजन्सीशी काहीही संबंध नाही.
2: आता ऐकूया माफ करा, या व्यावसायिक विरामापूर्वी जे गीत आपण ऐकलं होतं ते गीत होतं संसार या चित्रपटातलं, लता मंगेशकर यांनी गायलेलं, जगदीश खेबुडकर यांचं गीत होतं आणि या गीताला संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. आणि श्रोतेहो, आता ऐकूया अनुराधा पौडवाल आणि श्रीधर फडके यांच्या स्वरात अनिल कांबळे यांचं हे गीत. या गीताला संगीत श्रीधर फडके यांचंच आहे.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
2: सांधे

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: पण
1: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
2: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
1: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: अरे राजेश भाई, आप तो छा गए हो रेडियो पे.
6: अक्षय, अरे ये ना.
5: अरे माझी बायको आणि आई केवढं कौतुक करत होते तुझं. किती छान बोलतोस म्हणे रेडिओवर, सोन्या चांदींच्या दागिन्यांबद्दल छान माहिती देतो, आणि तू म्हणे जिंगल पण केली तुझ्या दुकानाची.
6: अरे हो, किती प्रश्न बाबा.
5: मला पण सांग की एवढं साड्यांचं दुकान काढून बसलोय, एवढा माल विकतो, पण माझी नाही कधी तारीफ केली माझ्या घरच्यांनी. तू असं काय बोलतोस बाबा की लोकांच्या इतकं लक्षात राहतोस.
6: अरे काही नाही रे, जे रोज दुकानात आपण ग्राहकांशी बोलतो तेच मी फक्त रेडिओवर सांगितलं, आणि हे मला सांगितलं जोगळेकरांनी.
5: कोण जोगळेकर?
6: बाळ एम जोगळेकर ऍड एजन्सीच्या अमेय जोगळेकर आणि त्यांच्या टीमनं. व्यवसाय छोटा असो की मोठा, नवीन असो की पिढीजात, लोकांना कळायला हवा, त्यासाठी कार्यक्रमाच्या आणि जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकांशी जोडले जा. आणि फक्त सीझनला जाहिरात न करता वर्षभर कमीत कमी बजेटमध्ये जाहिरात चालू ठेवा. गेली 4 वर्ष मी त्यांच्याबरोबर जाहिरात

0: करतोय. आता लोक माझा आवाज सुद्धा ओळखायला लागलेत, विश्वास वाढू लागलाय. आणि त्याचं रूपांतर
1: दिसलं ना मला, माझी आई आणि बायको काल तुझ्याकडून दागिने घेऊन गेले, कन्वर्जन झालं.
0: हा, अरे जिंगलची आयडिया पण त्यांनीच दिली. जोगळेकर फक्त जाहिरात करत नाही तर उत्तम मार्गदर्शन सुद्धा करतात.
1: मग मी पण एकदा जोगळेकरांना भेटतोच.
0: अरे नक्की भेट, साड्यांबद्दल कापडाबद्दल सगळी माहिती रेडिओवर सांग, बाकी सगळं मार्गदर्शन तुला जोगळेकर करतीलच.
1: नंबर दे ना त्यांचा.
0: आगे अमेय जोगळेकर 9920114917
1: 9920114917. आजच फोन करतो, मग बघू घरच्यांकडून माझं पण कौतुक होतंय का नाही ते.
0: अरे माझ्याही घरच्यांकडून होईल.
2: रेडिओवर 5 मिनिटांचे कार्यक्रम, जाहिराती किंवा जिंगल्स करण्यासाठी संपर्क करा अमेय जोगळेकरांना 9920111917. बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला आमच्या अनुभवाची जोड.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
2: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
3: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
2: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
3: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आयवीएफ सेंटर, हडपसर, पुणे.
2: संपर्क 78 23 84 11 20.
3: 7823 84 1120.
4: श्रोते हो, आणि आता कार्यक्रमात शेवटी ऐकूया अरुण सांगोले यांची ही गीतरचना. श्रीधर फडके यांचं संगीत आणि स्वर आहे, सुरेश वाडकर यांचा.

0: श्रोते हो, आणि याबरोबरच सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: हा कार्यक्रम आपण ऐकलात पुणे विविध भारती 101 FM वरून, पुण्यातल्या पहिल्या लोकप्रिय FM चॅनेलवरून. आता संध्याकाळचे 6:45 आणि 25 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता.

0: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी। क्षेत्रज्ञ म्हणजेच परमात्म्याची प्राप्ती करून घेणं हेच मनुष्य जन्माचं साध्य आहे, पण त्यासाठी तुमचं क्षेत्र म्हणजेच शरीर स्वस्थ व्याधीरहित असणं आवश्यक आहे।
1: आणि आयुर्वेदाचं मूळ उद्दिष्टच मनुष्याचं स्वास्थ्य टिकवून ठेवणं आणि रोगी मनुष्याला व्याधीमुक्त करणं हे आहे।
0: तेव्हा सर्व प्रकारच्या आजारांवर शास्त्रोक्त उपचारांसाठी आजच संपर्क करा
1: डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी।
0: संपर्क 98221 99851।

ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 63वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे माधवी जोशी यांनी. श्लोक गायन केलं आहे अनुजा चोपडे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

0: शरणश्यति।
1: भगवद्गीतेतल्या दुसऱ्या अध्यायातला हा 63वा श्लोक, याचा अर्थ असा आहे, क्रोधापासून अविवेक निर्माण होतो, अविवेकाने स्मरणशक्ती भ्रष्ट होते,

स्मरणशक्ती भ्रष्ट झाली की बुद्धीचा म्हणजे ज्ञानशक्तीचा नाश होतो, आणि एकदा का बुद्धीचा नाश झाला म्हणजे हा पुरुष आपल्या श्रेय साधनांपासून च्युत होतो. अशी ही आत्मनाशाची कारण अधिक सहज सोप्या समश्लोकी गीताईमध्ये आचार्य वेणुबांनी वर्णन केलेली आहेत. ते म्हणतात, क्रोधातूनही जडे मोह, मोहाने स्मृती लोपली, स्मृती लोपे बुद्धिनाश म्हणजे आत्मनाशची. विषयांच्या चिंतनातून आसक्ती किंवा ममत्व वाढतं. हे ममत्व त्याच्याबरोबर कामनांना बोलावणं करतं. मनात कामना असली की तिच्या पूर्ततेचा ध्यास लागतो. कधी इच्छा पूर्ण होते तर कधी होत नाही, मात्र दोन्हीमधून विकार उद्भवतात हे मात्र निश्चित. कामनांची पूर्ती झाली तर मद, अहंकार, गर्व वाढीला लागतो. स्वतःच्या क्षमतेविषयी अवास्तव वल्गना केल्या जातात. त्यातून इतरांना तुच्छ लेखण्याची वृत्ती आणि त्याचबरोबर दरपोक्ती वाढत जाते. मात्र याच्या विपरीत काही झालं म्हणजे कर्मधर्म संयोगाने त्या इच्छेची पूर्ती झाली नाही तर मात्र रोग उफाळून बाहेर येतो. संपूर्ण जग हे शत्रूपणे भासायला लागतं. कुठेतरी सूड घ्यावा अशी भावना वाढीला लागते आणि इथपासून या सर्व नाशाच्या घसरगुंडीला प्रारंभ होतो. उतरणीच्या रस्त्यावरून वेगाने खाली येणारं वाहन जसं कुठेतरी आदळल्याशिवाय थांबत नाही, तसं या वरवर शुल्लक वाटणाऱ्या विषय चिंतनेमुळे सुरू झालेली अधोगती आत्मनाश झाल्याखेरीज थांबत नाही. आणि जर बुद्धीचा ब्रेक लागला नाही तर सर्व नाश हा निश्चित आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी यासाठी दोन अप्रतिम दृष्टांत दिलेले. ते म्हणतात, का अस्थमानी निशी जैसी सूर्य तेजाने ग्रासी, तैसी दशा स्मृतीभ्रांशी प्राणी असी. म्हणजे जशी सायंकाळ ही सूर्याच्या प्रकाशाला गिळून टाकते, त्याप्रमाणे स्मृतीनाश झाल्यावर प्राण्याची अगदी दुर्दशा होते. दिवसा सूर्य मोठ्या तेजानी तळपत असतो, परंतु त्या सहस्त्र रश्मी सूर्याचं तेज जसं रात्रीमुळे झाकून जातं, तसा एरवी बुद्धिमान सुज्ञ असणारा मनुष्य देखील स्मृतीभ्रंशामुळे दुर्बल होतो. काय योग्य काय अयोग्य याचं भानही त्याला उरत नाही. आणखीन एक उदाहरण देताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, जैसे जात्यांधा पळणी पावे, मग ते काकुळती सैरा धावे, तैसे बुद्धीशी होती भवे धनुर्धरा. हे धनुर्धर अर्जुना, ज्याप्रमाणे जन्मांधाला धावण्याचा प्रसंग आला तर दिशांचं ज्ञान नसल्यामुळे तो केविलवाणा होऊन सैरावैरा धावत सुटतो, त्याचप्रमाणे अविचारामुळे बुद्धीला नीट निर्णय घेता येत नाही आणि तेव्हा ती संभ्रमित होते. क्रोध हा माणसाचा फार मोठा शत्रू आहे. क्रोधामुळे माणसाचं जनावरात रूपांतर होतं. आपण काय करतो आहोत हे समजेन असं होतं. त्या रागाच्या भरात त्याच्या हातून एखादं दुष्कृत्य घडून जातं. नंतर रागाचा पारा ओसरला की कधी कधी पश्चात्तापाचा प्रसंग येतो, परंतु तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. अशा वेळी झालेलं नुकसान काही केल्या भरून काढता येत नाही. म्हणूनच आपल्याकडे पूर्वीपासून असं सांगितलं जातं की खूप राग आला तर 100 आकडे मोजावेत, कारण काही काळ गेला तर क्रोधाची धार बोथट होते. अगदी पूर्ण नाही तरी काही प्रमाणात विचार योग्य मार्गावर आणता येतात. परंतु सर्वसामान्यांना हा प्रश्न पडतो की खरोखर क्रोधावर ताबा मिळवणं शक्य आहे का? तर याचं उत्तर आहे हो. राग नियंत्रणात आणता येतो आणि त्यासाठी संतांची चरित्र आपल्याला मार्गदर्शक ठरतात. ज्ञानेश्वर माऊलींना समाजाने त्रासच दिला, त्यांना उपनयनाचा अधिकार नाकारला, या चार भावंडांना वाळीत टाकलं, परंतु कोणत्याही क्षणी माऊलींची शांतता ढळली नाही. त्यांनी तो राग कोणावरही काढला नाही. उलट पसायदान मागताना सुद्धा त्यांची सौम्य शीतलवाणी म्हणते, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. जगद्गुरु तुकाराम महाराजांना देखील गावकऱ्यांनी पुष्कळ त्रास दिला. मुंबाजींनी तर त्यांना काटेरी झोडपानी मारलं, परंतु त्यावर तुकोबराय म्हणतात, मला मारून मारून तुमचे हात तर दुखले नाहीत ना. आणि हे अगदी त्यांच्या अंतरीचे उद्गार होते. क्रोधावर पूर्ण विजय मिळवणारे संतच असं बोलू शकतात. असंच अंतःकरणात क्रोधाला तसुभर देखील जागा न देणारे आपले थोर संत म्हणजे शांती ब्रह्म एकनाथ महाराज. गोदावरीवर स्नान करून परत येत असताना एक यावल त्यांच्या अंगावर वारंवार थुंकत होता, तरी देखील नाथांची सौम्य मुद्रा बदलली नाही किंवा त्यांचा नेहमीचा शांत स्वर किंचितही चढला नाही. ते त्यांच्या नेहमीच्याच शांत स्वरात म्हणाले की बरं झालं, आज मला

8 वेळा गंगा स्नान घडलं. हा आहे क्रोधावर मिळवलेला विजय. कारण आपण लोकांच्या तोंडावर हात ठेवू शकत नाही, परंतु आपली वृत्ती शांत राखणं हे तर आपल्याच हातात आहे. याविषयी संत कबीरदास म्हणतात, आवत गारी एक है, जावत होय अनेक, कहे कबीर नहीं उलटी, ये वही एक ही एक. इतरांनी कितीही निंदा केली, अपशब्द उच्चारले, तरी जर का आपण ते स्वीकारलेच नाहीत तर ते बोलणाऱ्याकडे परत जातात. जसं एखादं पत्र जर का आपण घेतलंच नाही तर ते पाठवणाऱ्याकडे पुन्हाच परत जातं. अपशब्दांचं सुद्धा तसंच आहे. मात्र एकदा रागाचा पारा चढला की हे सारं तत्वज्ञान काहीही उपयोगाचं नाही. म्हणून अगदी विषय चिंतनाच्या पहिल्या पायरीवरच त्याला अडवायला हवं. कोणत्याही भोगाचा अतिरेक झाला की त्यातून दुःखच वाट्याला येणार हे निश्चित. शिवाय भोग भोगण्यामध्ये मनुष्याच्या शक्तीचा अपव्यय होत असतो, त्यामुळे त्याची शरीर प्रकृती देखील बिघडत जाते. पुरुषार्थ प्रबोधिनी या ग्रंथामध्ये पंडित सातवळेकर यांनी क्रोधाच्या परिणामांचं अचूक विश्लेषण केलंय. ते म्हणतात, क्रोधामुळे मनुष्याचा मेंदू बिघडतो, त्याची विचारशक्ती नष्ट होते, मन ध्यान मोहित होतं, स्वकर्तव्यापासून च्युत होतं, सारासार विवेक उरतच नाही, स्मरणशक्ती क्षीण होते, आणि मग जवळ असलेल्यांच्यावर उगीचच राग काढला जातो. आधुनिक विज्ञान देखील हेच सांगतं की अतिरागीटपणामुळे रक्तदाब, अल्सर यासारखे विकार बळावू शकतात. क्रोधाविष्ट झालेली व्यक्ती मनुष्य राहतच नाही, तो राक्षस बनतो. इतका अनर्थ या क्रोधामुळे घडतो. त्यासाठी अगदी लहानपणापासूनच नकार पचवण्याची सवय लागायला हवी, मनावर संयम ठेवणं शिकायला हवं, तरच रागद्वेषासारखे प्रसंग आजूबाजूला घडत असताना सुद्धा मनाची प्रसन्नता टिकवून ठेवता येईल. आजच्या संदर्भात हा श्लोक बुद्धी ही किती श्रेष्ठ आहे याचं महत्व पटवून देत असतानाच बुद्धिनाश हा किती घातक ठरू शकतो हे दाखवून देणार आहे. जेव्हा आपल्याला प्रचंड राग येतो तेव्हा बुद्धी लॉक होते, चांगलं वाईट हा विचार करणंच बंद होतं, स्मृतीभ्रम होतो, आपण संस्कार विसरतो आणि मग आपण आपलाच विनाश ओढवून घेतो. कुठल्याही परिस्थितीत रागाच्या भरात तोंडातून बाहेर पडणारा चुकीचा शब्द, हातून घडणारी चुकीची कृती तुमचं करिअर संपवून टाकते, नाती तोडते, कधी कधी विनाशही ओढवून घेते. मानसिक ताणामुळे होणारे शारीरिक, कौटुंबिक दीर्घ परिणाम थोपवायचे असतील तर भगवान श्रीकृष्णांसारख्या समुपदेशकांनी भगवद्गीतेतून केलेलं मार्गदर्शन अतिशय महत्वाचं ठरतं.

0: प्रणश्यति श्रीकृष्णार्पणमस्तु।
1: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 63वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं माधवी जोशी यांनी. श्लोक गायन केलं होतं अनुजा चोपडे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण .pune@gmail.com या ईमेल आयडी वरती, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर पुणे 411005 या पत्त्यावरती.

0: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी।
1: श्रोते हो, हा कार्यक्रम आपण ऐकलात पुणे विविध भारती 101 FM वरून, पुण्यातल्या पहिल्या लोकप्रिय FM चॅनलवरून। आता संध्याकाळचे 7:30 झाली आहेत। आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित होणारा कार्यक्रम जय माला आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. आपण आमचे कार्यक्रम ऐकत आहात आपल्या रेडिओ सेटवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. आता वेळ लक्षात घ्या, संध्याकाळचे 7:30 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा.
1: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
0: श्रोते हो, आता कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शौनक अभिषेकी यांनी गायलेली अरविंद आगाशे यांची ही भक्तिरचना. या रचनेला संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं.

0: श्रोतेहो पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा या कार्यक्रमात ही भक्तिरचना आपण ऐकलीत शौनक अभिषेकी यांच्या स्वरात. अरविंद आगाशे यांची ही रचना होती आणि संगीत होतं आशुतोष कुलकर्णी यांचं. कार्यक्रमातली यानंतरची भक्तिरचना थोड्याच वेळात.
1: श्रोतेहो

ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरिनामाचा. पुणे पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.

श्रोते हो, संत नामदेव महाराजांचा हा अभंग आत्ताच आपण ऐकलात सुरेश वाडकर यांच्या स्वरात. या अभंगाला संगीतबद्ध केलं होतं श्रीनिवास खळे यांनी. कार्यक्रमात आता ऐकूया संत तुकाराम महाराजांचा हा अभंग. गायला आणि संगीतबद्ध केला आहे मीना कुलकर्णी यांनी.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरिनामाचा. पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
1: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईन.
2: रमेश डाईन.
0: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
3: आता ऐकूया बेला शेंडे यांनी गायलेली विजया खांडेकर यांची ही भक्तिरचना. संगीत आहे अंजली देशमुख यांचं.

आणि आता कार्यक्रमात शेवटी ऐकूया विदुषी किशोरी आमोणकर यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली संत ज्ञानेश्वर महाराजांची ही रचना.

0: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुणे पीपल्स बँक विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
1: श्रोते हो, रात्रीचे 8 वाजले आहेत. आता प्रसार हवा महल हा कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित होतोय. आम्ही सहक्षेपित करत आहोत.
2: आज आपको सुनवाते हैं झलकी जरा सी आंख लग गई. लेखक और निर्देशक गिरीन्द्र प्रसाद.

0: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम। डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार। दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल। आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,
0: कल रात 7 बजे सुनिए विशेष जयमाला। इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक देवदर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री।

0: वज्रदंती, वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
4: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे।
5: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।

0: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
1: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे,

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 यावेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
2: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
3: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मुलाची साथ.

0: ये था विविध भारती का नजराना।
1: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल। आपण ऐकत आहात आपल्या रेडिओ सेटवरून, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र। रात्रीचे 11:30 झाली आहेत। आता प्रसारित करत आहोत
2: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। आरोग्यम नमोस्तुते। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार। या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ।
1: कार्यक्रमात कल्याणी कणसकरचा नमस्कार। आणि कार्यक्रम

कार्यक्रमातलं हे पहिलं गीत आता ऐकूया. लता मंगेशकर यांनी गायलेलं, साहिर लुधियानवी यांचं गीत, सचिन देव बर्मन यांचं संगीत आणि चित्रपट आहे हाऊस नंबर 44.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: सांधे

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, 95.

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅग साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
2: श्रोते हो, आता जे गीत आपण ऐकणार आहात ते आहे आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं आदमी और इन्सान या चित्रपटासाठी. हे गीत संगीतबद्ध केलं आहे रवी यांनी आणि शब्द आहेत पुन्हा एकदा साहिर लुधियानवी यांचे.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्री गजानंद लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
3: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.

0: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
1: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
0: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
0: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
0: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
4: मौसी या चित्रपटातलं गीत श्रोतेहो आता आपण ऐकणार आहात. लता मंगेशकर आणि तलत मेहमूद यांच्या स्वरात, गीतरचना भरत व्यास यांची आणि संगीत वसंत देसाई यांचं.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्री गजानन लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.

गुलजार यांची गीतरचना, संगीत सलील चौधरी यांचं, स्वर आहे लता मंगेशकर यांचा आणि चित्रपट अनोखा दान.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिनांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
4: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग, ट्रॅव्हलर बॅग, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईन.
5: रमेश डाईन.
1: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
6: श्रोते हो, आता जे गीत आपण ऐकणार आहात ते आहे एक नजर या चित्रपटातलं. मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि स्वर आहेत लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांचे.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
2: श्री गजानन लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सरा बिझीलँड बिल्डिंग विश्रामबाग वाड्याजवळ चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
3: श्रोतेहो, आणि आता कार्यक्रमातली ही शेवटची गीतरचना पद्मा सचदेव यांची. जयदेव यांचं संगीत असलेलं हे गीत आहे प्रेम पर्वत या चित्रपटातलं, आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जितेंद्र घोडके सराफ
1: आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 11:30 आणि 35 सेकंद झाली आहेत. आमचे आजचे कार्यक्रम समाप्त करण्याची आता मला म्हणजे कल्याणी कणसकरला अनुमती द्या. 101 MHz पुन्हा आपली भेट उद्या 5:50 शुभरात्री. जय हिंद.